ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओझ वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार

लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत ग. दी. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज रविवार निजज्येष्ठ कृष्ण पंचमी अर्थात 5 जुलै 2026 आजचं नक्षत्र आहे शततारका नक्षत्र। आजचा दिनविशेष जाणून घेऊयात। शिरभावी तालुका सांगोला इथे आज श्री भवानगिरी महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा केला जात आहे।

कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथल्या श्री तुळजाभवानी भवानी शंकर मंदिराचा आज वर्धापन दिन आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। अध्यात्म रामायणामध्ये प्रभू श्री रामांच्या उपासनेसाठी अत्यंत उपकारक आणि महत्त्वाचं अशा अध्यात्म तत्वाचं विवेचन आलं आहे। भगवान शंकर हे भगवती पार्वतीला रामावताराचं रहस्य सांगत आहेत या भूमिकेतून अध्यात्म रामायणाची रचना केलेली आहे। पार्वतीने भगवान शंकरांना विचारलं की श्रीराम जर स्वतः परब्रह्म होते आणि त्यांना आत्मज्ञान होतं तर त्यांनी सीतेसाठी इतका विलाप का केला, आणि जर श्रीरामांना आत्मज्ञान नसेल तर ते सामान्य जीवाप्रमाणेच होते, मग त्यांचं भजन का करावं। त्यावर भगवान श्री शंकरांनी रामतत्वाचं परमगूढ रहस्य पार्वतीला समजावून सांगितलं। ते म्हणाले, प्रभू श्री रामचंद्र निःसंशय प्रकृतीच्या पलीकडील परमात्मा, अनादि अनंत आनंद घन अद्वितीय आणि पुरुषोत्तम आहेत। या जगामध्ये ते आकाशाप्रमाणे अंतर्बाह्य भरून राहिलेले आहेत आणि आपल्या मायेने या विश्वाचं संचालन करत आहेत। मूढ लोक अज्ञानामुळे परमात्मा असलेल्या श्रीरामांचं खरं स्वरूप ओळखत नाहीत। मायातीत शुद्ध बुद्ध असलेल्या परमात्मा श्रीरामांवर आपल्या अज्ञानाचा ते आरोप करतात, म्हणून स्वतःप्रमाणेच परमात्मा श्रीरामांनाही अज्ञानी समजतात। अशा प्रकारे स्त्री पुरुषादींमध्ये आसक्त असणारे मूढ लोक संसार चक्रामध्ये सापडून कर्मबंधनामध्ये बद्ध होतात। त्यांना स्वतःच्या हृदयात वसणाऱ्या परमात्मा श्री रामांची जाणीव होत नाही। प्रभू श्री राम हे प्रकृतीच्या पलीकडील विशुद्ध विज्ञान घन ज्योतिस्वरूप परमेश्वर आहेत। त्यांच्या ठाई अविद्या आणि अज्ञान हे असूच शकत नाही। ते स्वतःच मायेचं अधिष्ठान आहेत, माया त्यांना मोहित करू शकत नाही, असा तत्वविचार अध्यात्म रामायणामध्ये भगवान श्री शंकरांनी केलेला आहे।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया संत भानुदास महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 5 जुलै. आपली सुखदुःख श्रीरामाला सांगा. तुम्ही सर्वजण छान सेवा करता आहात याबद्दल शंका नाही. अशीच सेवा अखंड चालू ठेवा, त्यातच कल्याण आहे. त्यानेच आपण तरुण जाऊ. जरी कोणी काही सांगितलं ह्यात काय आहे, त्यात काय आहे, ह्याने काय होणार आहे असं म्हटलं, तरी तुम्ही तिकडं लक्ष देऊ नका. परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे. तो फार मोठा आहे, अमर्याद आहे. त्याला पाहायला तशीच सेवाही फार मोठी करायला पाहिजे. त्याला पाहण्यासाठी तशी मोठी शक्तीही आपल्याला लागेल. अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने दिव्य दृष्टी देऊन दर्शन घडवलं. ती दिव्य दृष्टी आपल्याजवळ नाही, पण ती मिळवण्याची शक्ती आपल्याजवळ आहे. भक्तीची प्रगती ही खरी शक्ती, आणि त्याकरता अखंड नामस्मरण हेच खरं साधन. श्रीरामप्रभू आपल्या घरातला कोणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. त्याला तुम्ही आपली सुखदुःख सांगा. दिवसाकाठी एकदा तरी रामापुढे उभं राहून त्याला अनन्य भावाने शरण जा. दिवस आनंदात जाईल, तुमचं दुःख दूर होईल. आपलं ज्ञान, शक्ती, वैभव, सत्ता त्याच्यापुढे काहीच नाहीत. तेव्हा या सर्वांचा विसर पाडून त्याला शरण जा आणि त्याच्याजवळ प्रेम मागा. देवा, आम्ही जे तुझं दर्शन घेतो ते सर्व बाह्य स्वरूपाचं. तुझं आम्हाला खरं दर्शन घडव. आम्ही अवगुण संपन्न असू, तुझं दर्शन व्हावं एवढी सेवा आमच्याजवळ नाही. परंतु तू आता आम्हाला क्षमा कर. जे काही व्हायचं असेल ते होऊ दे. आमचं समाधान टिकून तुझ्या नामात आमचं प्रेम राहील एवढी तुझी कृपा असू दे. खरोखर परमेश्वर भक्ताचं मन पाहतो, त्याचा भाव पाहतो. एरवी तो त्याच्याजवळच असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचं चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते. आपल्याला दोन मार्ग आहेत, एक श्रद्धेचा आणि दुसरा अनुभवाचा. एका गावी पायवाटेने गेलं तर फक्त 3 मैलाचं अंतर, आणि मोटारच्या रस्त्याने गेलं तर 10-12 मैलाचं अंतर. श्रद्धा ही पायवाटेसारखी आहे, तिने चाललं तर अंतर कमी पडेल. मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग. मोटार कुठे रस्त्यात बिघडली किंवा वाटेत कुठे अडथळा आला की प्रगती थांबते, त्याप्रमाणे अनुभवात काही चुकलं की प्रगती खुंटते. तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा. सद्गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि प्रेमाने नाम घ्यावं. भगवंताचं नाम सिद्ध करून देणं हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. ऐकूया संत गोरा कुंभार यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00. मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज 10:00. याचं पुनःप्रसारण 5:00. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00।
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00। श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या संस्थानात गणपतराव जोशी संगमेश्वरकर या नावाचे एक गृहस्थ राहत होते। त्यांची जहागिरी होती, परंतु ती संस्थानने जप्त केलेली होती। ह्या गणपतरावांवर स्वामींची कृपा झाली आणि स्वामींनीच मालोजी राजांना स्वप्नात प्रेरणा देऊन गणपतराव जोशी यांची जहागिरी परत दिली होती। स्वामींची आपल्यावर कृपा झाली म्हणून वैभवाचे दिवस परत आले आहेत याची सुखद जाणीव गणपतरावांना होती। त्यांना वाटायचं की स्वामींनी आपल्याकडे यावं आणि आपण त्यांची पाद्यपूजा करावी, स्वामींची अखंड कृपा व्हावी, हा त्या पाद्यपूजेमागे गणपतरावांचा अंतस्थ हेतू होता। स्वामींना त्यांनी अनेक वेळेला घरी येण्याविषयी विनंती केली होती। एक दिवस पहाटे स्वामींच्या मनात आलं की आपण गणपतराव जोशींच्या घरी जायचं आणि स्वामी अगदी पहाटे त्यांच्या घरी दत्त म्हणून उभे राहिले। स्वामींना अचानक पहाटेच आलेलं पाहून गणपतरावांना अर्थातच खूप आनंद झाला। घरातल्या देवप्रतिमांना जशी आपण नित्य आंघोळ घालून मग त्यांची पूजा करतो, त्याप्रमाणे आपण स्वामींना केशर मिश्रित पाण्याने छान आंघोळ घालायची आणि मग त्यांची षोडशोपचारे पूजा करायची असं त्यांनी मनोमनी ठरवलं। गणपतरावांनी स्वामींचं स्वागत केलं, बसायला आसन दिलं आणि स्वामींच्या स्नानाची छान तयारी केली। स्नान घालून झाल्यावर गणपतरावांनी स्वामींना अत्यंत भारी रेशमी पितांबर परिधान करायला दिला, त्यांची पूजा केली आणि नैवेद्य त्यांच्या समोर आणून ठेवला। त्यावेळेला गणपतरावांच्या मनात एक विचार आला, नैवेद्य ग्रहण केल्यावर स्वामी लगबगीने निघून गेले तर आपला भारी पितांबर स्वामींबरोबर जाईल, हा पितांबर स्वामींकडे परत मागायचा कसा? नैवेद्याचं ताट स्वामींसमोर होतं आणि स्वामींना गणपतरावांच्या मनात उमलून आलेले स्वार्थी विचार कळले। गणपतरावांकडे भेदक नजरेने पाहत स्वामी बसल्या जागेवरून ताडकन उठले, कमरेचा पितांबर सोडला, चौरंगावर ठेवला आणि दिगंबरावस्थेत स्वामींनी गणपतरावांचं घर सोडलं। त्यांनी नैवेद्याचा एक घास सुद्धा खाल्ला नाही। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी आज एक गोष्ट अंतःकरणापासून सांगतो की देवपूजा ही तुमच्या अंतःकरणातून उमलून यायला हवी। केवळ नित्याचे उपचार म्हणून आपण कधी देवपूजा करू नये। आपण देवांना जे अर्पण करतो त्या पाठीमागे कुठलीही अभिलाषा असता कामा नये। मनात अभिलाषा निर्माण झाली, शंका निर्माण झाली, स्वार्थाचा सर्पफणा अचानक उभारला गेला तर देवपूजा विस्कटल्याशिवाय राहत नाही। मानवी मनात विचारांचे मोहोळ केव्हा निर्माण होतील हे कधी सांगता येत नाही। साधकांच्या मनात स्वार्थी आणि आपमतलबी विचार उमटताच कामा नयेत, आणि यदा कदाचित उमटलेच तर ते साधकाला तात्काळ परतवून लावता आले पाहिजेत। मनात दाटून आलेला कटू विचार भगवंत अस्तित्वाला विस्कटून टाकतो आणि त्या क्षणी देवपूजा उधळली जाते, हे कदापिही विसरू नका म्हणजे झालं।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया MD पेटकर यांची गीतरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर लीला कणसे यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

आचार्य चौथ्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम

शिवोहम शिवोहम। न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ। मी मंत्र नहीं, मी तीर्थ नहीं, मी वेद नहीं, मी यज्ञ नहीं। आणि माऊली सांगतात विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ। पापाचं निर्मूळ समूळ उच्चाटन जर करायचं असेल तर विठ्ठल विठ्ठल हे मुखानं म्हणायचं। म्हणून ज्यावेळेस शिवाजी महाराज तुकोबारांना भेटायला आले, त्यांनी नजराने पाठवले, त्यावेळेस तुकाराम महाराजांनी ते नजराने परत वापस पाठवले आणि त्यांनी सांगितलं, राजे तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही सुखी व्हावं तर आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी। तुम्ही तुमच्या मुखानं विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष करा, आम्हाला सुख होईल। म्हणून प्रत्येकानं विठ्ठलाचं स्मरण करावं। का? कारण विठ्ठल स्मरणानं पापाचं समूळ उच्चाटन होत असते। विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ किंवा हरी हरी हरी मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष। म्हणून शिव नेहमी कोणाचं स्मरण करतात, कोणाचा मंत्र जपतात, तर हरीचा मंत्र जपतात। ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र। यमे कुळ गोत्र वर्जी येले। ज्ञानोबराय सांगतात की एकच मंत्र आहे हरी आणि हे शस्त्रच काय करतं की यमराजाला कुळ आणि गोत्र वर्जित करायला लावत, म्हणजे त्याने इकडं फिरकूच नाही। एवढी ताकद या हरी मंत्रामध्ये आहे, हे मंत्र आहे। म्हणून माऊली सांगतात आहाची बोलाची नव्हे हे शास्त्र, आत्मा अवतरणविते मंत्र, तुम्ही न मरणारे परमात्मा आहात असं कळून देणारे हे मंत्र आहे। संसार जिनिते शस्त्र अक्षरे, या ज्ञानेश्वरीतील एक एक अक्षर हे संसाराला जिंकण्याचं शस्त्र आहे आणि तुम्ही अमृत स्वरूप परमात्मा आहेत असं कळून देणारे मंत्र आहे। म्हणून नामदेवराय या ग्रंथाबद्दल सांगतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी। अनुभवावी याचा अर्थ, तिचा अर्थ आपण आपल्या अंतकरणात लक्षात घ्यावा। मी म्हणून मी मंत्र नाही आणि मी तीर्थ नाही। आता वारकरी संप्रदायामध्ये पंढरी आळंदी देहू पैठण नेवासे ही वारकरी पंथाची तीर्थक्षेत्र आहे। ज्या ठिकाणी देव संत आहेत त्याला तीर्थ म्हणतात। सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडला। आणि पंढरपूर, पंढरपूर म्हणजेच हा काय आहे, शास्त्रांनी निवडलेला हा भाव आहे। आता त्याच्यामध्ये पंढरीहूनही सोपे जनाची हरावया पापे। पंढरपूरपेक्षा सोपं लोकांची पाप हरण करण करणारा जर कोणता तीर्थक्षेत्र असेल तर कळीकाळ कोपलिया कोपे न चले, म्हणजे कळीकाळाची सुद्धा सत्ता याच्यावर चलत नाही। त्याचे अलंकापुरीशी नामदेवराय वर्णन करतात की अलंकापुरीवर हे जरी सगळं विश्व हे काय झालं, प्रलय झाला, तरी अलंकापुरी जशाला तशीच राहणार आहे। म्हणून हे तीर्थ आहे। वाराणसी तीर्थक्षेत्रानाशी आहे अविनाशाशी पाहे नाशकैचा। म्हणून वाराणसी तीर्थ आहे, क्षेत्र आहे नाही, पण याला सुद्धा नाश आहे। पण नाथ महाराज सांगतात की या अविनाशी व्यवस्थेमध्ये तुम्ही अविनाश परमात्मा आहात, त्याचा नाश होत नाही। कारण शरीर श्वास इंद्रिय अंतकरण या व्यवस्थेमध्ये चैतन्य प्रगट आहे आणि चैतन्य कसं आहे, अविनाश आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे। अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम विनाशम व्यवशाश्य न कश्चित करतुमर्हती। म्हणून या अविनाशी व्यवस्थेमध्ये तू अविनाश परमात्मा आहेत असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून तुम्हाला आम्हाला हा गीतेचा उपदेश ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात आणि आचार्य त्याची त्याचा अनुवाद करतात। काय म्हणून, नित्यनाम घोषे जयाचे मंदिरी तिची काशीपुरी तीर्थक्षेत्र। नित्यनाम घोष, ज्याच्या हृदय मंदिरामध्ये हे नाम चालू आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तेच काशीपुरी तीर्थक्षेत्र आहे।
आणि तीर्थव्रती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुना हरी करी। हे तीर्थाच्या ठिकाणी जा म्हणून काऊन जा, हे घरात बसू बसू बसू बसू काय झाले, हे दमट झालेलं आहे, कुईजड झालं मन, थोडा फिरले तर देवाचं नाव घेता येतं। कारण मार्गी हळूहळू चला, मुखाने दत्त दत्त बोला, कपाळी केशरी गंध, दत्ता मला तुझा छंद, आहे ना। म्हणून असं काहीतरी होतंय ना चालण्यानं, पण चलावं लागते ना, मग चला तुळजापूरला, चला पंढरपूरला, चला आळंदीला, वारी वारीच्या निमित्तानं काय होतं, नामस्मरण घडतं। कारण वारीमध्ये काय असतं, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, हा मंत्र घोष चालूच आहे। म्हणून हा घोष जिथं चालू आहे ना, म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान। सदा नाव घेतल्यानं काय होत असतं, चित्तामध्ये समाधान होत असतं। कारण समाधान होण्यासाठी नाम घेणं चांगलं आहे, आणि एकदा नाव घेतल्यावर आनंद होतो, आणि सदा आनंदित पाहिजे तर मग सदा नाव घ्या, काय बिघडलं नाव घेतल्यानं। नाम घेता न लगे मोल, नाव घेतल्या घ्यायला पैसे लागत नाही, नाम मंत्र नाही फोल, बरं नाव हे व्यर्थ जाणार आहे का नाही। दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम, म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, भव सिंधू तारक नाम हे, भव सिंधू तारून नेणार हे 14 अक्षरी नाव आहे। म्हणून या नामाचा तुम्ही काय करा, पाठ करा हरिपाठ। म्हणून झाला हरिपाठ बोलणे इथुनी, हरिपाठ म्हणजे हरीचा पाठ, हरीची व्यवस्थित माहिती। आणि तुम्ही कसे आहात हे कशामध्ये सांगितलेलं आहे, श्रीमद भगवद्गीता, हे आपलं वर्णन करायला लागले। भगवंतानं गायलेलं आपलं गीत म्हणजे गीता आहे, भगवान गा रहे हे गाऊन सांगायला लागले। म्हणून हे कोणाचं वर्णन चालू आहे, अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो, नायम हंती न हन्यते हन्यमाने शरीरे, हे आपलं वर्णन आहे। अछद्यो अयम अदाह्यो अयम अक्लद्यो अशोष्यच, मी अग्नीनं जळत नाही, पाण्यानं सडत नाही, वाऱ्यानं हलत नाही, वासानं मलन पृथ्वीनं मळत नाही, वाऱ्यानं हलत नाही, अशी आपली हालत आहे। म्हणून आपण पवित्र परमात्मा आहोत, दिव्य परमात्मा आहोत, ही तुमची आमची सगळ्यांची एक काय आहे, ओळख आहे, हे प्रमाणपत्र आहे आपलं। म्हणून वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव तया विन ठावरिता कुठे, का सांगितलं जायला तीर्थयात्रात, कारण तिथं देव आहे। म्हणून तीर्थाला गेल्यावर देव कळत असतो। तुकोबराय सांगतात, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, सज्जनामध्ये रोकडा देव, केवळ देव कळत असतो। मग काय तीर्थामध्ये, फक्त धोंडे आहेत आणि पाणी आहे। आता हे आपल्याला पटत नाही, पण पटा थोडासा विचार केल्यावर बरोबर पटतं। कारण तीर्थयात्रेला गेल्यावर काय होत असतं, आई सांगते बाळाला, उठी वेगी जाई पुत्रा तीर्थे रे तू हिंड, तेथे तुझला साधू संत भेटती उदंड, तया माझी आत्मज्ञानी झोन बोले वितंड। त्याच्यामध्ये सुद्धा जे आत्मज्ञानी आहेत, जे केवळ अद्वैत तत्व ज्ञानच तुला सांगणार आहेत, ते तुझं बुजवतील प्रचंड। कारण तो त्रिविध तापानं तापलेला आहे, तुझा तवा तापलेला आहे, आणि त्या तव्यावर ज्ञानामृताचा बोधामृताचा वर्षाव करून तुला ते शांत करते। कारण गरम तवा असल्यावर भाकर टाकली तर भासती का नाही, आणि तवाच भाजला नाही तर मग भाकर टाकून काय उपयोग। तसं धुपती गौरी वैराग्य, वैराग्य तापला सप्रेमी निवाला, ठेवा जो लाधला शांती सुख। म्हणून वैराग्य व हे मन काय झालेलं आहे, तुझं होरपळून निघालेलं आहे संसाराच्या दुःखाने, म्हणून तू आता इथं थांबू नको, तो तीर्थयात्रेला जा। आणि तेथे असे देव उभा, कैसी समचरणाची शोभा, संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा। उभा आहे म्हणजे झोपलेला नाही, आडवा आहे म्हणल्यावर झोपलेला आहे, उभा आहे म्हणल्यावर स्थिर आहे, आणि चलत नाही म्हणल्यावर रजोगुण नाही, झोपलेला आहे म्हणल्यावर तमोगुण नाही।
उभा आहे म्हणल्यावर स्थिर आहे म्हणजे सत्वगुण आणि सत्वात संजायते ज्ञानम। म्हणून वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावी उतावळा झालेला आहे देव आपल्याला, ही आपल्याकडे कव्हा येईन ही ही केस आपल्याकडे कधी येईन आणि मी ह्याला कधी हॅन्डल करू, कारण रिझल्ट लावायचा ना, ह्याला काय करायचं, ह्याला गुन्ह्यातून सोडवायचं का, शिक्षा कमी करायची का, गुन्हा सिद्ध होऊ द्यायचा नाही, कोणतं आवडतं आपल्याला बरं, कोणतं खरं आहे, कोणतं बरं आहे, कोणतं सोपं आहे, कोणतं आवडतं, की एक वकील गुन्हा कमी कर म्हणजे शिक्षा कमी करतो पण गुन्हा दाग लागलाच ना, एक काय करतो गुन्हा सिद्ध झाला तर ते शिक्षा कमी करतो आणि एक गुन्हा सिद्ध होऊ देत नाही तुमच्यावर, दागच लागू देत नाही, कोणता चांगला आहे बोला पटपट बोला, हा जे दाग लागू देत नाही ते बरा आहे। म्हणून तुकोबर आहे तुमची गॅरंटी घेतात, जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग, तुम्हाला जन्मत नाही असं छाती ठोकपणे तुकोबर आहे सांगतात। म्हणून वेदांत केशरी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी हे पंढरीच्या वाळवंटामध्ये तुळशीची माळ हातात घेऊन असं उघड चॅलेंज करायचे की तुम्ही हा साडेतीन हाताचा देह आहे असं सिद्ध करून दाखवा, आम्ही तुमचे शिष्य होतो, नाहीतर तुम्ही स्वतःला आम्ही तुम्हाला तुम्ही न मरणारे परमात्मा आहे असं सिद्ध करून दाखवतो, तुम्ही आमचे शिष्यही होऊ नका, काय ओपन चॅलेंज आहे। म्हणून आणि ज्ञानोबराय सुद्धा आव्हानात्मक भूमिका वापरतात, तई अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का, हे प्रतिज्ञा घेऊन बोलायला लागलो, है कोई ऐसा मुर्शद मौला जो तन में खुदा दिखावेगा, 52 हरफ के मायने बताकर भेद भरम को मिटावेगा, आए कोई ऐसा माई का लाल, आए आव्हाने कबीरदासांची, आहे कोणी असं की माझ्या अंतकरणातले संशय विपर्यास दूर करून आत्ता इथं दृढ अपरोक्ष ज्ञान मला लक्षात आणून देणार आहे का कोणी, तर सद्गुरु काय करतात आपल्या अंतकरणातले संशय विपर्यास विकल्प दूर करून संशयाची म्हणजे इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करून संशयाची श्रेणी छेदितेची ना, हे इंद्रचंद्र ब्रह्मदेव आपल्या अंतकरणातले संशय दूर करायला समर्थ नाहीत, म्हणून फक्त सद्गुरु भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षियंते चाश्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे, म्हणून हे काम फक्त सद्गुरु करतात। म्हणून इथं तीर्थाला जायला सांगितलेलं आहे, कारण तीर्थामध्ये देव साधू संत लक्षात आणून देतात, आणि परंतु इतकं जरी झालं तरीही याचा उपयोग कुठपर्यंत आहे, एकदा मी कळाला की त्याचं काम संपलं, सोला घेतल्यानंतर टरकलं काय करायचे, खिळीच्या आतला गाभा घेतल्यानंतर सालपट काय करायचे, फेकून द्यावं लागते, तसं मी तीर्थ नाही, न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ, मी वेद सुद्धा नाही असं इथं इथं सांगतात की मी वेद नाही, तर वेद म्हणजे अपौरुषेय आहेत, वेद कसे आहेत अपौरुषेय आहेत, याच्यामध्ये पुरुष बुद्धीचा दोष नाही, म्हणून ग्रंथ म्हणजेच वेद आहे। ग्रंथ या शब्दाचा अर्थ ग्रंथी म्हणजे गाठी, संशयाच्या गाठी ज्यामुळे सुटतात व जीवास ज्ञान होते त्याला ग्रंथ म्हणतात। याचे तीन प्रकार आहेत, कृतग्रंथ, दुसरा स्मृतग्रंथ आणि तिसरा विनिर्गत ग्रंथ। आता कृतग्रंथ त्यांना म्हणतात की माणूस स्वतःच्या बुद्धीने कल्पनेने प्रतिभा शक्तीने जे वाङ्मय लिहितो त्याला कृतग्रंथ म्हणतात, म्हणजे कृत केलेलं आहे ते। उदाहरणार्थ कादंबरी नाटक कथा वगैरे याला, आणि स्मृतग्रंथ म्हणजे देवाचा साक्षात्कार झाल्यानंतर प्रभूने अथवा संतांनी आशीर्वाद दिल्यानंतर मुखातून जी प्रासादिक वाणी निर्माण होते त्याला स्मृतग्रंथ म्हणतात। यामध्ये शास्त्रे आहेत, पुराणे आहेत, ज्ञानेश्वरी गाथा वगैरे,
हे संत वाङ्मय आहे। गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची, म्हणून इत्यादी साहित्य हे अतिशय परमार्थाला पोषक आहे। साधकांनी कृत ग्रंथ न वाचता स्मृत ग्रंथ वाचायला पाहिजे। वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी, आमच्या जनाबाई सांगतात। म्हणून आता विनिर्गत ग्रंथ फक्त वेदांना म्हटलेला आहे, कारण हे कोणी निर्माण केलेले नाही, म्हणून हे अपौरुषेय आहे, याच्यामध्ये पुरुष बुद्धीचा दोष नाहीये। वेद देवाच्या श्वासातून निर्माण झालेले आहे, जयाच्या निश्वासी जन्म झाले वेद राशी। जो हा वेदार्थ सागुरु जया निद्रिताचा भूरु, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला। वेद ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही, तर सामान्यांना कधी कळत? ब्रह्माडोळ साते वेदार्थना कळे, तेथे हे आंधळे व्यर्थ होती। तात्पर्य साधकांनी या भानगडीत पडू नये, याविषयी आदर ठेवायला पाहिजे, कारण चार वेद आहेत, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद, आणि त्याचे चार महावाक्य आहेत, ब्रह्मवाक्य म्हणतात त्याला। अहम ब्रह्मास्मि, मी ब्रह्मरूप आहे। अयम आत्मा ब्रह्म, हा आत्मा ब्रह्मरूप आहे। आणि प्रज्ञानम ब्रह्म, बुद्धीला आणि बुद्धीच्या विषयांना प्रकाशन करणारा त्याचा अधिष्ठान रूप परमात्मा ब्रह्म आहे। आणि तत्त्वम असी, ते ब्रह्म मी आहे, अशी एक्यता यामध्ये। आता या सहा शास्त्राचे सहा कर्ते आहेत, ते पूर्व मीमांसा याचे कर्ते जैमिनी आहे, उत्तर मीमांसा यांचे कर्ते व्यास आहेत, न्यायशास्त्र गौतम आहेत कर्ते, सांख्य शास्त्र याचे कर्ते कपिल मुनी आहेत, योगशास्त्र याचे कर्ते पतंजली आहेत, आणि वैशेषिक यांचे कर्ते कणाद आहे। गौतमस्य कणादस्य कपिलस्य पतंजले व्यासश्च जैमिनीश्चापि दर्शनानि षडे वही। आपली मुख्य 18 पुराणे आहेत, जी सर्व व्यासांनी लिहिलेली आहे। मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम नालीपग्नी पुराणानि कुस्कम गारुडमेव च। मत्स्यपुराण, मार्कंडेय पुराण, भागवत, भविष्य, ब्रह्म, ब्रह्मांड, ब्रह्मवैवर्तक पुराण, वराह पुराण, वामन पुराण, वैष्णव पुराण, शैव पुराण, नारद पुराण, लिंग पुराण, पद्म पुराण, अग्निपुराण, कुर्म पुराण, स्कंद पुराण, गरुड पुराण, हे आपले सर्व वैष्णवांचे प्रमाणभूत ग्रंथ आहे। चौवेदी जानसाई शास्त्री कारण 18 पुराणे हरीशी गाती। हे सगळ्यातून काय निघालं? एकच सार निघालं की हे सगळे हरीला गाय लागले। मग आपण सुद्धा त्याच्या तालात ताल मिळवून गायला पाहिजे। ताल से ताल मिला कोणाच्या तालात? आपल्याला ना सूर है ना ताल है, पण त्याच्या तालात, वेदाच्या तालात गायचं आपल्याला। वेद काय सांगायला लागले? तत्त्वम असी, ते ब्रह्म तू आहेस। आणि आपण लक्षात घ्यायचं की हे शरीर, श्वास, इंद्रिय, अंतकरण म्हणजे मी आहे का? हे माझे आहेत का? बरं, हे खरं आहे का? नाही ना, हे खरे नाहीत ना। आणि आपण एकटेच खरे आहोत, तुका म्हणे तुझी खरा, येर वाऊगा पसारा, बाकी सगळा पसारा आहे ना। मग एवढं राशी किकडं पडतील, भूस एकीकडं पडतं, मग भूस एवढं मोठं आहे, मग ते नेतात का घरी? काहून? हे एक पोते धान्य घेऊन जातात, कारण त्याला माहिती आहे एवढं मोठं भूस आहे ते टाकाऊ आहे आणि हे टिकाऊ आहे। तसं संसार कसा आहे? टाकाऊ आहे, आणि तुम्ही आत्मा टिकाऊ आहे। म्हणून काय सांगितलेलं आहे? वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप। एकच सार आहे, ते नारायण आहे, ते तुम्ही आहेत, हे तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे। म्हणून वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, एवढाच अर्थ वेदानं सांगितलेला आहे। विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे। निष्ठापूर्वक नाम गायला पाहिजे, विठोबाला शरण जायला पाहिजे। सगळं शास्त्रांचा विचार आणि इतुकाची निर्धार, सगळ्या शास्त्रांचा जो विचार केलेला आहे ना, तर निश्चय काय करायचा? शेवटी बुद्धी निश्चय, आत्मज्ञान की मी ब्रह्म आहे असा बुद्धीमध्ये निश्चय करायचा। 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाच हेतू। 18 पुराणाचा जो सिद्धांत आहे ना, त्याचा हेतू हेच आहे की तुम्ही ब्रह्मरूप आहे। सगळं शास्त्रांचे हे सार, हे वेदांचे गव्हार, हे सगळ्या शास्त्रातलं सार आहे। हे वेदाचं काय आहे? हे तुम्हाला दिलेलं लोणी आहे,
पाहता विचार हाच करीती पुराणे, हे पुराणात सुद्धा हेच सांगितले, विश्वास नाही ज्या मणी पहावे पुराणी विचारून। मग आपल्याला 28 ग्रंथामध्ये 28 युगे विटेवर उभा असणाऱ्या विठ्ठलाच्या शरणांगतीचा नामाचा विचार केलेला आहे। आणि आता देवाचे कार्य करणारे तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, सांगितले काम करावे कवित्व, कवित्व करायला सांगितले म्हणून गाथा निर्माण झालेला आहे। आता लौकिकाचा अभाव आहे, ऐसा हा लौकिक कदा राखवेना, लौकिका पुरती नव्हे माझी सेवा, ही निष्ठी लोकापुरती सेवा नाही आहे, ही सगळ्यांसाठी आहे। निष्प्रहता नव्हे वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले, आम्ही कसे आहोत, आम्हाला फक्त अर्थ पाहिजे, अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञानी, हे विपरीत ज्ञानानं आपला नाश केला ना, आणि यथार्थ ज्ञानानं आपलं काय होणार आहे, कल्याण होणार आहे। म्हणून पवित्रता पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी, पवित्रते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते, म्हणून हा देश पवित्र आहे, ही भूमी पवित्र आहे, म्हणून ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुख चिवरी होऊ दे या जगा। माझ्या प्रत्येक मराठी बोलणाऱ्या भाषिकाला त्याच्याच भाषेमध्ये मी न मरणारा परमात्मा आहे असं ब्रह्मज्ञान प्रत्येकाच्या अंतकरणात खेळावं अशी माऊलीची इच्छा आहे। म्हणून अनुभव अनुभव आले अंगात या जगा देत असे, संत स्वतःचा अनुभव सांगायला लागलेत की मला मरण नाही, आणि मलाच नाही तर तुम्हाला बी मरण नाही, म्हणून बोंबलू नका काय म्हणून मी मरायलो मी मरायलो मी मरायलो म्हणून, कारण तुम्हाला मरणच नाही ना, अमर आहा अमर आहा खरे की पा खोटे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा काय, तुम्ही मरणाऱ्या देहाला मी माझा आणि खरं समजणं सोडा, देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल तोच विठ्ठल आहे। तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगी, तुकोबाराय सांगतात की मी चाखून पाहिलेले, आता मुक्याला साखर दिली आणि बोलक्याला साखर दिली, दोघाला विचारलं कस काय, ती एक जण बोलून दाखवतो वा वा वा वा काय मजा आली, आता त्या मुक्याला बी मजा आली, पण ते कसं का असं करते ना, म्हणजे इशाऱ्यातून सांगते पण गोडी अनुभव कसा आला, सारखाच आला, फक्त वाणीचं माध्यम नसल्यामुळे एकाला सांगता आला नाही एकाला सांगता आलं, तसं हा अनुभव आहे आणि तो साधू संतांनी आपल्याला भूलून दाखवलेला आहे। म्हणून आचार्य सांगतात काय सांगतात,

0: हम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम।
1: मी मंत्र नाही, मी तीर्थ नाही, मी वेद नाही आणि मी यज्ञ नाही। आता कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे। एकदा तुमच्या मुखातून हरी जर म्हटलं तर कोटी यज्ञ केल्याचं काय होते? कोटी यज्ञ झाले तुमच्या मुखातून एकदा हरिनाम घेतलं तर कसं करायचं? म्हणायचं का नाही म्हणायचं? म्हणा मग ऐकणे ते ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मनाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिनः। ज्या यज्ञामध्ये ज्याने अर्पण करायचे ते पात्र सुद्धा ब्रह्म आहे। हव्य पदार्थ म्हणजे तीळ जवस तूप तर ही सुद्धा ब्रह्म आहे आणि ब्रह्मरूप कर्त्याद्वारा ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देवाची देण्याची जी क्रिया आहे ती सुद्धा ब्रह्मरूपच आहे। म्हणजे ज्या मनुष्याची ब्रह्म कर्म म्हणजे ज्या मनुष्याची ब्रह्मकर्म ही समाधी झालेली आहे त्याच्याद्वारे प्राप्त करण्यायोग्य फळ सुद्धा ब्रह्मच आहे। म्हणजे ही क्रिया आहे ना स्वाहा उदानाय स्वाहा व्यानाय स्वाहा आपानाय स्वाहा ही जी आहुती आहे ना आणि हे जे श्वास चालायला लागलेत म्हणजे काय 21,600 श्वासांची ही आहुती आहे आणि हा ज्ञानयज्ञ आहे। म्हणून ज्ञानदान परायणम ही साखरे घराण्याची परंपरा कशी आहे ज्ञानदान करण्यामध्ये परायण आहे। म्हणून सगळं दान दानामध्ये श्रेष्ठ दान आहे ज्ञानदान। आता बाकीचे आहेत अन्नदान कन्यादान रक्तदान बरं का हे सगळे दान आहेत पण हे सगळे खालचे आणि सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे ज्ञानदान परायणम। कारण मानवानं मानवावर केलेला उपकार कोणता आहे? केले उपकार सांगू मी काय बाप न करी ऐसी माय धर्मे त्यांच्या देखिले पाय दिले अक्षय अभय दान गा। हे साधू संतांचे आईवडिलाचे सद्गुरूचे उपकार ईश्वराचे उपकार कधी फिटत नाही। आपण या शरीराचं चंदन करून जरी उगाळून लावलं त्याला ओवाळून टाकलं तरी उपकार फिटत नसते ऋणातून मुक्त होता येत नाही। म्हणून तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली म्हणून ठेविली पायी डोळी काय द्यावे त्याशी व्हाया उत्तर आईस ठेवी तो हा पायी जीव थोडा। म्हणून विन गुपचूप आपण त्याच्या चरणावर मस्तक ठेवणं हेच बरं आहे। मस्तक ठेवणं म्हणजे मला बुद्धी नाही आपली अक्कल तिथं ठेवायची आपण दे अकली आहोत असं सरळ मनानं कबूल करायचं। कारण आपल्याला अक्कल आली असती तर आतापर्यंत दुःख भोगलं असतं का? आपण ज्यावरची दुःख आहे त्यावरची आपल्याला अक्कल नाही बुद्धी नाही। म्हणून हात असून आपण पांगळेत पाय असून लंगडेत डोळा असून आंधळेत। म्हणून सहज मी आंधळागा सहज आपण कसे आहोत आंधळे आहोत मी मा

स्थळ म्हणून कुठं जरी पाहायला लागलो तर कुठं टेकायला जागाच भेटल, कारण ती ऊट म्हणायला लागलं. तारुण्यावर बसलो आलं वार्धक्य, तारुण्यावर उठलो का नाही, बसलंय म्हातारपणावर. आता म्हातारपणा बी सोडून जाईल का नाही, मग तिथून उठल्यावर आता पुढं कुठं बसायचं. म्हणून इथं सांगतात आचार्य, सांगतात काय सांगतात की आता भगवान आपल्या प्राप्तीसाठी वेगवेगळ्या साधनांचा यज्ञरूपाने वर्णनाला आरंभ करतात. वेगवेगळ्या रूपानं वर्णन करायला आरंभ करायला लागलेत भगवान, की संसाराला सत्ताच नाही आणि ब्रह्माशिवाय काहीच नाही. एकम अद्वितीय ब्रह्म पाही आणि दुसरे काही नाही. आणि आचार्य सुद्धा सांगतात की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. ब्रह्म तत्व सत्य आहे, ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. आणि अनुभवाला येणारा संसार स्वप्नासारखा खोटा आहे. मृग जळवत जाईल लया, म्हणून ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेहिले जाईल लया. तुम्ही पाहणाऱ्याला पहा आणि त्याला पाहिल्यानंतर त्याच्याशिवाय काहीच नाही. म्हणून कर्ता कर्म क्रिया आणि जे पदार्थ आपल्याला अनुभवाला यायलेत ना, ते सर्व ब्रह्मरूप आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म असा अनुभव म्हणजे ब्रह्मयज्ञ आहे. आता यज्ञाचे प्रकार 12 आहेत बरं का, तर याच्यामध्ये सांगतात दैवमेवा परे यज्ञम योगिना पर्युपासते ब्रह्माग्नाव परे यज्ञम यज्ञेनैवोपजुहती. योगी म्हणजे दैव म्हणजे भगवद अर्पण रूप यज्ञाचे अनुष्ठान करतात हे योगी जे असतात ना. आणि काही योगी ब्रह्मरूप अग्नित विचाररूप यज्ञाद्वारे जीवात्मरूप यज्ञाचे हवन करतात. म्हणजे विचाराचं अग्नी आहे आणि त्याच्यामध्ये जीवात्मरूप म्हणजे जीव आत्मरूप आहे असा यज्ञ करतात. सर्व क्रिया आणि पदार्थ आपले आणि आपल्यासाठी न मानता. पण गंमत कशी, हे सगळं घर कोणाचे, आपले लेकरं आपले, बायको आपली, हे सगळं प्लॉट, हे सगळा मळा, हे मंदिर, हे सगळं आपलंच आहे. बर आपलं आहे का, पण आपलं नसून आपण आपलं मानायला लागलो. म्हणून मेरा मेरा सब ही मेरा, मेरा ही हे कमायो लख 84 गिरकी म्याने ही फल है पायो. लख 84 गिरकी म्याने ही फल है पायो. भजोरे मन गोविंदा, भजोरे मन गोविंदा. हे सगळं मेरा मेरा मेरा म्हणून करून काय केलं आपण, माझं माझं का बाडवत नाही का, माझं आहे का, म्हणून आपली सत्ता चलत नाही तरी सुद्धा. आणि हे सगळं देव आणि देवासाठी मांडणे यालाच काय म्हणायचं, भगवत अर्पण यज्ञ आहे. परमात्म्याच्या सत्तेत आपली सत्ता मिळवणे म्हणजे मीपणा संपवायचा आहे. तर यालाच काय म्हणायचं, अभिन्नता रूप यज्ञ हा सुद्धा यज्ञच आहे. अहम देवनी शंभू शांभवी झाला. राणाने विष दिया मानो अमृत पिया, राणाने विष दिया मानो अमृत पिया. मीरा सागर में सरिता समाने लगी, वो तो गली गली हरी गुन गाने लगी. महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी गाने लगी. महलों में पली बन के जोगन चली, बन के जोगन चली, बन के जोगन चली. ही मीरा रानी दीवानी, 7 पर्द्याच्या पुलीकडे राहणारी महाराणी आहे. आणि ही महाराणी देवाच्या नादामध्ये गल्ली बोळातून ती हरी हरी हरी म्हणून फिरू लागली. असा नाद लागायला पाहिजे. माझे मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद. मीरा सागर में सरिता समाने लगी, म्हणजे राणानं विषाचा प्याला दिला मानो अमृत पिया, अमृतासारखं पिऊन टाकलं. आणि मीरा जशी तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आता गंगा वेगळी आणि समुद्र वेगळा असा राहिलं का भाव,
ती सगळं समुद्रच झाली ना। तसं मीराबाई आता सागर में सरिता समाने लगी, म्हणजे देवरूप झाली, म्हणजे मी पण संपला तिथं। म्हणून निजले तेथे जागा भावे भजन करा, पाहुनी हृदय दृष्टी माझे मी पण हारा। नाथ महाराज सांगते मला,

दी, कारण आपण गाफील निजलेलो आहेत, हे घर मोकळं सोडलेलं आहे आपण. कोणतं हे देहरूपी घर हे मोकळं सोडलेलं आहे ना, आणि चोर बसलेला आहे. कोणता? काळरूपी चोर बसलेला आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणून जागा हो आता, म्हणून जागा हो, जागरे जाग दादा. आपण दादा का ती आपले दादा? काय प्रेम आहे साधू संतांचं आपल्यावर. ती आई म्हणती माय एवढा घास खाय ना, आता तू तिची माय का ही तिची माय. पण प्रेमापोटी आई काय म्हणती, काय म्हणती तिला, तिचा तिला कळत नाही, पण ती म्हणती एवढा घास खाय ना माय. तसं देवाचे आपण सगळ्यात लाडके नाथ बाबाचे, म्हणून ते म्हणाले दादा जागा आता, कारण ही जाग होण्याची वेळ आलेली आहे. म्हणून असं जागा. श्रोतादीन इंद्रियान्य संयमाग्नीषु जुहती, शब्दादीन्य निशनान्य इंद्रियाग्नीषु जुहती. योगी कानादी सर्व इंद्रियांचा संयमरूप अग्नीमध्ये हवन करत असतात. संयमरूपी अग्नी आहे, त्याचं हवन करायचं आता अग्नीमध्ये. आणि दुसरे शब्दादी विषयांचा इंद्रियरूप अग्नीमध्ये हवन करतात. आणि आपल्यासारखे काय करतात, आपल्यासारखे शब्दादी विषय जे आहेत ना, तिथे इंद्रियामध्ये त्याचं हवन करतात. म्हणजे सगळं गोळा करतात, कलेक्शन, हरी कलेक्शन, सगळं रूप कलेक्शन, रस कलेक्शन. आणि एकांत काळामध्ये आपल्या इंद्रियांना भोगात लावू न देणे म्हणजे संयमरूप यज्ञ आहे. एकांतामध्ये आपल्या इंद्रियांना भोगामध्ये लावायचं नाही, त्याला परमात्मा दाखवायचा. व्यवहार काळामध्ये इंद्रियांचा त्याच्या विषयात प्रवृत्त झाल्यावर त्यात रागद्वेष न करणे हा विषय हवनरूप यज्ञ आहे. म्हणून विषयामध्ये प्रवृत्त हे झाले आता इंद्रिय, तर त्याच्यामध्ये रागद्वेष मानायचा नाही. समजा एखादी वस्तू मिळाली तर जास्त आनंद नाही व्हायचा, आणि एखादी मिळाली नाही तर राग नाही मानायचा, सुनू द्यायचं आपले. तर विषय न राहिले तरच हवन होईल. आता विषय जर राहिले नाही तर त्यालाच हवन म्हणेन, यज्ञ म्हणता येईल. कारण हवन तेव्हाच होते ज्यावेळी हव्य पदार्थ राहत नाही. जी तुमचं काय आहे ना, तीळ हे ते राहू नये शिल्लक, म्हणजे पूर्ण यज्ञ झाला. तसं जोपर्यंत हव्य पदार्थाची सत्ता असते तोपर्यंत हवन होत नाही. हे शिल्लक राहिलं ना अजून, मग कसं काय यज्ञ पूर्ण झालं. तसं सर्वाणींद्रिय कर्माणी प्राणकर्माणी चापरी आत्मसंयम योगाग्नो जुहती ज्ञानदीपिती. योगी संपूर्ण इंद्रियाच्या क्रियेला आणि प्राणाच्या क्रियेला ज्ञानाने प्रकाशित करत असतो. याला आत्मसंयम योग म्हणजे समाधी योग रूप अग्नीमध्ये हे हवन करते. मन बुद्धीसहित संपूर्ण इंद्रिय आणि प्राणाच्या क्रियेला रोकून समाधीत स्थित होणे म्हणजे स्थिर होणे, याला काय म्हणायचं, समाधी रूप यज्ञ म्हणायचं. हे असे 12 यज्ञाचे प्रकार आहेत. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञ योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतया संशितव्रतः. तीर्थव्रत करणारे प्रयत्नशील साधक द्रव्यमय यज्ञ करणारे आहेत. आता कितीतरी तपोयज्ञ करणारे आहेत, कितीतरी योगयज्ञ करणारे आहेत, आणि स्वाध्यायरूप यज्ञ करणारे आहेत. मिळालेल्या वस्तूला दुसऱ्याच्या सेवेत लावणे हा द्रव्ययज्ञ आहे. आपल्याला जे काही मिळाले ना ती दुसऱ्याच्या सेवेत लावायचं, याला काय म्हणायचं, द्रव्ययज्ञ.

आणि हे सगळे वाण एकमेकाला द्यायचे. आता ती संक्रांती आली आता म्हणून बरं का, आकाराचं वाण शरीराला द्यायचं मांसाचं, आणि क्रियेचं वाण हे श्वासाला द्यायचं, वासनेचं वाण हे मनाला द्यायचं, आणि ज्ञानाचं वाण आपल्याकडे ठेवायचं. झाली संक्रांत. म्हणून आचार्य सांगतात

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण मनाचे श्लोक पाहत आहोत। अनन्यास रक्षित असे चाप पाणी, समर्थ सांगतात अनन्य व्हा, तो चाप पाणी धनुर्धारे राम रक्षित असे, तुमचं रक्षण करेल, पण अनन्य आहात का बघा, का माझा मुलगा मला बघेल, बँकेत बँक बॅलन्स आहे, त्याच्यावरती मी आधारून आहे, माझं देह चांगलं आहे, काही झालं नाही मला, काही बोलू नका, काही बोलू नका, कशाचाही अहंकार धरू नका, तुम्ही त्याच्याशी अनन्य होऊन राहा। अनन्यास रक्ती तसे चाप पाणी नुपेक्षी कदा रामदासा अभिमान, सदा सर्वदा देव सन्निध आहे। आता काय सांगायचं आणखी, तरी आपण फिरतोच आहे पुन्हा, आज इकडे गेले, उद्या तिकडे गेले, परवा तिकडे गेले, आज तिरुपतीला गेले, परवा कन्याकुमारीला गेले, आज पंढरपूरला गेले, उद्या सज्जनगडला गेले। मला तर वाटतं एक एकदा जाऊन आलो ना, बघून आलो ना, आता शांत डोळे मिटून बसावं, त्याचं स्मरण करावं, समोर दिसतं ते, पण तसं होत नाही, आतच आहे ना तुमच्या। हृदयशेर जुन तिष्ठती सांगितलंय ना, मग तेवढं सांगितलं तर विश्वास नाही भगवंताच्या वचनावर, सदा सर्वदा। आता रात्रीच्या वेळ कसा असेल, त्यांची भेटायची वेळ नसेल, असं आहे का भगवंताच्या बाबतीत, ज्या भेटायला त्याला कुठं जायचं आहे, इथून उठून अमुक ठिकाणी कन्सल्टिंग आवर्स हे सॅटरडे संडे सुट्टी, असं आहे, साधा विचार करावा आपण। सदा सर्वदा शब्द लक्षात घ्या, अखंड देव सन्निध आहे, आपलं जवळ आहे, कुठे शोधायचं त्याला, पण आत बघतच नाही, सारखं बाहेर, काय खायचं, काय बघायचं, काय ऐकायचं, कुठं जायचं, निघालंय, कुठे निघालं, देवाला जाऊन येतो, आता देवाला कुठं चालला, इथंच तर आहे तुमच्या, बसा ना। ते जसं जनार्दन स्वामींची पत्नी म्हणाली, ऐकनाथ महाराज तिथं आल्यावर काय आला, सद्गुरूंच्या शोधात आलो, सद्गुरू इथं कुठं कोण आहेत, म्हणले जनार्दन स्वामी, हे आमचे, अहो मी देवाला जायला निघाले तर मला जाऊ देत नाहीत, म्हणतात माझीच पूजा करू, ते देव तरी मानतात का, त्यांना जो देव कळला आपल्याला कळला नाही, म्हणून आपण फिरतो। ज्ञानेश्वर महाराजांनी फार कडक बोलले त्याच्यावर, सोमवारी शंकराला, मंगळवारी अंबाबाईला, गुरुवारी दत्ताला, त्याला त्यांनी उपमा काय दिली आहे, ती जशी स्त्री असती ना, रोज नवीन नवरा, हा असे उपमा दिली आहे त्याने, वस्तुतः एकच परमात्मा निरनिळ्या रूपाने नटलेला आणि तो तुझ्याजवळ आहे, मग आता कुठे फिरताय, हा आता आपले पाय मोकळे करायचे म्हणून फिरायचं तर जाऊन या, परंतु देवाला जो शोधायचं असेल, सदा सर्वदा देव सन्निध आहे आणि कृपाळूपणे अल्पधारिष्ट अल्पच, त्याला माहिती जरा जास्त आपत्ती आली की हा कोसळणारच, मग जरा देहाला काही व्हायला लागलं, मला हा चरण सारखा आठवतो, काही व्हायला लागलं की कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाय, तो आपलं धारिष्ट बघतोय की आपण त्याला कितपत टिकून राहतो, काल आपल्यावर 10 लोकांना नाचवतो, काय करतो आपण, सुखा आनंद आनंद कैवल्य दानी, कसा येतो सुखा आनंद आनंद, भगवंतच आहेत, आपण काय म्हणतो, नाव काय आनंद, रडतोय, काय नाव आहे, अहो आनंद, काय झालं, रडतोय सकाळपासून, नाव शांताबाई, आणि इतका व्याप करतात आपल्याला वाड्याला, काय उपयोग आहे? सुख आनंद आनंद कैवल्य दानी, घर नाही देत तुम्हाला, पैसे नाही देत, निवडणुकीत तिकीट नाही देत, कैवल्य दानी जे कुणालाही मिळणार नाही असं कैवल्याचं दान करणारे आहेत. उपेक्षी कदा रामदासा अभिमान. पुढे एका चरणात ते म्हणतायत, म्हणून मना सज्जना राघवी वस्ती की जे, मन जे बाहेर फिरताय ना, तुला वस्ती करायची ना कुठं करायची, राघवाच्या ठिकाणी वस्ती कर, तिथं राहा, वस्ती कर. जाऊन ये म्हणत नाहीत ते, की जाऊन ये जरा राघवाच्या, तिथं नाही तुझं वस्तीस्थान, राघवाच्या ठिकाणी त्याच्या चरणी तू मुक्काम करून राहा, क्षेत्र संन्यासी तिथं हो त्याच्या चरणाशी, आणि तो आतच आहे. मग ते मन आत ठेव, हे बाहेर फिरताय ना सारखं, त्या मनाला जर तू आत ठेवलंस ना ते त्याच्याशी मिळूनच जाईल, मग राग लोभ संपले, अहो द्वेष त्वेष संपले. अहो ते कसा व्याप होता त्या बघितलं तर 10 वर्षापूर्वी, अहो ते काय होती व्यक्ती बघ, आता काय झालं, आता मना रागवा वस्तीची वस्ती करायला लागले, त्यामुळे बदलते ती व्यक्तीच बदलते. पहिला राग कमी झाला, कामना कमी झाल्या, क्रोध कमी झाला, मत्सर कमी झाला, हे हळूहळू कमी व्हायला लागलं. जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान वाणे, तया लागे सर्व चांचल्य दिजे. हे चांचल्य ना मनाचं ते कुणाला द्यायचं, वेदशास्त्र पुराण ज्याचं वर्णन करतात, जे लाभलं असता खरं समाधान प्राप्त होतं त्याला हे चांचल्य देऊन टाक, तो पचवेल. विष कोण पचवलं? शिवानी पचवलं, रामनाम घेऊ, बाकीच्यांना पचवलता यायला नाही. तसं मनाचं चांचल्य द्यायचं आहेस ना त्याला द्या. म्हणून मना सज्जना राघवी वस्ती की जे, ध्यानात देखील आपण काय करतो ते मनाचं चांचल्य जाण्यासाठी जे ठिकाण आपल्याला सांगितलं आहे तिथं आपण मन ठेवायचा प्रयत्न करतो. तिथं मन ठेवलं गेलं की हळूहळू हळू मनाचं चांचल्य कमी होतं आणि मन क्षिप्त विक्षिप्त मूड ज्याच्यातून बाहेर पडतं, एकाग्रतेने बाहेर पडतं आणि तिथं निरुद्ध होतं. तिथं निरुद्ध झालं की मन पालटायला लागतं, म्हणून ध्यानामध्ये ती अवस्था प्राप्त करून घ्यायची. मना पावी जे सर्वही सुख जेते, अति आदरे ठेवी जे लक्ष तेथे. सर्व सुख ज्या ठिकाणी प्राप्त होत आहे ना तिथं अति आदरपूर्वक ठेव. आता सांगितलं आहे बसायला, आता बसलं पाहिजे, म्हणून त्याला पकडून आणून ठेवायचं असं नाही. अत्यंत आदराने प्रेमाने भक्तिभावाने भरून येऊन मन त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. विवेके कुडी कल्पना पालटी जे, पुन्हा विवेकाला शब्द, विवेकाने कुडी कल्पना, वाईट कल्पना ज्या आहेत ना त्या पालटी जे, कल्पना पालट, चांगली कल्पना येऊ दे. पहिल्यांदा काय आहे, मन कल्पना करायचं एकदम सोडत नाही, म्हणून पहिल्यांदा वाईट कल्पना असतात त्या चांगल्या करायला लागाव्या आणि मग त्याही कल्पना थांबून जाव्यात. जसं ह्या वाचनाने इतर कथा कादंबऱ्या सुटाव्यात आणि पुढे हेही वाचन बंद व्हावं आणि शब्दाच्या पलीकडे जाऊन बसावं. जिथं शब्दच नाहीत त्या ठिकाणी त्या मौन अवस्थेमध्ये जाऊन बसावं, तिथं भगवंताची भेट होती. जे हे देखील जे शब्द आहेत, हे शब्दाचा उपयोग ते शब्द घालवण्यासाठी, एका काट्याने दुसरा काटा काढायचा पण दोन्ही काटे टाकून द्यायचे, खिशात ठेवण्याचे नाही. तसं ह्या शब्दाने ते शब्द, तशा कुडी कल्पना घालवण्यासाठी चांगल्या कल्पना करावा. एखाद्या व्यक्तीचा राग येत असेल तर मनाने कल्पना करावी, भगवंत आहे, रोज त्याला मनोमन नमस्कार करावा. एखादी वाईट कल्पना आली, चांगल्या कल्पनेनं ती घालवावी. नामस्मरणाचा अर्थसुद्धा वेड्यावाकड्या कल्पना घालवण्यासाठी नामस्मरण करावं. नाहीतर नामस्मरण करतात पुन्हा डोक्यात बघून घेणे, एवढं नाम होऊ दे माळत्याची मग बघतो असं नाही. त्या प्रत्येक नामाबरोबर पुसलं गेलं पाहिजे, ती पाठीवर जी अक्षरं उठलेली असतात ना ती पुसली गेली, प्रत्येक नामाबरोबर ते पुसलं गेलं पाहिजे हळूहळू पाठी कोरी झाली पाहिजे, मग त्याच्यावर भगवंताचं नाव उठवायचं. पाठी जर का आधी गिजबीट असेल तर कसं काय उठणार त्याच्यावर, ते सगळं गेलं पाहिजे. मना पाविजे सर्वही सुख जेते, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे, विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. बहु हिंडता सौख्य होणार नाही, सांगितले त्याने हिंडायचं नाही. शिणावे परी नातुडे हित काही, शिण फक्त येईल. काय जाऊन आला, पंढरपूरला जाऊन आले. सांगितलं तू कुणी एवढे चेहरे वाकडे करून तब्येत बिघडवून यायला. शिणावे परी नातुडे हित काय, म्हणून विचारे बरे अंतरा बोधविजे. म्हणून आपण अंतराला बोध करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे आणि काय करू नये. त्यामुळे साधकाच्या दृष्टीनं हा मनोबोध अत्यंत जवळचा आहे. फार मोठे मोठे शब्द काही नाहीत, साध्या शब्दात सांगितले. पुन्हा पुन्हा वाचावं, त्याप्रमाणे व्हायचा प्रयत्न करावा. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोते हो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे। हे सर्वजण भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दर महा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्ती सुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्ती सुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्ती सुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्ती सुधा सेवा मित्र करता दर महा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोते हो, ऐकूया गदी माडगुळकर यांची रचना. संगीत आहे पु ल देशपांडे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोते हो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10 वाजता. याचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 5 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9 वाजता. याचं पुन्हा प्रसारण 9 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, ऐकूया शाहीर होनाजी बाळा यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित ब्रिजभूषण गोस्वामी यांनी गायलेलं ध्रुपद. राग आहे गावती.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित ब्रिजभूषण गोस्वामी यांनी गायलेलं ध्रुपद. राग होता गावती. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
2: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना। संगीत आहे आशीष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55। श्रोतेहो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन।
2: श्रोते हो पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।
2: श्रोते हो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भगवंताच्या अशा एक एक लीला चाललेल्या आहेत आणि एक दिवस त्या ठिकाणी एक नववधू आलेली आहे. राघाराणी आली. त्या गावचा नियम होता, कोणची नववधू गावात आली की पहिल्यांदा काय करायचं असेल तर नंदाबाबांच्या पाया पडायचं, मैयाच्या पाया पडायचं आणि मग संसाराला सुरुवात करायची. त्याप्रमाणे नववधू आली. आता राधाराणीच होती. दिसायला काय सौंदर्याची दीप्ती, मूर्तिमंद सौंदर्य प्रकट झालेलं त्या ठिकाणी. त्यांनी तिला जवळ घेतलेलं आहे. मैयाने तिच्या डोक्यावर हात फिरवला. केवढे केस लांब सडक आहेत म्हटले बाई तुझे, किती सुंदर गोरी पान आहेस, बैस म्हणाले. आणि सगळे अलंकार तिच्या अंगावर घातलेले आहे. गोट पाटल्या तोडे मंगळसूत्र जेवढे काय झाले असतील, स्त्रियांनी जेवढे म्हणून अलंकार असतील, सगळे अलंकार तिच्या अंगावर घातलेले आहेत. मैयाचा तो नियम होता, कुठली नववधू आली तर सालंकृत करायचं आणि मग संसाराला सुरुवात करायची. किती मन मोठं असेल बघा. कृष्णाजो आई व्हायचं म्हणजे इतकं मन मोठं पाहिजे. कुठेही ममत्व ठेवायचं नाहीये. हे सगळं त्याचं देण्याकरता सगळं घरात आलेलं आहे. हा भाव जेव्हा येईल त्यावेळे कृष्ण आपल्या घरी जन्माला येते. भावाला मुख्य महत्व आहे. भावाचे कारण म्हणतात तुकाराम महाराज. भावबळे आकळे एरवी नातळे म्हणतात. भावाचे माणूस तर कळू शकतो. त्याप्रमाणे त्याग आहे, दान आहे, सगळं देऊन टाकलं. आणि तिला बघितल्याबरोबर भगवान एकदम रडायला लागलेले आहे. जोर जोरात रडायला लागले. काही केलं थांबे ना. तर मग यशोदा मैया म्हणते, अगं राधे बघ बया जरा बाहेर हिंडून आण म्हटले जा, फार रडायला लागलेलं आहे. त्या राधेला तेच पाहिजे होतं. तिने त्या मुलाला पकडून घेतलेलं आहे आणि निघाली घरी. घरात गेली ती. सासू बाहेर गेली, नवरा कामाला गेला, त्याला घरात घेऊन गेली. घरात घेऊन दार लावून टाकलेलं आहे, कडीकुलू घातले आणि त्याला पलंगावर बसवलं. कारे कान्या, अरे तू म्हणले एवढा लहान आणि मी एवढी मोठी, आपण गप्पा गोष्टी कशा करायचे म्हणले. कारण तू मोठा हो म्हणाले. काही जाते मोठा हो, ठीक आहे म्हणतो तू मोठा होईन तर मोठा होईन म्हणले. पण किती वेळ मोठं व्हायचं म्हणले. काय नाही म्हणले, फक्त एक तास मोठं व्हायचं आणि एक तासानंतर पुन्हा लहान व्हायचं. ठीक आहे म्हणले, तू म्हणशील तसं म्हणले, पण नक्की करार ना आपला म्हणले. हो करार नक्की म्हणले. काना मोठा झाला, एकदम मोठा झाला. पलंगावर बसवलेलं आहे त्या ठिकाणी. पलंगावर बसून त्याला आपली साखर लोढी केळी सगळं आणलेलं, फळफळ खायला घालते. असं करता करता एक तास गेला, पुन्हा काना लहान झालं आहे. पुन्हा डोक्यावर कुंची घातली, पकडून घेतलेलं आहे आणि पुन्हा मैयाकडे नेऊन सोडलं. दुसऱ्याची पुन्हा राधा गेल्यावर मूत रडायला लागले. तू काना रडायला लागला. तू मैया म्हणायची राधेला घेऊन जाग, झालं पुन्हा त्याला घेऊन यायचं. असा यांचा नित्यक्रम सुरू झाला. भिंतीने कान असतात म्हणतात. हळूहळू बातमी पसरली. राजाकडे गेले की काना मोठा होतो म्हणे आणि घरी येताना पुन्हा लहान होतो. अशी बातमी गावात पसरली. ते सासूची कानावरतं गेलं. खरं काय बघायला पाहिजे म्हणले. कान्या राजा आहेत, राधा रोज कान्याला घेऊन होती ही गोष्ट खरी आहे. काय घटना घडती बघू. म्हणून एक दिवस ती राधाराणी आत गेली. दाराला कडी घातलेली आहे, त्याला पलंगावर बसवलेलं आहे. तेवढ्या थाप वाजली एकदम. राधे दार उघड. अंगाला चळकाप सुटला, थरथर कापायला लागले. एकदम स्वेद बिंदू आलेले, घाम आलेला आहे. ते कान्याला म्हणतो, कान्या लहान हो रे बाबा, लवकर लहान हो, माझी सासू आलेली आहे. काना म्हणतो, एक तासाची बोली आपली, एक तासाची उभी काय लहान होणार नाही, काय झालं तरी डोळ्यात पाळी आलं, खळखळ होलो. राजे डोळ्यात पाळी बघितल्या बरोबर का नाही रोड नको म्हटले. मी लहान होतो, एकदम लहान झालेलं आहे. त्याला पाळण्यात तो ठेवलेलं आहे आणि दार उघडलं. सासू आत आले एकदम. राजे कुणाशी बोलत होतेस तू? कुणाशी म्हणजे काय, काना कान्याशी बोलते. पण तुझ्या मनात संशय आला. पलंगाखाली बघितलं, माळ्या अजून बघितलं, मागे माझगरात बघितलं, पोट्या सगळीकडे बघितलं, कोणीच नाही आहे. कप बसली. पण मनात संशय पक्का आहे की कुणाशी बोलत होती. मी ऐकलेलं आहे, कानाने ऐकलेलं आहे, पण बघतो तो काना लहान आहे ठिकाणी, काही बोलता आलं नाही. पुन्हा कान्याला उचललेलं आहे आणि घरी येऊन सोडलं. ते यशोदा मैयाच्या कानावर पण ते गेलं की राधेच्या घरी गेलं की आपला काना मोठा होतो असे सगळे लोक म्हणायला लागले. ते दुसऱ्या राजाला सांगेल, राधे उद्यापासून माझ्या घरी यायचं नाही बरं का. लोक काहीतरी बोलायला लागले म्हटले, भलता काहीतरी बोलतोय म्हणले. तुझ्याकडे गेले की म्हटले काना मोठा होतो म्हणले. असं कसं मोठं होईल? ती म्हणते, हो मी पण तेच म्हणते म्हणले. अगं तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण लोक निंदेला का, लोक काही बोलतोय म्हणले. उद्यापासून आमच्याकडे अजिबात यायचं नाही. झालं ते तिला बिचार वाईट वाटलं, आता काय करायचं म्हटलं, उद्यापासून आपल्याला कृष्ण दर्शन होणार नाही, आता सासू काय जाऊ जाणार नाही, आणि मैयाने सांगितलं येऊ नको म्हणून काय करायचं. असे बरेच एक महिना दोन चार महिने गेले, व्याकुळ झालं चित्त, कृष्ण दर्शन नाही आहे, अन्नस्पर्श नाही आहे, त्याला का मांडू घेतात नाही, कड्यावर घेतात नाही आहे, काय करायचं. आणि एक दिवस राधाराणी आता भगवान हळूहळू धार काढायला लागले होते, रोजचा नियम होता धार काढायचं आणि मोठं पातळी ठेवलं असायचं, बादल्या बादल्या आणून त्या पातळीला ओतायचं. एक दिवस राधाराणी मागच्या गोठ्याच्या मागच्या बाजूनच चालले होते आणि भगवान धार काढायचा बादली होऊन चालले होते. राधाराणी सहज वाटलं, कृष्ण दिसतात ते बघूया, लांबून दूर काढून दर्शन झालं तर खूप झालं, पण सर्व डोकून आत बघितलं त्यांनी, डोक्यावर घागर आहे, खाके ते घागर आहे, आणि डोकून बघितलं, बघितलं तर काय काना त्या ठिकाणी बादली घेऊन येत होता आणि धार काढायला खाली बसला होता. दोघांची दुष्ट भेट झाली, दुष्ट भेट झाल्याबरोबर चित्तवृत्ती एकाग्र झालेली आहे आणि दोघे स्तब्ध उभारले, दोघांचं देहभाव गेलेलं आहे, स्तब्ध उभारलेले आहेत. तिला माहित नाही आपण डोक्यावर घागर आहे हे विसरली, खाकेत कशी आहे हे पण विसरलेली आहे, चित्तवृत्ती स्तब्ध झालेली आहे. समाधी लागल्याप्रमाणे दोघे चित्ताची एकाग्रता कशी असावी, लगेच एकाग्रता भगवंताला पाहिल्याबरोबर चित्ताची एकाग्रता, सगळा संसार विसरली ती, देहभाव गलित झालेला आहे, शांतपणे उभे ती शांत म्हटल्यावर भगवान शांत बसलेले आहे. ती मैया आतून ओरडते, अरे कान्या धारेची बादली अजून आली नाही. कान्हा म्हणतो, मैया जरा गाय दूध जास्त द्यायला लागली आहे, पानवलेली आहे आणि त्यामुळे जरा वेळ लागतोय असं तरी सांगितलं. तर 10 मिनिटं गेली, 15 मिनिटं झाली, तरी धारेची बादली ना, म्हणून मैया बघण्याकरता आली, काय चाललंय म्हणलं, गारी अजून बादली काय येत नाही आहे, ऊन बघतो तो काय, कान्हा आपला खाली बसलेला आहे आणि बाहेर बघतो. ती ज्या ठिकाणी आली आणि त्याचा कान धरला कान्याचा, का रे कान्या तुझी गाय दूध किती देणार आहे म्हणली, तू बघ बसतेस कुठे बघ म्हणली. कान्हा गाई खाली बसलाच नव्हता, एक बैला खाली बसला होता आणि त्या बैलाचं वृष्ण धरून बसलेलं आहे दूध दूध दूध म्हणून. त्यावर ती म्हणते, अरे गाय तुझी दूध किती देणार आहे का, तेव्हा कान्हा बघतो तो काय, काय नाही मैया बादली भरती आता भरत आलीच आहे म्हणतो, मैया मागे वेळ बघतच नाही, त्याची दृष्टी बाहेरच आहे. तेव्हा तिने मैयाने बाहेर बघितलं, बाहेर बघितल्यावर राधाराणी उभी होती. मैया धावत धावत गेली, कमरे हात ठेवले त्यांनी, का गर आधी तो सांगितलं आमच्याकडे येऊ नको म्हणून, पुन्हा काय आलीस म्हटले, तो सासूला बोलू का म्हणाले, सासूला बोलू का म्हटल्या बरोबर जी घाबरली, नको नको मैया मी जाते म्हणून पळत सुटले घरा जाऊन. चित्ताची एकाग्रता कशी, या गोष्टीतून काय शिकायचं आहे, चित्ताची एकाग्रता कशी पाहिजे. कृष्ण कृष्ण म्हटल्याबरोबर डोळ्यात पाणी येतं, पाहिल्याबरोबर रोमांच उभारतात, सगळा संसार विसरून जातो. आपण असं एकरूप झालो, भगवान एकरूप होतो, भगवान म्हणतो यथा माम प्रपद्यन्ते, ती उभी आहे ना, मी पण त्याही बसलो म्हणले तर तेही विसरले, आपण कुठे बसलो तर ते पण विसरले. भगवंताच्या अशा अनेक लीला संत महात्म्यांनी मोठं वर्णन करून ठेवले, किती सांगावं तेवढं थोड्या. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. रोज लोक तक्रार येत आहेत की कान्हा काय करतोय, लोणी आज चाळण्यास सांडलं, तूप सांडलेलं आहे, मरक फोडलेलं आहे. एक दिवस भैयाने गणपतीला व्रत केलं, बाबा गणपती माझ्या कान्याला म्हणले सद्बुद्धी दे बाबा, ह्या संकष्टीला मी की तुला 1000 मोदकाचं नैवेद्य दाखवेन, पण माझ्या कान्याला सद्बुद्धी दे, तू कसा आहेस, बुद्धिप्रदाता आहे, सिद्धी बुद्धीचा देवता आहेस तू, माझ्या कान्याला चोरी न करण्याची बुद्धी दे, म्हणून गणपतीला व्रत केले. तेव्हा कान्याने सगळ्या लोकांना सांगितलं, सगळ्या मुलांना सांगितलं, आजपासून म्हणले सगळे बंद म्हणले. का रे कान्या, काय नाही म्हणले, आमच्या आईने म्हणे गणपतीला व्रत केलेलं आहे, मग गणपती बाप्पा रागवेल म्हटले आपल्याला, तेव्हा आजपासून बंद सगळं. बर म्हटलं, बंद तर बंद. त्यावेळेस संकष्ट चतुर्थी आली, मला वाटलं मुलगा सुधारला आपला, सगळ्या चोऱ्यामारे बंद झालेले आहेत, आता मुलगा शाणा झाला, गणपतीने सद्बुद्धी दिली, त्याला मोठा आनंद आला, माझं व्रत म्हणले फळलं, फळ झालेलं आहे, खाणं शाणा झालेलं आहे. संकष्टी आलेले, 10 चंद्रोदय, मैयाने सोन्या साठामध्ये 1000 मोदक केलेले आहे. कान्हा ये म्हणली, जेव्हा नमस्कार कर, कान्हा गणपती पुढे बसलेला आहे आणि पाणी फिरवत पळीभांडण आणायला पाहिजे, पण मैया पळीभांडणार पाणी आणण्याकरता मग उठून गेली. उठून गेल्यावर कान्हा म्हणतो, सकाळपासून उपास झालेला आहे, संकष्टी आहे, आणि गणपती हो देवी ते केव्हा करणार तू, आणि म्हणून त्याने एक नैवेद्य मोदक उचललाय, गणपती सोंडीत ठेवला आणि बाकी सगळे मोदक खाऊन टाकले. त्याने मैया तिकडून आली, आहोत काय रे कान्या, इथले मोदक काय झाले. मैया खरं सांगू का म्हणले, ते गणपतीने खाल्ले म्हटले, बघ त्या सोंडीत मोदक काय म्हटलं, बघ त्यानेच खाल्ले म्हटले, त्याचं पोट बघ केवढे मोठे आले म्हटले, माझं पोट बघ त्याचं पोट बघ, आणि मी 1000 मोदक मी खाईन का म्हणले, त्यानेच खाल्ले म्हटले. काय नाही कान्या, नक्की मोदक तूच खाल्ले, खरं सांग म्हणाले, अगदी खरं सांगतो मैया. ते गणपतीला विचार म्हटले, त्याने खाल्ले की नाही, आता गणपतीला कसं विचारलं, मैया तू आ करून दाखव म्हणले, आणि त्याने आ करून दाखवलं, आज तिला काय दिसलं आतमध्ये, आतमध्ये गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि एक एक एक एक मोदक खात आहेत, हे देव दिसलं याला. गणपती दर्शन झाल्याबरोबर मैया अचंबित झाली, अरे खाण्या खरंच जे म्हटले गणपतीच मोदक खातोय. मैया मी ते शब्द म्हणले गणपतीच मोदक खातोय म्हटले, मी कुठे मोदक खाल्ले म्हटले, माझ्या शरीरामध्ये सगळे देव आहेत म्हटले, ज्या देवाला हात मारवतो तो म्हणतो खातो म्हटले, मी काही खात नाही. सर्व ठिकाणी निरहंकार होती, मी काही करत नाही म्हणतो, सगळं करून मी काही करत नाही. भगवंताच्या प्रत्येक लीलेमध्ये वैशिष्ट्य आहे, प्रत्येक लीला ही तुम्हाला अंतर्मुख करून ज्ञानाकडून येणार लीला आहे. एकदा मैयाला वाटलं आपल्या हाताने आपण कान्या लोणी करून दिलं पाहिजे, म्हणून भल्या पहाटे उठलेली आहे. हयंगळून म्हणतो, हयंगळून मध्ये आदल्या दिवशी रात्री विरजण घालायचं आहे आणि विरजण घातलेलं दही साईचं दही घेऊन सकाळी लगेच लोणी काढ ताजं लोणी काढायचं, त्याला म्हणतात हयंगवी. अशा प्रकारचं लोणी भगवंताला खायचं, लोणी फार आवडतं ना, तो मी माझ्या स्वतःच्या हाताने खायला घालणार आहे असं मनात संकल्प केलेला आहे. आणि पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून यमुनी जाऊन स्नान करून आले. भगवंत कसे आहेत, मेघश्या बोर्ड आहेत, त्यांनी पण निळारण्य शाळू दिसलेला आहे भगवंताला तो आवडतो म्हणून. आणि मोठ्या रांजण घेतलेलं आहे, मोठ्या 40 लिटरचा मोठ्या रांजण होता, त्यात मोठी रवी ठेवलेली आहे, शालू नेसलेलं आहे आणि दधी मंथन करायला लागले. वर्णन केलं या ठिकाणी, क्षौमं वासहा पृथुकटितटे बिभ्रते सूत्र मध्यम पुत्र स्नेह स्नुतकचुयुगम जातकं पंच सुभ्रूः रज्ज्वाकर शश्रम भुजचल कंकणो कुंडलेच सिन्नं वक्त्रं कबर विगलन मालते निर्ममंथ. क्षौमं वासहा रेशमी मस्तरी शालू नेसलेला आहे, सूत्र मध्यम कमरेला सोन्याचा कमरपट्टा मानलेला आहे, तर बारके बारके घुंगरू आहेत आणि ते मंद मंद आवाज करत आहेत. ती रवी ओढ होती, ओढता ओढता ओढल्यामुळे तिचे कानातले जे हे होते कुड्या होत्या कुंडल होती ती अशी चमचम हलत होती. वेणीने हिसका बसल्यामुळे वेणीमध्ये मोगऱ्याच्या फुलांची माळ घातली होती, त्यातले एक एक एक एक फूल खाली गळून गळून पडत होत. जणू काय ते फूल म्हणतोय म्हणे, अहो कृष्ण मातोश्री, तुम्ही कान्ह्याचे मातोश्री आहात, कृष्णांच्या मातोश्री आहात, तुमच्या डोक्यावर बसायची आमची योग्यता नाही आहे, तुमच्या पायाशीच आम्ही ठीक आहोत, असं म्हणून एक एक एक एक फूल खाली गळून गळून पडतो. त्या दधीमंथन केल्यामुळे श्रम झाल्यामुळे तिला घाम आलेला आहे, एक एक स्वेद बिंदू तिच्या गालावर मोत्याप्रमाणे चमकून चमकून दिसतोय, अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी दिलं. आणि पुत्र स्नेह स्नुतकचुयुगम चित्तामध्ये कृष्णा स्मरण झालंय, काना अजून उठला कसा नाही आहे, उठल्यावर त्याला लगेच दूध प्यावं लागेल असं म्हणून छातीमध्ये वक्षस्थळामध्ये पाना भरून आलेला आहे. आणि असं कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत ती दधी मंदन करत होती. कसा करतो दधी मंदन करायचंय, कान्ह्याला लोणी खायला घालायचं आहे, ते आपल्या हाताने आपण घालायचं आहे, घरात लोणी पुष्कळ आहे, लोकांचं लोणी नको, आपल्या हाताने कष्ट करून आपण लोणी घालायचं आहे, अशी तिची साधना चाललेली आहे. कृष्ण भगवान उठलेले आहेत, रोजच्या पूर्ण आईच्या अंगावर खाट टाकला, आई कुठ्या पांगणावरती, दूध प्यायची आठवण झाली, आई जवळ नाही आहे, चुळबुळ केली आई कुठं गेली, आई दिसत नाही आहे, समोर दिसली आई, तसेच भगवान त्या ठिकाणी आलेले येऊन आईचा पदर धरलेला आहे. साधना अशी करावी, भगवान स्वतः चालत चालत आले पाहिजे, की एकाग्रतेने दधीमंथन करते भगवंत करता करते साधना चाललेली आहे, भगवान स्वतः आपणून चालत चालत आलेले पदर धरलेला आहे. आणि मला भूक लागली दूध दे म्हणाली आई, त्याबरोबर ठीक आहे म्हणले, ती मंथन सोडलेले आहे, थोडं राहिले म्हणले, लोण्याचं गोळा वरती आलेलं आता फक्त 2-4-5 मिनिटात होणारी गोष्ट आहे, पण मुलाला बघितल्याबरोबर ते सगळं सोडलेलं आहे, त्याला जवळ जवळ मांडू घेतलेलं आहे, तिच्या पुरळ्या पुरळ्या केशातून हात फिरवते आणि पदराखाली होऊन त्याला दूध पाजते, पुन्हा पुन्हा पुन्हा बघते, पुन्हा पुन्हा मोठे घेते. कान्ह्याचं प्रेम मोठं विलक्षण, कान्ह्याला वाटलं आपली मैया आपल्या खरंच प्रेम करते का काय बघावं, म्हणून त्याने अग्निदाराला सांगितलं बाबा हात दूध ठेवलेलं चुलीवरती थोडा मोठा हो, झाला अग्नी पेटला, अग्नी पेटल्याबरोबर ती साय उतुजायला लागली, उतुजा लागल्याबरोबर अरे अरे साय उतुजली, साय उतू गेली म्हणून मैयान त्याला ठेवलं खाली आणि धावत साईकडे गेली, तिकडे साय उतू गेली, शेवटी थांबलीच जाजी साय उतू गेली. कान्ह्याला राग आला, काय आई म्हणले इतकी वेळ मला पाजळ होती, आता बघितल्यावर लगेच साईकडे झुकून गेली म्हटले, काही नाही म्हणले साईवरचं प्रेम काढलंच पाहिजे म्हणलं काही नाही, म्हणून भगवंतांनी ती आतली रवी काढली आणि त्या रांजणावर मारली, झाला रांजण गेला फुटून सगळीकडे ताक सांडून गेलं, भगवान बाहेर गेले आणि शिट्टी वाजवली, पुष्कळ शिट्टी ऐकली नव्हती, भगवंत शिट्टी ऐकल्यावर सगळी पुढे धावत धावत आली, कारखाने आज कुठे जायचं म्हणले, आज कुठे आहेस ते म्हणले, आज आमच्या घरी डल्ला मारायचं म्हणले, इथंच तुमच्या घरी, अरे मैया राजेल की म्हणले, काय घाबरू नका मी बघतो म्हणलं, काय करायचं झालं, मोठ्याच्या मोठ्या एवढ्याच गोळ्या गोळ्या आणलेले आणि पोरानं खाली द्यायला सुरुवात केली. त्याबरोबर मैयाची चाहूल लागली, चाहूल लागल्याबरोबर सगळी मुलं गेली पळू आणि ते आले. तिने बघितलं, अरे आपण एवढं परिश्रम करून काढलेलं दूर लोणी सगळं ताक सांडून गेलेलं आहे, लोण्याचे गोळे कमी झालेले आहेत आणि कृष्णाच्या तर लोण्याचे गोळे आहे गोळा आहे. त्याबरोबर भयंकर लाल झाली ती. मी आज पण ऐकत होते म्हणले की लोणी सांडतो नाश करतो म्हणून, आज प्रत्यक्ष बघितलं म्हणले ह्याला शिक्षा केलीच पाहिजे असं मैयाने निश्चय केला आणि त्याच्या मागे धावायला लागली. अरे तो कुठला सापडायला, तो पटकन उठून सरळ जिन्यावरून गच्चीत गेला. त्यावर मैया पण त्याच्या मागे चालली, तिचा पाय घसरला ते निसरड झाल्यामुळे, त्या ताकात पडली ती, तो शालू सगळा लोण्या ताकाने भरून गेला झाला आणि रागाने आणखी जास्त रागवली ती. नवीन शालू घात झाला म्हणून गच्चीमध्ये गेली. बघतो तो काय मरकान भोक्षयती, तिने सगळ्या माकडांनी बोललो होतं आणि सांगतो त्यांना, बाबा रे हे लोणी खा म्हणले, मागच्या जन्मी तुम्ही कशी पाला खाऊन आमची सेवा केलेली आहे, पण या जन्मी मात्र हे लोणी खा. आणि भगवान लोण्याचे गोळेचे गोळे ते माकडाचे पण टाकतात. माकडं जमा झालेत, मोर जमा झालेत, कावळे आहेत, सगळ्या लोणी खायला घालतात. हे जेव्हा तिने बघितलं तेव्हा फारच रागवली, ह्याला काही समजतच नाही म्हणले आणि म्हणून त्याच्या मागे लागले. तो कुठला सापडतोय, तू पुन्हा खाली आला आणि बेला बाहेर पडू झालं. मैया त्याच्या मागे लागली, धावायला लागली. धावा लागल्यावरती गोपी आडवे आले, अहो मैया कशाला रागवतो म्हटले, जाऊ दे म्हटले, एक दिवस तुमच्याकडे सांडलं म्हणे, आमच्याकडे रोज चालले म्हणले, एवढं कशाला रागवतो म्हटले तुम्ही, त्याला पकडू नका, शिष्य करू नका. माधव माधाव माधाव माधाव आतपतापित हो माधव माधाव माधाव म्हणतात, हे माधवा धाव नको बाबा, बाहेर ऊन पडलेलं आहे, वावंटात तापलेलं आहे, बाबा तुझे पाय पोहतील म्हणून हे माधवा धाव नको धाऊ नकोस, अशा ते गोपी म्हणतायत. पण मैया कोणाच ऐकायचं अरे, तुम्ही सगळ्या बाजूला म्हणले, त्या मुलाला चांगलं शिकवायलाच पाहिजे म्हणले, चोरा करतो म्हणजे काय शिकवायला नको का म्हणले, आपलं कर्तव्य आहे म्हणून मैया धावत धावत चालले. शेवटी मैया दमून गेली, झाडाखाली बसती स्वस्त, खाना म्हणतो आई दमलेली आहे, सापडायला पाहिजे हातामध्ये म्हणून समोर उभारलेला आहे, जाऊन त्याला धरलेला आहे आणि घरात आणलं जाऊन त्याला बांधण्याकरता दोरी आणली. यज्ञानेदम तत्त जंगुलम न्यूनम, दोन बोट कमी पडायला लागलं. किती दोऱ्या आणल्या बांधल्या तरी गाठ मारलं गेलं की दोन बोट कमी पडतोय. ते सगळं दोन बोट कोणची आहेत ती, दोन बोट आहेत अहंकार आणि ममत्वाची बोट आहेत. ही जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत भगवान मानले जात नाही. ती कमी गेले की भगवान तुमचे रोगे घेऊन बसतात. शेवटी मैया दमली, घामे गुम झाले, सगळं बघितल्या बरोबर भगवान लहान झाले आहेत आणि बांधून घेतलेलं आहे, उखळा मानलं भगवंताला आणि मैया निघून गेले. बस म्हणलं इथं आता मैया गेल्या बरोबर सगळे मुलं धावत धावत आलेले आहे. काने अरे आम्ही लोणी खाल्लं आणि म्हणलं तुला बांधून टाकलं, आता काय करायचंय, काही घाबरू नका म्हटलं, बघू पुढे काय होतं ते. आणि कान्याने उखळ ओढत ओढत ओढत मागच्या दारात नेलेलं आहे. मागे दोन प्रचंड वृक्ष होते अर्जुन वृक्ष, त्याच्यामध्ये गेला, ते उखळ घातलं, घातल्याबरोबर कडकडाट झालेला आहे आणि दोन्ही वृक्ष उन्मळून खाली पडले. त्यातून दोन गंधर्व बाहेर आलेले आहे आणि गंधर्वाने स्तुती केली त्यांनी. वाणी गुणानुकथने शौनो कथायाम हस्तौच कर्म सुमनस्तव पाद योर्नवा, भगवंता आता आमची वाणी आत्तापर्यंत ह्या विषय वासनेचं वर्णन करत होती पण आता मात्र आमची वाणी कशी होते, तुझं नाव घेण्याकडेच वाणी असू दे बाबा, आमचे हात तुझ्यापुढे नम्र होऊ देत, आमचे पाय तीर्थयात्रा करत जाऊ देत, मनामध्ये कायम तुझंच चिंतन असू दे आणि आमचं मस्तक जे आहे तुझ्या मुभूती असणाऱ्या संत महात्म्या चरणावरतीच आमचं मस्तक लीन होऊ दे, एवढंच मागणं आहे, अशी त्याने प्रार्थना केली. त्यावर त्याने विचारलं, कोण बाबर तुम्ही, ते म्हणजे सांगितलं आम्ही म्हणे कुबेर पुत्र हो, आमच्याकडे जन्मतःच धनलक्ष्मी आहे, आम्ही उन्मत्त आलो होतो आणि जलक्रीडा करत होतो, शेवटी नारद म्हणून शाप दिलेला आहे आणि शापामुळे वृक्ष आलो, पण त्या ऋषीनी आमच्यावर मोठी कृपा केली की भगवंता तुझे चरणकमाल मिळा बघायला मिळाले, तुझं अंगसंग घडला आणि आमचा उद्धार झालेला आहे असं म्हणून ते दोघं निघून गेले. आवाज ऐकून सगळे धावत बाहेर आलेले आहेत. त्या कान्याला बाहेर काढलं, नंदबाबा रागवले आईला, बघायला म्हणते त्याला बांधलं कशाला तू, अहो काय करू म्हटले, बघा लोणी सांडला असं काय, जाऊ दे म्हटले, आपल्या लोण्याला काय कमी केलं म्हटले, कशा त्या लहान मुलाला बांधायचं आहे. आणि अशा रीतीने भगवंताची त्या ठिकाणी क्रीडा केली आहे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. शेवटी सगळे गोप एकत्र बसलेले आहेत. ते म्हणतात ह्या ठिकाणी त्या बाबाने सांगितल्याप्रमाणे आमच्या कानावर गंडांतर फारच यायला लागले. म्हणले एकदा काय ती पुत्र मावशी आली, एकदा काय ते शकटासू गाडी खाली वाचला म्हणले, आता काय दोन झाडं पडली त्याच्यामध्ये मेलाने नशिबच आहे म्हणले, तेव्हा आता ही जागा सोडू म्हणले. आपण जायचं कुठं म्हणले, पलीकडं नदीच्या पलीकडं वृंदावन आहे, त्या ठिकाणी जाऊ म्हणाले. त्या ठिकाणी गोवर्धन पर्वत आहे, आपल्या गाईला पुष्कळ चराले गवत आहे, दाट झाडी आहे, यमुना खळखळ वाहती आहे, तेव्हा आपण तिथं जाऊ. म्हणून त्यांनी सगळं गोकुळ सोडलेलं आहे आणि वृंदावन येऊन बसलेले आहे. आता इथून पुढे वृंदावनात लीला भगवंत सुरू झालेले आहेत. भगवान आता मोठे झाले आहेत आणि म्हणतात आता आम्ही गाई सेवा करायला जाणार, गाईला चरायला मी जाणार आहो. म्हणून वाळवंटामध्ये गाईला चरायला गेले. त्या ठिकाणी अघासूर नावाचा एक राक्षस होता. कंसान त्यावेळेस सांगितलं होतं, जा बाबा त्या गोकुळातल्या त्या कान्याला मारू नये. त्याबरोबर तो अघासूर राक्षस प्रचंड मोठं अजगराचं रूप घेऊन त्या नदीच्या वाळवंटातून बसला. सगळे मुलं म्हणतात, बघा म्हणते केवढा मोठा आहे, केवढी मोठी गुहा आहे म्हणतात ती. त्या गुहेत आपण शिरूया, काय बघूया. पण सगळी मुलं ते तोंडात शिरलेले आहे. कान्हा म्हणतो, जाऊ नका जाऊ नका. तरी मुलं आत गेली. मुलं आत गेल्यावर मला पण आत गेलंच पाहिजे. पण कान्हा पण आत गेला. आत गेल्याबरोबर त्या आघासुरानं तोंड बंद केलेलं आहे. सगळी मुलं घाबरून गेली. कृष्णा काय करायचं म्हणले, कान्हा काय करायचं, काही घाबरू नका म्हणाले. आणि मोठं शरीर केलेलं आहे आणि त्यांचा कंठ फाडून त्या राक्षाला मारून टाकलं आणि तिथून बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर आकाशातून धुंदुमी वाजायला गेले आहेत. एवढा मोठा प्रचंड आघासूर राक्षस, पण भगवंतानी त्याला अगदी सहज लिलेमध्ये मारून टाकलेला आहे. देवदानवा अजिंक्य असणार राक्षस खरा मारलेला आहे. म्हणून मोठा आनंद झाला. तिकडे काना म्हणतो, चला म्हटलं आता भूक लागली आहे, आपण सगळे जेवायला बसू. सर्वजण मोठा वटवृक्ष होता त्याच्या खाली येऊन बसलेले आहेत. काना प्रत्येकाला म्हणतो, प्रत्येकाने जे जे आणलं असेल ते मध्ये आणून ठेवा म्हणले. आपण गोपाळ काला करूया. मग कोणी भाकरी आणली होती, कोणी पोळी आणली होती, कोणी पोहे आणले होते, कोणी दहीपात आणला होतं, कोणी लोणी आणलं होतं, कोणी साखर आणलं होतं. ज्याने जे जे काय आणलं होतं हे सगळं त्यांनी मध्यभागी आणून ठेवलं आहे. सगळे खायला बसलेले. त्या ठिकाणी मधुमंगल नावाचा एक गरीब ब्राह्मणाचा मुलगा होता. त्याचे वडील अयाचित वृत्तीने राहायचे, कुणाकडे काही मागायचं नाही आहे. कुणी काय आणून दिलं तर तेवढा निर्वाह करायचा, अशा अयाचित वृत्तीने राहायचे. आणि त्याप्रमाणे तो यांच्यामध्ये खेळ होता. सगळ्याने काय ना काय आणलेलं आहे, या मधुमंगलाने काही आणलेलं नाही. म्हणून काना म्हणतो, मधुमंगला जा म्हणले, मावशीकडे जा आणि काहीतरी घेऊन ये म्हणले. मावशी सांग मागितले. म्हणून तू मधुमंगल धावत धावत गेला आणि सांगितलं, आई अगं कान्याने काहीतरी खायला मागितले. तो म्हणतो, मावशी काय जी देईल ते घेऊन ये. त्याला म्हणतो, ब्रह्मांड आठवलं. म्हणजे कृष्ण भगवान, कान्या आपल्याला खायला मागतो आणि आपल्याला काहीच ते घरामध्ये काही ते त्यास दिलं पाहिजे, काही नाही घरामध्ये. काय करावं शोधा शोध करता करता 8 दिवसापूर्वीच शेतात एका मार्केट ठेवलं होतं. बाबा आपल्याकडे काही नाही आहे, एवढंच आहे, काय असेल तर ते म्हणून सांगितलं त्यांनी. तिने ते मडकं दिलं. वाईट वाटलं तिला, एवढं 8 दिवसापूर्वी शिवाय आंबट ढाक ताक द्यायचं कसं त्याला. पण दे म्हणून सांगितलं काय, मावशी म्हणतो काहीतरी दे असं मागितले त्यांनी. तिने घरात जे होतं ते देऊन टाकलं. तिचं सारं सर्वस्व होतं, ते दुसरं काही नव्हतंच. तुम्ही काय दिलं याच्यापेक्षा तुम्ही कोणत्या भावाने दिलेला किंमत आहे. सार सर्वस्व तिने दिलं होतं. ते घेऊन तो मधुमंगल त्या ठिकाणी आला आणि त्यांनी बघितलं सगळे मुलं बसलेले आहे. कोणी लोढी आणलंय, कोणी खडी साखर आणलेली आहे, कोणी साखर आणलेली आहे, कोणी दहीभात आणलेलं आहे, हे सगळं बघितले त्यांनी. अरेच्या म्हटलं, आपलं हे काय आहे, आपलं 8 दिवसापूर्वी शिव ताक आहे त्यात पाणी घालून दिलंय आपल्या आईने, हे कसं काय नाही असं तिकडं. म्हणून तो लांब झाडाखाली उभारला. बस म्हणजे आपण त्यांच्या जायला नको आणि आपलं त्यांना द्यायला नको, हे आपलं आपण गरीब होतं, आपल्याजवळ राहिले हे आपणच पिऊन टाकू. म्हणजे तोंडाला लावलं मडकं आणि तो प्याय लागला. कान्यान ते बघितलं, अरे मावशीने मला दिलेलं आहे आणि हा का पितो. म्हणून उडी मारली, धावत धावत आलेला आहे. अरे मधुमंगला काय करतोस म्हणले, ते हे माझ्या करता दिलेलं आहे आणि तू का पितोस. असं म्हणून झोंबा झोंबी करता करता ते मडकं फुटलं. ते मडकं फुटलं, त्याच्या तोंडात गेले जेवते सगळं काही ओघळ खाली आलं, छातीतून गळायला लागले सांडल्यावरती. काना म्हणतो, अरे ब्राह्मणाचा प्रसाद आहे हा, कसा वाया घालवायचा. म्हणून भगवान त्याचं अन्न चाटायला लागले. हा तुझ्या आई एवढ्या प्रेमाने पाठवलेला आहे. भगवान कसे आहेत, अंतस्थ भाव भक्त आहे, त्याला फक्त आतला भाव पाहिजे. बाबा एवढा प्रसाद मिळालेला आहे, हा वाया घालवायचा नाही. पण तुझं अन्न चाटायला लागले. इकडे आकाशातून देव दुंदुमी वाजवत आहेत, पुष्पवृष्टी करतायत. तो ब्रह्मदेव विचारतायत, काय रे काय झालं म्हणले. काय नाही म्हणले, आज म्हणले कृष्णाने म्हणले एक मोठं संकट नेर केलं ना, माक्षा मारून टाकलेलं आहे. देवांचं संकट नष्ट झालंय, अघासुराला मारलेलं आहे. म्हणून धुंदुमी वाजत आहे. ब्रह्मदेव म्हणतो, कृष्ण कसं काय लीला करतो बघू. म्हणून हावसावर बसून ते त्या ठिकाणी आले. बघतो तो काय, कसली लीला चालली आहे जी, भगवान त्याचं उष्ट चाटताय. ही लीला बघितली ब्रह्मदेवाने. बघा मनात संशयाला ताबडतो, हा असा कसा कृष्ण म्हणले. असा कसा देवाधिपती हा, लोकांचं तोंड उष्ट खाली पडले साहेब, त्याला काय कमी केले म्हणले, पण हा कसा वागतो? शास्त्रकार म्हणतात निर्गुण ब्रह्म कळणं एक सोपं आहे, कारण निर्गुण निराकार आहे, त्याला तुम्ही जसं म्हणाल तसं आहे, पण सगुणामध्ये ब्रह्म कळणं हे सगळ्यात फार मोठं अवघड आहे, कारण सगुणातले दोष दृष्टीदृष्ट आहात, निर्गुणात दोष नसतातच, मुळे तुम्ही जसं वर्णन करा तसं आहे, सगुणात तसं नसतं, त्याचे गुण दोष दिसले असतात, उपाधिगत धर्म दिसले असतात, आणि अशा अवस्थेमध्ये त्याच्या ठिकाणी निर्गुण बघायचे, मोठं विलक्षण आहे, म्हणून निर्गुणापेक्षा सगुणामध्ये ब्रह्म कळणं अत्यंत अवघड आहे, गुरुमध्ये ब्रह्म कळणे त्याहीपेक्षा अवघड, कारण साक्षात मनुष्य होऊन झालेला असतो, सगुणाची लीला मोठे विलक्षण, ब्रह्मदेवाला मोह झाला, मोहयंती सूर्य हा शास्त्रकार म्हणतात, मोठ्या मोठ्या लोक तत्वयोत्त्याने मोह पडतो, कृष्णा चरित्र असं आहे बघा, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय।
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण, निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी, आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: ऐकूया राणा पवार यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं हे पद. पदरचना आणि संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आता आपण ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना। संगीत आहे व्ही जी अंबईकर यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: रामांचा जन्म, रामांचा अवतार झालेला आहे. भगवान रामचंद्र जन्माला आलेले आहे. अयोध्येमध्ये मोठा आनंद आनंद चालले. विश्वामित्र महर्षी आलेले आहेत आणि राम लक्ष्मण घेऊन निघालेले. दशरथाला म्हणतात, दशरथा तुझे दोन पुत्र दे बाबा. का? माझ्यावर राक्षस फार त्रास देत आहेत. खरं म्हणजे विश्वामित्र महर्षी मोठे तपस्सामर संपन्न होते. शाप देऊन नष्ट करू शकत होते. पण आता ते ब्रह्मर्षी होते. पूर्व होते विश्वामित्र, पण आता कसे होते ते? आता ब्रह्मर्षी होते. त्यांची कथा येणार आहे पुढे, ऋषिकांची कथा पुढे, हे चरित्र सगळे येणार आहे पुढच्या ह्याच्यामध्ये. आता मात्र शांती होती. शांती होती म्हणून ब्रह्मर्षी. पूर्व होते राजर्षी, तपश्चर्या मोठी केली, 60,000 वर्ष तपश्चर्या केली. दुसरी इंद्रपद दुसरं उत्पन्न करतो असं प्रतिसृष्टी उत्पन्न करायला सुरुवात केली त्यांनी. हा इंद्र मला नको म्हणले, इतकं सामर्थ्यांचं. हे नारळ आहे ना, नारळ हा त्यांनी उत्पन्न केलेला आहे. हा नारळ माझ्या सृष्टीत आहे म्हणाले. पूर्वी नुसती हरणं होती आणि गाय होत्या. त्या विश्वामित्र महर्षीने म्हशी उत्पन्न केल्या. विश्वामित्र महर्षीने त्या शेळ्या मेंढ्या उत्पन्न केल्या. हे आमची सृष्टी आहे म्हणाले. ब्रह्मदेवाला त्यांनी आव्हान केलेलं आहे, माझी सृष्टी निराळी आहे, माझा इंद्र निराळा, तुमचं मला काही नको. हे सगळं म्हटल्यावर ते सगळे देव शरण आलेले आहेत. भगवान विष्णू मध्यस्थ पडलेले आहेत. बाबा तू एवढी उत्पन्न केलीस की आमची सृष्टी मान्य करतो. आता इथून पुढे काही करू नकोस असं म्हणून मग शेवटी श्रीफळाला मोठी मान्यता. श्रीफळाशिवाय पूजा होत नाही कुठे. लक्ष्मीचं फळ प्रसिद्ध केलं त्यांनी असं म्हणून ते विश्वामित्र महर्षीने शांत केलेले. इतकं सामर्थ्यांचं. तेव्हा राजा दशरथ म्हणतो, मुलं लहान आहेत, राक्षसाला कसे मारतील? राक्षस कसे मरतील? मी येतो. नाही नाही म्हणले, तुझी मुलंच मला पाहिजे. तो वसिष्ठ वर्षमध्ये पडलेले आहेत आणि सांगितलं, बाबा विश्वामित्र मागतायत ना, धुवून टाक म्हणले. तुझी दोन्ही मुलं सुरक्षित आहेत, काही काळजी करू नकोस. मी त्यांना ओळखतो म्हणले. त्यांनी तपस्सामर्थ्य काय मला माहिती आहे, त्याला देऊन टाक. पुढे त्यांना घेऊन आलेले आहे. वाट्यामध्ये त्राटिकेचं वध केलेलं आहे. पुढे निघालेले आहेत. पुढे मारीचंद स्वभावामध्ये आलेले आहेत. यज्ञाचे विघ्न करण्याकरता आलेले आहेत. रामाने एकच बाण सोडलेलं आहे आणि त्या स्वभावाला मारून टाकलं आणि त्या बाणाचा पिसारा मारीचंद लागला आणि माझी राक्षस उंच उडून लांब पडला. रामेश्वरला जाऊन पडला तो. इथून जो उडाला, उत्तर भारतात जो उडाला, तो रामेश्वरला जाऊन पडला. थरथर कापायला लागला तो आणि त्याचा गर्व निघून गेलेला आहे आणि संन्यास घेऊन भगवान शंकराची उपासना करत त्या ठिकाणी बसलेले आहे. पुढे त्यांच्या कानावर बातमी आली की दशरथ राजाने, जनक राजाने स्वयंवर आरंभ केलेला आहे आणि स्वयंवराकरता म्हणून त्या ठिकाणी गेलेले आहेत. पुढे रामचंद्र प्रभूने ते धनुष्य उचललेलं आहे, वाकवलेलं आहे आणि बाण लावायच्या वेळी ते मोडून गेलं. कडकडाट झाला, धनुष्य मोडलेलं आहे आणि राम आणि सीता यांचा विवाह झालाय. पुढचा कथाभाग माहिती आहे. पुढे कैकेयीने वरदान मागितलेलं आहे आणि भगवान रामचंद्र कुठे आलेले आहे? आपण महाराष्ट्राचे लोक मोठे भाग्यवान, कारण साक्षात राम आणि सीता 13.5 वर्षपर्यंत नाशिक क्षेत्रातून राहिले. एवढा रामांचा एके ठिकाणी वास कुठे घडले नाही. महिना 2 महिने काय तिथून यायला वेळ लागला असे जेवढेच, पण 13.5 वर्ष नाशिकला राहिलेले आहेत, पंचवटीत राहिलेले आहेत. पुढचे शेवटचे 6 महिन्याला चाललेले आहे. त्यावेळेला रावण त्या ठिकाणी आलेलं आहे. रामायण मोठं दिव्य आहे. रामचरित्र जे आहे, इतकं चरित्र दिव्य आहे की असं चरित्र कधी घडलेलंच नाही आहे. रामाने सगळ्यांच्यावर अनुग्रह केलेला आहे. पशु, पाषाण, पक्षी, गिधाडं, अस्वल, माकडं सगळ्यांच्यावर रामांचा अनुग्रह आहे. रामचरित्रातली, रामायणातली दगडसुद्धा श्रीराम जय राम जय जय राम म्हणतात. अहिल्येने दगडामध्ये उपासना केली आहे. दगडाच्या देहात श्रीराम जय राम जय जय राम म्हणते आहे आणि त्याच्यावर रामांचा अनुग्रह आहे. दिव्य रामचरित्र. माकडांच्यावर अनुग्रह आहे. रामायणकारांची माकडं ही मोठी ब्रह्मज्ञानी होती. आपण मारुतरांचं नाव आजही घेतो. कशा करता घेतलो? ज्ञान मिळवले. उपाधी कोणचे प्रश्न नाही आहे. ज्ञान प्रकट झाले याला महत्व आहे. म्हणून रामायण मोठं दिव्य आहे. रामप्रभू येऊन राहिलेले आहे. पुढे रावण त्या ठिकाणी आलेला आहे. हा मारीच राक्षस आला आहे. मारीचा सुद्धा वृत्तांत त्या ठिकाणी आले बरं का. हा मारीच कोण आता पूर्वजन्मीचा? वैकुंठ आहे. जय विजय जे जग होते की ज्यांना सनकसनंदाने शाप दिला होता की ज्याच्यामुळे ते हिरण्यकश्यप हिरण्याक झाले, नंतर रावण कुंभकर्ण झाले वगैरे कथा भाग माहितीये, तर त्यांच्या हाताखालचा नोकर होता हा मारीच राक्षस. म्हणजे हा जो मारीच होता त्या जयविजयांच्या हाताखालचा किंकर म्हणून नावाचा होता नोकर त्यांचा. तर त्याने पण त्या अनुमोदन दिल्यामुळे त्यालाही शाप दिला होता आणि तो मारीच्या रूपाने या ठिकाणी आला होता. आणि पण रामाच्या बाणाने मुक्ती मिळाल्यानंतर तो जाणार आहे स्वर्गाला. तर तो मारीच त्या ठिकाणी आलेला आहे, हरणातून घेऊन आलेला आहे आणि त्याला रामाने मुक्ती दिली. हा लक्ष्मण हा सीता म्हणून म्हणत तो पडलेला आहे आणि रावण आलेला आहे आणि सीतेला घेऊन चालले जात असताना हे कुणी बघितलं? हे जटायूने बघितलं. जटायूमध्ये आलेलं आहे आणि काय म्हणतो त्याला, बाबा रे मी जिवंत असताना तू घेऊन शकत नाहीस, मी जोपर्यंत माझ्या प्राण आहेत तोपर्यंत तू हिला हरण करू शकत नाही. भारतवर्षातल्या स्त्रियांचं चारित्र्याचं रक्षण करण्याकरता म्हणून या गिधाडांनी भारतवर्षातल्या गिधाडांनी युद्ध केलेलं आहे. रामाच्या मदतीला कुणी देव गेले नाहीत, कुणी मानव पण गेले नाहीत. कोण गेले भाऊ? रामाच्या मदतीला त्या भारतवर्षातले माकड गेलेले आहेत आणि त्यांनी आपलं रक्त सांडलेलं आहे, त्यांनी आपले प्राण दिलेले आहेत. अशा प्रकारचा दिव्य इतिहास ह्या भारतवर्षात घडलेला आहे. म्हणून रामायण अत्यंत दिव्य आहे, रामचरित्र अत्यंत दिव्य आहे, अत्यंत प्रेरक आहे. फक्त विचार करायची दिशा मात्र तशा प्रकारची पाहिजे. तो म्हणतोय जटाय म्हणतोय गवार्थे ब्राह्मणार्थे च स्त्रीवित्त हरणे तथा प्राणावस्थेचे ते युद्ध तसे लोक असताना बाबा तुझे युद्ध करताना जरी मी खाली पडलो तरी माझा शाश्वत लोक ठेवलेला आहे. कारण का स्त्रियांच्या चारित्र्याचं रक्षण करण्याकरता माझा देह पडणार आहे, पण मला काहीच होणार नाही आहे. उलट तुला मात्र पाप जाणार आहे आणि युद्धात पराजय झाला तर तुझी मात्र आजूबाजू ठरलेली आहे. म्हणून दोघांनी घोर युद्ध केलं. युद्धामध्ये जटायूने त्याचा पराभव केला आहे, त्याचं विमान तोडून टाकलं, रावणाला खाली पाडलेलं, सीतेला मुक्त करून टाकलं, सीता मोकळी झाली. तेव्हा जटायू म्हणतो, तो रावण म्हणतो हे काय मध्ये विघ्न झालं? म्हटले एवढा माझ्या राक्षसाचा बळी दिला आणि मी घेऊन चाललो आणि हे जटायूचं काय विघ्न मध्ये आले, ह्याला जिंकायचं कसं? म्हणून त्याने रामा शप सांग, तुला खरं सांग तुझे प्राण कशामध्ये? तो जटायू विचार रामाचा भक्त, तो म्हणतो माझे प्राण माझ्या पंखामध्ये. रामा तुझे प्राण कसे सांग म्हटलं, आपण शेवटचे युद्ध करू होता. तेव्हा त्याने सांगितलं माझे प्राण माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये. खोटं सांगून दिलं त्याने. त्याबरोबर जटा आकाश उंच उडालेला आहे, रावणाचा अंगठा फोडून त्याला मारून टाकू म्हणून अंगठा फोडण्याकरता खाली आलेला आहे. रावणाचा अंगठा तोचे धरलेला आहे, फोडून टाकला पण त्याला काहीच झालं नाही आहे. पण त्याच वेळेला दोन्ही पंख हातामध्ये आलेले आहेत, पंख ओघून टाकले खाली फेकून दिले त्याला आणि जटायूला पाडलेलं आहे आणि रावण घेऊन गेला. इकडे रामप्रभू शोध घेत घेत त्या ठिकाणी आलेले आणि बघतो तो रक्त फळफळ वाहत आहे आणि जटाय समोर पडलेले. हे बघितल्याबरोबर रामप्रभू धावलेले आहेत. जटाय म्हणतात काय रे जटायू, हे काय तुझी अवस्था आली, कोण आलं, काय झालं? तेव्हा सांगितलं बाबा असा राक्षस झाला होता तो म्हणे घेऊन गेला त्यांनी, त्याला बोलायची शक्ती नव्हती, सामर्थ्य नव्हतं. रामप्रभूंनी त्याची मान आपल्या मांडीवरती घेतलेली आहे. रामान जितकं दळलं कोण आहे, सगळीकडे समभाव आहे, हा पक्षी आहे, गिधाड आहे, कोणता सोडलं नाही त्यांनी, मांडीवरती घेतलेलं आपल्या. आणि म्हणतात काय, बाबा रे मी साक्षात भगवान विष्णूंचा अवतार आहे म्हणे, तुझे पंख मी तुला पुन्हा लावून देतो. चल म्हटले आपण कोण रावण आहे शोध घेऊ, चल म्हटले मला मदत कर आणि आपण त्याला मारून टाकू. सर तो जटा क्षीणपणे हसायला लागलेला आहे. तो म्हणतो महाराज त्रैलोक्य उत्पन्न करायचं तुमचं सामर्थ्य म्हणले, तो मला पंख लावलायत विशेष काय म्हटले तुम्ही, आणि माझी कशा तुम्हाला मदत पाहिजे म्हटले, तुम्ही रावण एकटे मारू शकता म्हटले, असं काही रावण तुम्ही मारलेत पूर्वी म्हटले, तेव्हा माझ्या मदतीने मारू वगैरे, हे तुम्ही मानवते धारण केलं आहे म्हणून तुम्ही नाटकीपणे बोलता म्हटले माझ्या मदत कर म्हणून. तुम्हाला कोणाच्या मदतीची आवश्यकता नाही आहे, तुम्ही त्रैलोक्याचे अधिपती आहात, तेव्हा माझ्या पक्षाची तुम्हाला काय आवश्यकता म्हटले. रामा तुम्ही कदाचित मला जिवंती कराल, मला पंख लावा, सगळी गोष्ट खरी आहे म्हणले, पण असं मरण मला पुन्हा येणार नाही आहे. राम कार्यात माझा देह पडलेला आहे, स्त्रियांच्या शिराचं रक्षण करत असताना माझा देह पडलेला आहे, आणि काय पाहिजे म्हटले. त्यातून पुन्हा अंत काळी तुम्ही माझ्यासोबत उभे आहात, मला मांडीवर घेतलेलं आहे, मुखात राम आहे, डोळ्यासमोर राम आहे, हृदयात राम आहे, रामकार्यात देह पडलेला आहे, असा मृत्यू पुन्हा येणार नाही आहे. म्हणून रामा आता देह लोभात मला पाडू नका तुम्ही. अहम ममत्वाद व्यपहाय सर्व श्रीराज योगे स्थिर मानसानाम. सगळं देहाचं अहंत आणि ममत्व सगळं निघून गेलेलं आहे. ज्या ठिकाणी देहाचं अहंत ममत्व जातो त्या ठिकाणी श्रीराज म्हणजे भगवान परमात्मा तो मोठा राजयोगी आहे. मोठा योगातला योग कोणता? हा योग आहे. देहाचं अहंकार आणि ममत्व निघून गेलं पाहिजे, विकार वासना निघून गेलं पाहिजे. त्या गिधाड असून सुद्धा रामाचा अनुग्रह असा असा की त्याचा देहलोप निघून गेलेला आहे. त्याला असं वाटलं नाही बरं होतं, बरं पंख पुन्हा भेट आहेत, पुन्हा उपभोग घेऊ, काही नाही आहे, निर्वासन चित्त आलेलं आहे. आणि राम राम राम म्हणत त्याने आपले प्राण सोडले. पुढे रामप्रभूंनी त्याचा अवरोधी क्रियाक्रम सगळं केलेलं आहे. मनुष्याचं करतो अशा प्रकारे केलेलं आहे. इंधन आणलेलं आहे, त्याला अग्नी देऊन त्याला मुक्ती दिलेली आहे. तिथून पुढे रामप्रभू पुढे निघाले. पुढचा कथा फारच विलक्षण आहे. आणि सीतेचं विरह सहन होईना, हे सीते म्हणायचं, गडाबडा लोळायचं. बाबरीत झाड आहे, बोरात झाड आहे, अंगावर काटे मोडतो माहिती आहे, जाऊन हे सीते घट्ट आलिंगन द्यायचं. अंगात काटे ओरबाट आहे, रक्त येत आहे, लक्ष्मणचे धावत धावत येतोय, अंगातला एक एक काटा काढतोय, रक्त पुसतोय. पुन्हा आहे नी दगडावर, दगडाला मिठी मारायची, चिखळा जाऊन ओळायचं, हे सीते कुठं आहे, सीते सीते म्हणायचं. आणि अशा रीतीने क्रिया चालली त्यांच्या, शोक करायचा. हिमालय पर्वतावरती सती बसली होती, ती शिवाला म्हणती, अहो म्हटले हात का म्हटले तुमचं राम म्हटले, त्याचं तुम्ही रोज नाव घेता तो हात राम का, की ज्याची पत्नी अजून मेलेली नाही आहे असं असल्यावर सुद्धा इतका शोक म्हणे. अरे माणसं तरी बरी म्हणजे एवढा शोक करत नाहीत, इतका शोक करतोय. काटे झाडा आलिंगन देतोय, बाबरी झाडा आलिंगन देतोय, बोराज काटे अंगात घुसत आहेत, करवंदी झाडा आलिंगन देतोय, हा कसला राम म्हणले, चिखला दोळतोय सीते सीते म्हणून हा कसला राम. तर भगवान शिव म्हणतो, बाई राम असतं तो तुला कायच नाही म्हणले. राम काय आहेत ते राम झाल्याशिवाय कळणार नाही, आत्माराम झाल्याशिवाय कळणार नाही म्हणले. त्या जडालो कळलं म्हणजे राम काय ते, पण तुला कळलं नाही म्हटलं अजून. ती म्हणले मी परीक्षा बघते म्हणून हुबेहूब दुसरी सीते जणू घेतलेलं आहे. आणि ह्या दंडकारण्यात सीता प्रकट झाली, तिला बघितल्याबरोबर लक्ष्मणला वाटलं फार बरं झालं, सीता आली म्हणून ओरडा लागला. तो म्हणतो रामा ते बघा आमची भाभी आली, म्हटलं बघा वहिनी साहेब आले तिकडे बघा म्हणतो. सीता म्हणजे समोर उभे रामप्रभू दुसरीकडे तोंड करतायत, तिकडून गेल्यावर इकडे तोंड करतायत. हे बघितलं सीता पुढं आलेली आहे. आर्यपुत्र म्हणजे मला ओळखलं नाही का, या म्हणून पुढे हा कुणी आलिंगन द्यायला गेलेले. ते बघितल्याबरोबर आता सीता आलिंगन द्या म्हणून रामप्रभू गेलेले आहेत. आणि जाऊन दोन्ही पाय घट्ट धरले त्यांनी, रामप्रभू वंदन केलेलं आहे. आणि म्हणतायत मातोश्री शिवाला सोडून ह्या ठिकाणी का तुम्ही आला, भगवान शिव तुमची वाट बघतायत, त्याला सोडून तुम्ही ह्या ठिकाणी का आला. ते ऐकल्याबरोबर ती म्हणती म्हणे मला ओळखलं कसं काय तुम्ही असं, तुम्ही तर एवढं शोकम वगैरे झाला होता की सीता म्हणून तुम्ही एखाद्या वृक्षाला आलिंगन देत आहे, अंगात बाबरीचे काटे घुसत आहेत, आणि सीता सीता म्हणून तिला आलिंगन देत आहे, आणि मी साक्षात सीतेचे रूप घेऊन असता मला कसं काय तुम्ही ओळखलं असं, हे काय प्रकारे मला ज्ञानोपदेश करा म्हणून पार्वती शरण आली. त्यामुळे भगवंताने तिला ज्ञानोपदेश दिला आहे. मी थोडक्यात सांगतो तुम्हाला, ते म्हणतो रामप्रभू वसिष्ठ म्हणतात म्हणे मी पूर्वी वसिष्ठांच्या आश्रमात मी वेदपाळ शिकत होतो, आणि शिकत असताना 12 वर्ष त्या ठिकाणी काढली. तर वसिष्ठाने आम्हाला उपदेश केला, ज्ञान वैराग्याचा उपदेश केला. तो मला मोठं वैराग्य आलं, सगळं ऐकलं गोष्टी सगळ्या, कर्दंबर्षी चरित्र सगळं ऐकलं, आणि मला खरोखर वैराग्य आलं. आणि मी म्हटलं वसिष्ठांना, वसिष्ठ महर्षी मला परवानगी द्या म्हणले, आता मी संन्यास घेऊन जातो, भगवस्त हरण घेतो, गंगेश तीरा जाऊन संन्यास घेतो मी, म्हणून मी निघालो म्हणले. तर वसिष्ठ महर्षी म्हणाले रामा तुला काही ज्ञान झालं नाही म्हटले. म्हणजे असं कसं काय, तुम्ही एवढं दान सांगितलं, उपासना केलं, वैराग्य केलं, तुम्ही सांगितलं, आता माझ्या चित्र वैराग्य बसलेलं आहे. तर वसिष्ठ महर्षी वैराग्याचं नाव संन्यास घेणं म्हणजे वैराग्य नाही म्हणाले. वसिष्ठ महर्षीने एक श्लोक सांगितलेला आहे योग वासिष्ठामध्ये, तो श्लोक असा आहे अंतरेको बहिर्नाना अंतर्बोधो बहिर्जरा अंतस्त्यागी बहिसंगी भूतवा विचर राघव. हे राघवा जीवनात वागायला कसं पाहिजे म्हणले, अंतरेको बहिर्नाना आतमध्ये पक्क माहीत पाहिजे आपण एकटे आहोत, आत्मस्वरूप एकच आहे, ब्रह्म एकच आहे, तेच आपलं स्वरूप आहे, आणि आपण एकटे आहोत हे समजलं, पहिल्यांदा समजलं पाहिजे. बाहेर कोणी नाही आहे, अंतरेक हा. बहिर्नाना बाहेर जगात मात्र अनेक उपाय आहेत. कुणाचा मित्र असतो, कुणाचा मैत्रीण असतो आपण, कुणाचा जाऊ भाई असतो, कुणाची सासू असतो, कुणाची पत्नी असतो, अनेक नाती असतात, काका आहेत, मामा आहेत, सगळे नाती बाहेर आलेले असतात. मामा जवळ आपण काय करतो, त्यामध्ये तिचा बहिणीचा मुलगा होतो आणि आपण लगेच मामा होतो. अरे मामाचं काय संबंध काय, पण आपण लगेच म्हणतो मामा झालो मी, काका झालो, आजी झालो, मोठा आनंद वाट झाला, मी आजी झालो, मी आता पंजी झालो, अंगावर सोन्याचे फुल उधळा. म्हणून ते काय म्हणतात, अंतरेको, आतमध्ये एकटं पाहिजे, बाहेरचे उपाधी नाना आहेत. जसे उपाधी असेल तसं बाहेरच्या उपाधीने बाहेर बघायचं आहे, पण आतमध्ये मात्र बोध पाहिजे की आपण एकटे आहोत, आपण एकटे आलेलो आहोत, एकटेच आहोत आणि एकटेच जाणार आहोत, आपल्याबरोबर कुणी येणार नाही आहे, हे सगळी मधली माया आहे हे समजून बाहेरची उपाधी जशी असेल तसं वागायचं आहे. अंतरेको बहिर्नाना अंतर्बोधो बहिर्जडा, ज्ञान कसं आहे हे आतमध्ये आपल्याला पाहिजे ज्ञान, आपल्याकडे स्वात्मानंद आपल्या करता आहे, लोकांना सांगण्याकरता नाही. मला इतकं ज्ञान झाले, मला तितकं ज्ञान झाले, मी इतकी तपश्चर्या केली, मी पुरुषन केले, मी इतकी कथा ऐकले, काही लोकांना सांगायला नको. आपल्या आपल्या कथा आपण करायचं आहे, ह्या ठिकाणी स्वार्थ आहे. आपण सांगतो का माझी लक्ष्मी आकडे इतके पैसे कोण सांगतो का, कुणाला सांगत नाही. अगदी बायको असं सांगत, तिच्या पण लपून ठेवलेला थोडा पैसा, थोडा पैसा लपून बाजू ठेवलो असतो किंवा ते उपयोग येईल म्हणून. तसं बोध आतमध्ये पाहिजे आपल्याला की आपण एकट्या आहो, बहिर जड हा, बाहेर मात्र जड मूळ वध आचरे, मूर्खासारखं वागलं पाहिजे, सामान्य लोक वागतात तसं सांगा सामान्य लागलं पाहिजे. अंतर्बोधो बहिर्जडा अंतस्त्यागी बहिस्संगी, जो काही त्याग करायचा आहे तो आतून करायचा बाबा, बाहेर काय त्याग करायचं नाही, बाहेर संन्यास घ्यायचं नाही आहे, संन्यास आतमध्ये घ्यायचं आहे. आतून काम क्रो लो मोह ममत्व अहंत जे काय आहे हे सगळं आत सोडायचं आहे, बाहेर मात्र जसं ईश्वराने ठेवलं तसं राहायचं आहे. कुरकुर न करताना जसं देवाने प्रारब्ध दिलेलं आहे तसंच जीवन करायचं आहे, कारण ती ईश्वराची इच्छा आहे, आपल्या इच्छेने होत नाही काही. म्हणून बाहेर जसं देवाने ठेवलंय तसं राहायचं आहे, आतमध्ये मात्र असंग व्हायचं आहे, अंतस्त्यागी आणि बहिस्संगी, बाहेर मात्र सगळा सोडायचा आहे. म्हणून मातोश्री पत्नी कसं प्रेम करावं हे जगात दाखवलं पाहिजे म्हणून मी सगळं करतो म्हणले. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, हे जे काही ह्या ठिकाणी बसलेले आहेत हे पूर्वी महा तपश्चर्य केलेले आहेत, रामाचा अंगसंग घडावं म्हणून हे ऋषी ह्या ठिकाणी अरण्यात वृक्षरूपाने आलेले आहेत, त्यांना मुक्ती दिली पाहिजे म्हणून मी त्यांना आलिंगन देतोय. म्हणून दिव्य दृष्टी दिली, दृष्टी दिल्याबरोबर सगळे ऋषी म्हणून तपस्वी भक्त तिला दिसायला लागले, जे वृक्ष होते ते तपस्वी लोक दिसायला लागले. हे रामाचं ज्ञान ऐकल्याबरोबर पार्वतीला सगळीकडे रामरूप दिसायला लागलेलं आहे, एकदम समाधी लागली. समाधी लागल्यावर रामचंद्र म्हणतायत, मातोश्री तुम्ही आता ह्या ठिकाणी आलात, ह्या ठिकाणी असेच थांबा म्हणले, इथून जाऊ नका दंडकारण्यात, म्हणून तुझा भवानी स्थापना केली रामचंद्राने या ठिकाणी, जगाचं कल्याण करण्याकरता उद्धार करण्याकरता या ठिकाणी थांबा म्हणून तिथं मूर्ती स्थापन केली आणि रामपूर्व पुढे निघून गेले. पुढे ऋषभपूर्वतापाशी आलेले, त्या ठिकाणी शबरी तपश्चर्या करत बसली होती. शबरी कोण होती माहितीये का? शबरी ही एका किरातची म्हणजे एका भिल्लाची राजकन्या होती, दिसायला सुंदर अगदी. पुढे ती वयात आली, वयात आल्यानंतर तिचा विवाह ठरला, भिल्लांचा विवाह तो, एक तरुण राजकुमार बघितलेला आहे आणि विवाहाचा मुहूर्तही काढला आणि विवाह करायला ठरला. आता भिल्लांचा विवाह म्हटल्यावर मिष्टान्न पाहिजे, मिष्टान्न काय असायचं? अरण्यातली हरणं सगळे पकडून आली त्यांनी, भिल्लांचा विवाह, अरण्यातली हरणं पकडून, हजारो हरणं पकडून आणलेले आहेत, भिल्ला सगळं पकडलेलं आहे पारध्यानी सगळ्यांनी, आणि उद्या सकाळी सगळ्यांना मारून आपण खायचं, मिष्टान्न करायचं. अशा प्रकारे भिल्ल रात्री झोपली आणि ती लहान पिल्लं, हरणाची पिल्लं आईपासून तडफडा लागलेत आणि ओरडायला लागले. एका बाजूला हरणी आहेत, एका बाजूला पिल्लं आहेत, दोघे ओरडतायत, दोघे ओरडतायत, आक्रोश करतायत, पण कुणाला एकमेकापाशी जाता येत नाही. ही शबरी रात्री उठलेली आहे, ती म्हणली संसार माझा सुरू व्हायचा आहे, मी विषयांच्या उपभोगाला समोर जाणार आणि माझ्या संसाराची सुरुवात कशापासून आहे, ह्या सगळ्या जीवांच्या मृत्यूपासून माझ्या संसाराची सुरुवात आहे. हे तिने बघितलं, नको म्हणली, ज्या संसार सुरुवात दुसऱ्याला दुःख देऊ नये तो संसारच नको. पण रात्री उठली, उठून तिने सगळ्या पिल्लाला सोडलं आणि ते हरणाला सोडून दिलं. ज्या ठिकाणी दया आहे त्या ठिकाणी ईश्वर आहे, म्हणून दया केली पाहिजे प्रत्येकाने, कणव आले पाहिजे त्यामध्ये, दुसऱ्या दुःख बघून डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजेत, कमीत कमी रामा याचं कल्याण कर एवढं तरी आपण म्हटलं, आपण काही करू शकलो नाही तरी एवढं तरी म्हणू शकतो आपण, बाबा या समोरच्या पाण्याला दुःखातून सोडव रे बाबा, एवढी प्रार्थना कृष्णाची केली तर कृष्ण भगवान त्यालाही सोडतात आणि तुम्हाला पुण्य येते. म्हणून चित्तात दया पाहिजे. सबरीकडे राम का चालत आले, अशी दया केली दिली, त्या सगळ्या पिल्लाला हरणाला सोडून दिलं, सगळे मोठे आलं झाले कुण्या भरत निघून गेले. शबरी म्हणते नको आता घर राहिला ना, संसाराचा पाश पाठीशी लागतोय, म्हणून रात्री पळून गेली. दोन माणसं आपल्याला माहितीये संसारामध्ये पळून गेलेले, एक समर्थ रामदास स्वामी संसार सुरू व्हायचे उठून पळून गेलेले आहेत आणि एक शबरी आहे ती पण संसारात लग्नाची वेळ देऊन पळून गेली, आदल्या दिवशी पळून गेली रात्री. पळून जायचं कुठे आलं म्हणली, त्यांनी सगळं ते पिल्लांचं राज्य सोडलं आणि पळत पळत ऋषभ पर्वताजवळ आली. त्या ठिकाणी एक ध्वज बघितला, भगवा ध्वज, म्हणजे ऋषींचा आश्रम असेल म्हणून ऋषींच्या आश्रमात आपण जावं म्हणून विचार केला. पुन्हा म्हणते आपण कोण आहोत, आपण भिल्ल जाती नाहोत, ते ब्राह्मण आहेत, आपल्या घरात घेतील का म्हटले, आपल्या घरात घेणार नाहीत, आपण एक झाडापासून म्हणले झाडापासून लांबून सेवा करायची, गुरुसेवा कशी करावी तिच्याकडून शिकावं, झाडावर बसलेले चढून ती. आणि तिने बघितलं रोज पहाटे ब्राह्ममुहूर्तावरती, तो मतंग महर्षीचा आश्रम होता, हे मतंग ऋषी रोज पहाटे ब्राह्ममुहूर्तावर 3 वाजता उठून पंपा सरोवर स्नानाला जातात आणि रोज परत येतात. तिने बघितलं सेवा करायची, आता सेवा करायची म्हणजे काय करायचं, सगळी कामं करायची, हे जातात त्या रस्त्यामध्ये काटे कुठे आहे हे तिने बघितलं. आपला वेळा काढला तिने आणि दुसऱ्या दिवशी रात्री 1:30 उठलेली आहे, सगळे झोपल्यानंतर उठून सगळा रस्ता साफ करून टाकला तिने, सगळे काटे कुठे जे होते हे सगळे तोडून बाजूला टाकून दिले. पहाटे 3 वाजता मतन वर्ष उठून गेले. भक्त होते, अरे काटे कुठे काहीच नाही, रस्ता साफ केलेला आहे. त्यांना आश्चर्य वाटलं, असं कसं काय घडलं म्हणले. आज इतकी वर्ष मी या ठिकाणी तपश्चर्या करतोय, रस्ता कोणी साफ केला काही कळलं नाही. पुन्हा आपले स्नान करून घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी काय केलं, अंगणातलं सगळं शेण गोळा करून आणलं त्यांनी आणि सगळं शेण सारून रस्ता साफ करायला सुरू केलं. अर्धा रस्ता सारून झाला, दिवस होते मतक मोर्चा आल्याबरोबर पुढे झाडावर जाऊन बसले. सेवा कशी करायची असते बघा, मी करते आणि मी केलेलं आहे हे दाखवायचंच नाही. मुळे अहम ममत्वाद व्यप आहे सर्वम, गुरुसेवा कशी करायची असते हे त्या भिल्लीकडून शिकावं. ह्या भारतवर्षातली भिल्लीण सुद्धा आदर्श आहे. रामाने तिचं नाव घातलेलं आहे, रामाने अनुग्रह केलेला आहे. दुसऱ्या वर्षी पुन्हा शेण गोळा करून आणलेलं आहे. तेव्हा ते महर्षी म्हणतात, कोण सेवा करते बघायला पाहिजे. पण ते महर्षी सुद्धा रात्री 1 वाजता उठलेले आहे, पतंग महर्षी. आणि आपल्या लाजा सारवत बसलेले, त्याबरोबर महर्षी चालत चालत आलेले आहेत. आणि कस तुम बाई तू कोण आहेस, त्याने विचारलं. विचारून घाबरली, हा दुतेले पायावर डोकं ठेवलेलं आहे. म्हणे महाराज, मी एक किरात कन्या आहे, विलायची कल्या आहे. मी तर कशी आलीस तू, सगळ्या वृत्तांत सांगितलं असं असं घडलेलं आहे. मला संसार नको म्हटले, आता त्या हरण्याचं दुःख बघितलं मी, डोळ्यातले पाणी बघितलं, मला दया आली, मी सोडून दिलंय. हा संसार नको म्हटले, दुःखरूप संसार आहे, एवढं मला ज्ञान झालंय. म्हणून महाराज मी या ठिकाणी आले. तिचा भाव बघितला, जरी जातीने शूद्र असली भिल्ल असली तरी भाव कसा आहे, भाव शुद्ध आहे. भगवान कसे आहेत, अंतस्थ भाव बघतोय, त्यांना बाहेरचं काय लागत नाहीये. हे म्हटलं माझ्या आश्रमात, पण तिला आश्रमात आणलेलं. तिला मोठं आश्चर्य वाटलं. पुढे मतंग महर्षीनी ह्या भिल्लीणीला त्या आश्रमात ठेवलं. पण सगळ्या ऋषींनी त्या मतंग महर्षी बहिष्कार घातला, म्हणे भिल्लीणीला आश्रमात घेतलं नको म्हणलं अशी बोलायला. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही आहे. अशी सेवा त्या मतंग महर्षी मोठी सेवा केली. पुढे कालांतराने मतंग महर्षीचं आयुष्य संपलं. ते म्हटलं, तिने सांगितलं, बाई मी तो उद्या या ठिकाणी हे ठेवणार आहे, मला विमान देणार आहे आणि मी जाणार आहे. त्यावर तू भेजेल म्हणते, म्हणे महाराज तुमच्यावर मलाही पण घेऊन चाला म्हणले. मी पण या जगात राहणार नाही आहे, माझं तरुण वय आहे, मी कशी एकटे राहू शकेल म्हणले. वडिलाप्रमाणे तुम्ही होता, तुमच्यावर मी सुरक्षित होते. म्हणजे आता मी या ठिकाणी राहणार नाही, मला एकटी सोडतो का. त्यावर मतंग महर्षी म्हणतात, बाई कशाला ध्येय टाकतेस म्हणले, माझं आयुष्य असलं तर मी पण राहिलो असतो म्हणले. माझी पण फार इच्छा होती राहायची जगायची, पण इलाज नाही म्हणले. काल समोर उभा आहे माझ्या, मला दिसतोय म्हणले. बाई या ठिकाणी अरण्यामध्ये साक्षात रामचंद्र प्रभू येणार आहेत, त्यांचं दर्शन घे बाई. मरणाची गोष्ट काढ नको, उलट रामाचं स्मरण कर. मरण मागायचं नाही आहे, रामाचं स्मरण मागायचं आहे. मतंग म्हणून सांगितलं, मरण मागू नकोच म्हटले. आणि काही होणार नाही, तू रामाचं नाव घेत बस. या ठिकाणी तुला कोणी मुखी राम त्या काम बाधू शके ना. तुझ्या मुखात राम नाव ठेव, तुला कसले विकार कोणी येणार नाही. ह्या आश्रमात राम म्हणले, तुला कसलाही धोका दे राम म्हणले बाद. आणि ते मतंग पर्शी आपण देह ठेवलेलं आहे. पुढे शबरी त्या ठिकाणी राम आज येतील, उद्या येतील, गुरुवाकर विश्वास बरं का. राम येणार आहेत, मला दर्शन घडणार आहे, रामा सेवा करायची आहे. कोण रोज बोरा बिरो जे काही जांभळं असतील ते आणून ठेवायचे, आलण्याचे फळं रामाला द्यायची आहेत. आणि रामप्रभू त्या ठिकाणी आलेले आहेत. आता शबरी म्हातारी झालेली आहे, काळ कोणापण थांबत नाही. 12 वर्ष निघून गेली, शबरी म्हातारी झालेली आहे. आणि पण फळं मात्र रोज आणायचे. एक दिवस रामप्रभू त्या ठिकाणी आलेले, जटायचं उद्धार केलं आहे. आणि रामप्रभू त्या ठिकाणी आले, शबरीला बघितलं त्यांनी. आणि शबरीला विचारलंयस, काय शबरी स्वस्थ असे नवा, काय स्वस्थ आहेस ना. स्वस्थ म्हणजे काय, आपण ज्याला स्वस्थ म्हणतो ते स्वस्थ नाही बरं का. मराठीतलं स्वस्थ नाही, स्वस्थ म्हणजे काय, स्वस्मिन आत्मरूपे तिष्ठसे नवा, स्वतःच्या आत्मरूपात तू आहेस ना. असा रामाने प्रश्न, स्वस्थ एका शब्दामध्ये रामाने बोध केलेला आहे. तर रामाच्या गुरुमुखात नाहीले वाक्य, त्याबरोबर चित्तामध्ये एकदम बोध झालेला आहे. स्वतःच्या आत्मरूपात एकदम गेली, ते देहवृत्तीवरून आत्मरूपात गेलेली आहे. षटचक्र भेदन झालेलं आहे, एकदम समाधी लागली. गुरुजी एका वाक्याबरोबर समाधी लागलेली आहे. आतमध्ये रामरूप दर्शन घेतलेले तिने. पण बाहेरून कानावर शब्द आले, स्वस्थाचे नवा, ती म्हणते समाधी लावायची वेळ नाही आहे. रामप्रभू दरवाजे उभे आहेत. समाधीचा मोह सोडला, खाली बाहेर आलेली आहे. रामप्रभू आग घेतलेले आहे, काय बोरो वगैरे आणली सगळे दिलेले. पुढचा कथाभाग सगळ्यांना माहिती, पुढचा कथाभाग सांगत नाही. आणि शबरीने श्रीराम जयराम म्हणत म्हणत रामाच्या समोर आपले पंचप्राण सोडलेले. रामाने स्वतःच्या हाताने तिला आग्नेय दिलेले. तिथून पुढचा कथाभाग माहिती आहे तुम्हाला. एक कथाभाग सांगून पुढे मी संपवणार आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो आता ऐकूया अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंग रचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

कबीर समर्थ श्रीमद दास बोध दशक 5 समास 2 आपला चालू आहे। सद्गुरूंची लक्षणं सांगितलेली आहेत। मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान। आता इथून पुन्हा सद्गुरूंची महत्वाची लक्षणं समर्थ सांगताय। मुख्य सद्गुरूचं लक्षण कोणतं? आधी पाहिजे विमळ ज्ञान। विमळ ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान ज्याला झालेला आहे तो, आणि निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती। आणि स्वरूप स्थितीच्या बद्दल ज्याचा निश्चय झालेला आहे, ज्यांनी ते अनुभवलेलं आहे, ज्या ठिकाणी जाऊन तो स्थित झालेला आहे आणि त्यामुळे साहजिकच समाधान प्राप्त झालेलं आहे। स्वरूप स्थितीचा निश्चय व्हायला पाहिजे, सहज त्याचा परिणाम समाधानात असतो। या खेरीस काय आहे? या ही वरी वैराग्य प्रबळ, सामान्य सामान्य वैराग्य नाही, प्रबळ वैराग्य आहे। पूर्णपणे लक्षात आलेलं आहे की बाहेरचं सार विश्व जे जे काही आकर्षित करत आहे, जे सगळ्या इंद्रियांना भुलवत आहे, त्याच्याविषयीची अंतरामध्ये अभिलाषा निर्माण होते आहे, हे सगळंच्या सगळं नष्ट होणार आहे असं पक्क लक्षात असल्यामुळे शाश्वत जो आत्मा आहे त्या ठिकाणी पूर्णपणे लक्ष आहे, तिथंच जाऊन बसलेले आहेत। अशा तऱ्हेचं वैराग्य प्रबळ, नुसते कपडे बदलले म्हणजे वैराग्य नाही, नुसती राख अंगाला फासली अरण्यात जाऊन बसला म्हणूनही वैराग्य नाही। तिथं बसून जर तो पुन्हा आई गोष्टींचं चिंतन करत असेल, नाही तर हिमालयात जाऊन बसला आणि तिथून पत्नीला पत्र मुलाबाळांना पत्र लिहित असेल आणि त्यांचं चिंतन तिथं बसून चाललेलं असेल, तर मग हिमालयात गेला कशाला, घरीच बसायचं। त्यामुळे वैराग्य हे जे आहे ही अंतरस्थिती आहे, बाहेरच्या पोशाखावर अवलंबून नाहीये। त्यामुळे अशा तऱ्हेची अंतरस्थिती प्रबळ झाली पाहिजे। वैराग्य प्रबळ आणि वृत्ती उदास केवळ। वृत्ती पूर्णपणे सगळ्या गोष्टीपासून अलिप्त आहे, डोळ्याने पाहतोय आणि पाहत नाही, कानाने ऐकतोय आणि ऐकत नाही, लोकांमध्ये बसलेला आहे परंतु त्यांच्यात नाहीये। देहीच असो आणि विदेही भोगू दशा असं म्हटलेलं आहे, त्याला तो आनंद कळलेला आहे, प्राप्त झालेला आहे, अनुभव आलेला आहे। मग असा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे तो खाली कसा येईल? परंतु ज्यांनी हा अनुभव मिळालेला नाहीये तोपर्यंत त्याला या बाहेरच्या विषयाचं आकर्षण असतं आणि म्हणून त्याचं पतन संभवतं। वृत्ती उदास केवळ आणि विशेष आचारे निर्मळ स्वधर्म विषयी। आचार विचार अत्यंत निर्मळ असतात। स्वधर्म विषयी, स्वधर्म ह्याच्या ठिकाणी सुद्धा आपल्या वाट्याला आलेलं कर्म करणं हा एक स्वधर्म असा अर्थ आहे। आणि सकल धर्मामध्ये धर्मस्वरूपी राहणे हा स्वधर्म, अखंड स्वरूपाच्या ठिकाणी स्थित आहे। काहीच मिळवायचं नसल्यामुळे, यत्किंचितही स्वार्थ नाही, देहबुद्धी नसल्यामुळे आचार विचारात अत्यंत शुद्ध निर्मळ पवित्र झालेलं आहे असं हे चालू आहे। आणि याखेरीज हे सगळे गुण आहेत। आणि याईवरी अध्यात्म श्रवण, आता मला बोध झालेला आहे, आता श्रवणाची काय गरज असं म्हणत नाही। ते श्रवण करत असतात, ह्याचा अर्थ ते दुसऱ्याकडून श्रवण करतील किंवा ते जे बोलत असतात ते बोलत असतानाच त्याचं श्रवण त्यांनाही घडत असत। जी निरूपण असतात ती दुसऱ्याला बोध देणारी असतात, त्याचबरोबर त्यांच्यासाठी दृष्टीनं जर पाहिलं तर ती स्वांत सुखाही असतात। जो काही आनंद त्यांना प्राप्त झालेला असतो त्या आनंदाचा पुनः प्रत्यय घेण्यासाठी म्हणून ते निरूपण करत असतात की ज्याचा लाभ स्वतःलाही होतो दुसऱ्यालाही होतो। कारण अशी जी मंडळी असतात ती दुसरं बोलणार काय? अध्यात्म परमार्थ आत्मज्ञान त्याची साधना ह्या खेरीज बाकीच्या गोष्टी बोलण्यासारख्या जगात काही आहेत असंच त्यांना वाटत नाही। कारण ज्या सगळ्या शास्त्रांचा पाया असं जे अध्यात्म शास्त्र ज्यांना अवगत झालेलं आहे त्यांना बाकीच्या सगळ्या विश्वाचं मोजमाप असतं। ज्या काही विश्वात घडणाऱ्या घटना असतील ती ईश्वराची लीला आहे असं त्यांना मान्य झालेलं असतं। त्यामुळे सगळ्या लहान मोठ्या चांगल्या वाईट घटनांकडे ते परमेश्वराची लीला म्हणून पाहत असतात। इतरांना दुःख झालेलं त्यांना दुःख होत नाही असं नाही, त्यांचाही जीव कळवळतो, पण त्यांना एवढंच म्हणायचं असतं की काय करावं या जीवांना, हे अज्ञानी जीव तळमळत आहेत, हे जर ज्ञान प्राप्त करून घेतील तर देहाच्या पातळीवर जी दुःख होत आहेत ती दुःख नाहीत हे त्यांच्या लक्षात येईल। म्हणून ते बोध देण्यासाठी तळमळ त्यांची असते। पण काही संत मंडळी अशी असतात की लोकांना किती सांगूनही पटत नाही, त्यामुळे ते शेवटी एकांतात जाऊन राहतात।
पण लोकांच्यात राहून त्यांना बोध करणं हेच खरं सांगायचं म्हणजे समाजाच्या हिताच आहे, असं काही संतांनी केलं तसं समर्थांनी केलेलं आहे. म्हणून ते म्हणतात याईवरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण जेथे परमार्थ विवरण निरंतर. अखंड जर ते काही बोलत असतील तर परमार्थाविषयीच तरी बोलतात, नाहीतर मौनात राहतात. एक तर नामात राहतील, एक तर ध्यान करतील, एक तर या ग्रंथांचं वाचन करतील, नाहीतर ह्याला आवश्यक अशाच गोष्टी बोलतील. जसं क्लिष्ट वृत्ती आणि अक्लिष्ट वृत्ती म्हटलेलं आहे तसं ह्याविषयीचं विचार बोलणं या अक्लिष्ट वृत्ती आहेत. ऐकणाऱ्यालाही त्या परमार्थाच्या मार्गावर नेणार असतात, त्याच्यातच ते बोलतात. संसारिक गोष्टी बाहेरचं राजकारण समाजकारण जर आलं तर ते त्यांना अतिशय उभं आणणारं असतं. ते क्षणभर त्याच्यात बोलल्यासारखं दाखवतील परंतु त्याच्यामध्ये ते रस घेत नाहीत. कारण सत्य काय आहे, त्या सगळ्या विश्वाच्या मुळाशी असलेलं सत्य काय आहे हे त्यांना ज्ञात झालेलं असतं. त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी स्वप्नवत आहेत हे समजून ते त्याला गौणत्वानी घेतात. जेथे सारा सार विचार तेथे होय जगोद्धार. जगाचा उद्धार जर व्हायचा असेल तर सार काय आणि असार काय ह्याचा विचार जिथं होतो तिथं जगोद्धार होतो. नवविधा भक्तीचा आधार बहुत जनासी. तिथं जाण्यासाठी काय करायला पाहिजे असेल तर नवविधा भक्ती जी सांगितली आहे त्याच्या आधाराने जर तो साधना करेल तर तो त्या मुख्य मुकामावर पोहोचेल. म्हणून नवविधा भजन जेथे प्रतिष्ठिले साधन. म्हणून जे सद्गुरु नवविधा भजन करायला सांगतात, हे जे साधन आहे नवविधा भजन, या साधनाची प्रतिष्ठा ह्याचा अर्थ ते करायला पाहिजे याचा आवर्जून सांगतात. सद्गुरु आहे आणि भक्तीच करायला सांगत नाही असं होत नाही. काही सद्गुरु सांगतात त्याच्याप्रमाणे साधना कशाला करायला पाहिजे, आपण तेच आहोत असं म्हणून एकदम ज्ञानाच्या ठिकाणी बोट दाखवतात. परंतु त्याच्यामध्ये काय होतं, अज्ञानी जीव असतात त्यांना ते ज्ञानही होत नाही आणि साधनही होत नाही आणि त्यामुळे ते आहे त्या ठिकाणीच राहतात असा पुष्कळ वेळा धोका संभवतो. त्यामुळे सामान्य व्यक्तीला एकदम ज्ञानाकडे बोट न दाखवता ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी साधना काय करायला पाहिजे हे जी मंडळी सांगतात हे सद्गुरु आपल्याला उपयोगी आहे. नुसते एकदम बोट दाखवणारे उपयोगी नाही. म्हणून जेथे नवविधा भजन जेथे प्रतिष्ठिले साधन हे सद्गुरूचे लक्षण श्रोती ओळखावे. सद्गुरूंनी हे लक्षात सद्गुरूंचे लक्षण श्रोत्यांनी समजून घ्यावं. आणखीन काय सांगितलं, अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान. त्यांच्या अंतरामध्ये शुद्ध ब्रह्मज्ञान असतं, तिथं काही गोंधळ नसतो. बाह्य निष्ठेचे भजन. अंतरामध्ये ज्ञान आहे आणि बाहेर निष्ठेने भजन चालू आहे. आणि भजन ह्याचा अर्थ समरस होणं. जे जे काही ते कर्म करत असतात, जे जे काही साधनेच्या अंगाने घडत असतं, त्या प्रत्येकाच्या आधारे ते त्या भगवंताशीच एकरूप होत असतात. त्यामुळे अत्यंत निष्ठेनं ईश्वर निष्ठेनं गुरुनिष्ठेनं त्यांचं भजन चाललेलं असतं. अखंड सोहम बोधात असतात, सोहम भजन सुरू असतं. तोच मी आहे बोधात असल्यामुळे तो देखे ते दर्शन, तो जे काय पाहत असतो ते दर्शनच असतं, तो बोले ते स्तवन, अदोया मज गमन तो चाले तेची, तो करी तेथुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा, तो असे ती कपी ध्वजा समाधी माझी, असं म्हटलेलं आहे. तो जे जे काही करत असतो ते सर्व कर्म भक्ती सगळ्याच्या सगळं भगवंताच्या ठिकाणी एकरूपच होत असतं. त्याचं कारण हा त्याच्याशी एकरूप झालेला असतो. त्यामुळे बाह्य निष्ठेचे भजन चाललेलं आहे तेथे बहु भक्त जन विश्रांती पावती. अशा ठिकाणी भक्त मंडळी जी आहेत त्यांना विश्राम मिळतो. सद्गुरूंच्या ठिकाणी रजोगुण तमोगुण असलेली मंडळी जर आली तर फार काळ टिकत नाही. तर त्या ठिकाणी त्यांच्या वृत्तीला पोषण होईल अशा तऱ्हेचं वातावरण किंवा विचार तिथं मिळत नाही. तर सत्वगुणी मंडळी जर असतील तरच ती त्या सत्वगुणी त्याचं वर्धिष्णू होण्यासाठी सद्गुरूंच्या ठिकाणी राहतात, त्यांच्या सान्निध्यात त्यांना आनंद मिळतो. तसं जर नसेल तर सद्गुरूंच्या ठिकाणी राहून सुद्धा तिथं त्यांना करमत नाही, त्यांना बाहेरच्याच गोष्टींचं आकर्षण असतं. म्हणून अनेक शिष्यमंडळी घी शक्कर लड्डूसाठी सद्गुरूंच्या ठिकाणी राहतात, त्यांच्यावर मानाने मिळवता येतं, मोठेपणा मिळवता येतो म्हणून राहतात. सद्गुरूंना ते कळत नाही असं नाही, परंतु जाण जाणवणी धारावे जवळी दुरी असं म्हणून सद्गुरू त्यातली जी काही व्यक्ती सच्शिष्य म्हणून असतील त्यांना निवडतात आणि त्यांच्यावर संस्कार करून त्यांना घडवतात. आणि अशा सद्गुरूंना एखादा शिष्य देखील मिळणं मुश्किल असतं, क्वचित एखादा शिष्य त्यांना मिळत असतो. असं त्याची पारख करून
सद्गुरु शिष्यामधलं नातं असतं. तर हे आपण सद्गुरु आणखीन काय काय करतात ते आपण पुढच्या प्रवचनात पाहूया. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा हृदः कस्य स्विद्धनम्.

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
2: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्तिसुधा सेवा मित्र कृतज्ञता अभिवादन. श्रोते हो नमस्कार. भक्तिसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे. म्हणूनच भक्तिसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास आहे साधनेचा. ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे. या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे. आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत. त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे. हे सर्वजण भक्तिसुधाला सेवा मित्र म्हणून दर महा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही. या व्यतिरिक्त काही भक्तिसुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे. त्या सर्वांना भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो. श्रोते हो, भक्तिसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तिसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तिसुधा सेवा मित्र करता दर महा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.
0: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीतबद्ध केलेली वसंत गोपाळ तथा दादा जोशी यांची गीतरचना. स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार।
1: भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती। स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी

आता ऐकूयात संत कवी श्री दासगणू महाराज रचित पद. संगीत आहे राम किंकर यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या संस्थानात गणपतराव जोशी संगमेश्वरकर या नावाचे एक गृहस्थ राहत होते। त्यांची जहागिरी होती, परंतु ती संस्थानने जप्त केलेली होती। ह्या गणपतरावांवर स्वामींची कृपा झाली आणि स्वामींनीच मालोजी राजांना स्वप्नात प्रेरणा देऊन गणपतराव जोशी यांची जहागिरी परत दिली होती। स्वामींची आपल्यावर कृपा झाली म्हणून वैभवाचे दिवस परत आले आहेत याची सुखद जाणीव गणपतरावांना होती। त्यांना वाटायचं की स्वामींनी आपल्याकडे यावं आणि आपण त्यांची पाद्यपूजा करावी, स्वामींची अखंड कृपा व्हावी, हा त्या पाद्यपूजेमागे गणपतरावांचा अंतस्थ हेतू होता। स्वामींना त्यांनी अनेक वेळेला घरी येण्याविषयी विनंती केली होती। एक दिवस पहाटे स्वामींच्या मनात आलं की आपण गणपतराव जोशींच्या घरी जायचं आणि स्वामी अगदी पहाटे त्यांच्या घरी दत्त म्हणून उभे राहिले। स्वामींना अचानक पहाटेच आलेलं पाहून गणपतरावांना अर्थातच खूप आनंद झाला। घरातल्या देवप्रतिमांना जशी आपण नित्य आंघोळ घालून मग त्यांची पूजा करतो, त्याप्रमाणे आपण स्वामींना केशर मिश्रित पाण्याने छान आंघोळ घालायची आणि मग त्यांची षोडशोपचारे पूजा करायची असं त्यांनी मनोमनी ठरवलं। गणपतरावांनी स्वामींचं स्वागत केलं, बसायला आसन दिलं आणि स्वामींच्या स्नानाची छान तयारी केली। स्नान घालून झाल्यावर गणपतरावांनी स्वामींना अत्यंत भारी रेशमी पितांबर परिधान करायला दिला, त्यांची पूजा केली आणि नैवेद्य त्यांच्या समोर आणून ठेवला। त्यावेळेला गणपतरावांच्या मनात एक विचार आला, नैवेद्य ग्रहण केल्यावर स्वामी लगबगीने निघून गेले तर आपला भारी पितांबर स्वामींबरोबर जाईल, हा पितांबर स्वामींकडे परत मागायचा कसा। नैवेद्याचं ताट स्वामींसमोर होतं आणि स्वामींना गणपतरावांच्या मनात उमलून आलेले स्वार्थी विचार कळले। गणपतरावांकडे भेदक नजरेने पाहत स्वामी बसल्या जागेवरून ताडकन उठले, कमरेचा पितांबर सोडला, चौरंगावर ठेवला आणि दिगंबरावस्थेत स्वामींनी गणपतरावांचं घर सोडलं। त्यांनी नैवेद्याचा एक घास सुद्धा खाल्ला नाही। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी आज एक गोष्ट अंतःकरणापासून सांगतो की देवपूजा ही तुमच्या अंतःकरणातून उमलून यायला हवी। केवळ नित्याचे उपचार म्हणून आपण कधी देवपूजा करू नये। आपण देवांना जे अर्पण करतो त्या पाठीमागे कुठलीही अभिलाषा असता कामा नये। मनात अभिलाषा निर्माण झाली, शंका निर्माण झाली, स्वार्थाचा सर्प फणा अचानक उभारला गेला तर देवपूजा विस्कटल्याशिवाय राहत नाही। मानवी मनात विचारांचे मोहोळ केव्हा निर्माण होतील हे कधी सांगता येत नाही। साधकांच्या मनात स्वार्थी आणि आपमतलबी विचार उमटताच कामा नयेत, आणि यदा कदाचित उमटलेच तर ते साधकाला तात्काळ परतवून लावता आले पाहिजेत। मनात दाटून आलेला कटू विचार भगवंत अस्तित्वाला विस्कटून टाकतो आणि त्या क्षणी देवपूजा उधळली जाते। हे कदापिही विसरू नका म्हणजे झालं।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष।

केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. ऐकूया MD पेटकर यांची गीतरचना, संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर लीला कणसे यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 5 जुलै. आपली सुखदुःख श्रीरामाला सांगा. तुम्ही सर्वजण छान सेवा करता आहात याबद्दल शंका नाही. अशीच सेवा अखंड चालू ठेवा, त्यातच कल्याण आहे. त्यानेच आपण तरुण जाऊ. जरी कोणी काही सांगितलं ह्यात काय आहे त्यात काय आहे ह्याने काय होणार आहे असं म्हटलं तरी तुम्ही तिकडं लक्ष देऊ नका. परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे. तो फार मोठा आहे, अमर्याद आहे. त्याला पाहायला तशीच सेवाही फार मोठी करायला पाहिजे. त्याला पाहण्यासाठी तशी मोठी शक्तीही आपल्याला लागेल. अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने दिव्य दृष्टी देऊन दर्शन घडवलं. ती दिव्यदृष्टी आपल्याजवळ नाही, पण ती मिळवण्याची शक्ती आपल्याजवळ आहे. भक्तीची प्रगती ही खरी शक्ती, आणि त्याकरता अखंड नामस्मरण हेच खरं साधन. श्रीरामप्रभू आपल्या घरातला कोणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. त्याला तुम्ही आपली सुखदुःख सांगा. दिवसाकाठी एकदा तरी रामापुढे उभं राहून त्याला अनन्य भावाने शरण जा. दिवस आनंदात जाईल, तुमचं दुःख दूर होईल. आपलं ज्ञान, शक्ती, वैभव, सत्ता त्याच्यापुढे काहीच नाहीत. तेव्हा या सर्वांचा विसर पाडून त्याला शरण जा आणि त्याच्याजवळ प्रेम मागा. देवा, आम्ही जे तुझं दर्शन घेतो ते सर्व बाह्य स्वरूपाचं. तुझं आम्हाला खरं दर्शन घडव. आम्ही अवगुण संपन्न असू, तुझं दर्शन व्हावं एवढी सेवा आमच्याजवळ नाही. परंतु तू आता आम्हाला क्षमा कर. जे काही व्हायचं असेल ते होऊ दे. आमचं समाधान टिकून तुझ्या नामात आमचं प्रेम राहील एवढी तुझी कृपा असू दे. खरोखर परमेश्वर भक्ताचं मन पाहतो, त्याचा भाव पाहतो. एरवी तो त्याच्याजवळच असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचं चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते. आपल्याला 2 मार्ग आहेत, एक श्रद्धेचा आणि दुसरा अनुभवाचा. एका गावी पायवाटेने गेलं तर फक्त 3 मैलाचं अंतर, आणि मोटारच्या रस्त्याने गेलं तर 10-12 मैलाचं अंतर. श्रद्धा ही पायवाटेसारखी आहे, तिने चाललं तर अंतर कमी पडेल. मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग. मोटार कुठे रस्त्यात बिघडली किंवा वाटेत कुठे अडथळा आला की प्रगती थांबते, त्याप्रमाणे अनुभवात काही चुकलं की प्रगती खुंटते. तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा. सद्गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि प्रेमाने नाम घ्यावं. भगवंताचं नाम सिद्ध करून देणं हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. ऐकूया संत गोरा कुंभार यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00. मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज 10:00. याचं पुनःप्रसारण 5:00. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00।
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00। श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

आचार्य चौथ्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम

0: न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ। मी मंत्र नाही, मी तीर्थ नाही, मी वेद नाही, मी यज्ञ नाही। आणि माऊली सांगतात विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ। पापाचं निर्मूळ समूळ उच्चाटन जर करायचं असेल तर विठ्ठल विठ्ठल हे मुखानं म्हणायचं। म्हणून ज्यावेळेस शिवाजी महाराज तुकोबारांना भेटायला आले, त्यांनी नजराने पाठवले, त्यावेळेस तुकाराम महाराजांनी ते नजराने परत वापस पाठवले आणि त्यांनी सांगितलं, राजे तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही सुखी व्हावं तर आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी। तुम्ही तुमच्या मुखानं विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष करा, आम्हाला सुख होईल। म्हणून प्रत्येकानं विठ्ठलाचं स्मरण करावं। का? कारण विठ्ठल स्मरणानं पापाचं समूळ उच्चाटन होत असते। विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ किंवा हरी हरी हरी मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष। म्हणून शिव नेहमी कोणाचं स्मरण करतात, कोणाचा मंत्र जपतात, तर हरीचा मंत्र जपतात। ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जी येले। ज्ञानोबाराय सांगतात की एकच मंत्र आहे हरी आणि हे शस्त्रच काय करतं की यमराजाला कुळ आणि गोत्र वर्जित करायला लावतं, म्हणजे त्याने इकडं फिरकूच नाही एवढी ताकद या हरी मंत्रामध्ये आहे, हे मंत्र आहे। म्हणून माऊली सांगतात आहाची बोलाचे नव्हे हे शास्त्र आत्मा अवतरणविते मंत्र। तुम्ही न मरणारे परमात्मा आहात असं कळून देणारे हे मंत्र आहे। संसार जिनिते हे शस्त्र अक्षरेयी या ज्ञानेश्वरीतील एक एक अक्षर हे संसाराला जिंकण्याचं शस्त्र आहे आणि तुम्ही अमृत स्वरूप परमात्मा आहेत असं कळून देणारे मंत्र आहे। म्हणून नामदेवराय या ग्रंथाबद्दल सांगतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी होवी अनुभवावी। अनुभवावी याचा अर्थ तिचा अर्थ आपण आपल्या अंतकरणात लक्षात घ्यावा। मी म्हणून मी मंत्र नाही आणि मी तीर्थ नाही। आता वारकरी संप्रदायामध्ये पंढरी आळंदी देहू पैठण नेवासे ही वारकरी पंथाची तीर्थक्षेत्र आहे। ज्या ठिकाणी देव संत आहेत त्याला तीर्थ म्हणतात। सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडिला। आणि पंढरपूर पंढरपूर म्हणजेच हा काय आहे शास्त्रांनी निवडलेला हा भाव आहे। आता त्याच्यामध्ये पंढरीहूनही सोपे जनाची हरावया पापे। पंढरपूरपेक्षा सोपं लोकांची पाप हरण करणारा जर कोणता तीर्थक्षेत्र असेल तर कळीकाळ कोपलिया कोपे न चले, म्हणजे कळीकाळाची सुद्धा सत्ता याच्यावर चलत नाही। त्याचे अलंकापुरीशी नामदेवराय वर्णन करतात की अलंकापुरीवर हे जरी सगळं विश्व हे काय झालं प्रलय झाला तरी अलंकापुरी जशाला तशीच राहणार आहे। म्हणून हे तीर्थ आहे। वाराणसी तीर्थक्षेत्रानाशी आहे अविनाशाशी पाहे नाश कैचा। म्हणून वाराणसी तीर्थ आहे क्षेत्र आहे नाही पण याला सुद्धा नाश आहे। पण नाथ महाराज सांगतात की या अविनाशी व्यवस्थेमध्ये तुम्ही अविनाश परमात्मा आहात त्याचा नाश होत नाही। कारण शरीर श्वास इंद्रिय अंतकरण या व्यवस्थेमध्ये चैतन्य प्रगट आहे आणि चैतन्य कसं आहे अविनाश आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे। अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम विनाशम व्यवशाश न कश्चित करतो मराहती। म्हणून या अविनाशी व्यवस्थेमध्ये तू अविनाश परमात्मा आहेत असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून तुम्हाला आम्हाला हा गीतेचा उपदेश ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात आणि आचार्य त्याची त्याचा अनुवाद करतात। काय म्हणून नित्यनाम घोषे जयाचे मंदिरी तिची काशी पुरी तीर्थक्षेत्र। नित्यनाम घोष ज्याच्या हृदय मंदिरामध्ये हे नाम चालू आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल तेच काशीपुरी तीर्थक्षेत्र आहे। आणि तीर्थव्रती भाव धरिरे करुणा शांती दया पाहुना हरी करी हे तीर्थाच्या ठिकाणी जा म्हणून काऊन जा हे घरात बसू बसू बसू बसू काय झाले
1: हे दमट झालेले कुईजड झालं मन थोडा फिरले तर देवाचं नाव घेता येतं
0: कारण मार्गी हळूहळू चला मुखाने दत्त दत्त बोला कपाळी केशरी गंध दत्ता मला तुझा छंद आहे ना म्हणून असं काहीतरी होत आहे ना चालण्यानं पण चलावं लागते ना मग चला तुळजापूरला चला पंढरपूरला चला आळंदीला वारी वारीच्या निमित्तानं काय होतं नामस्मरण घडतं कारण वारीमध्ये काय असतं ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हा मंत्र घोष चालूच आहे म्हणून हा घोष जिथं चालू आहे ना म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सदा नाव घेतल्यानं काय होत असतं चित्तामध्ये समाधान होत असतं कारण समाधान होण्यासाठी नाम घेणं चांगलं आहे आणि एकदा नाव घेतल्यावर आनंद होतो आणि सदा आनंदित पाहिजे तर मग सदा नाव घ्या काय बिघडलं नाव घेतल्यानं नाम घेता न लगे मोल नाव घेतल्या घ्यायला पैसे लागत नाही नाम मंत्र नाही फोल बरं नाव हे व्यर्थ जाणार आहे का नाही दोच अक्षराचे काम उच्चारावे राम राम म्हणा श्रीराम जय राम जय जय राम भव सिंधू तारक नाम हे भव सिंधू तारून नेणार हे 14 अक्षरी नाव आहे म्हणून या नामाचा तुम्ही काय करा पाठ करा हरिपाठ म्हणून झाला हरिपाठ बोलणे इथुनी हरिपाठ म्हणजे हरीचा पाठ हरीची व्यवस्थित माहिती आणि तुम्ही कसे आहात हे कशामध्ये सांगितलेलं आहे श्रीमद भगवद्गीता हे आपलं वर्णन करायला लागले भगवंतानं गायलेलं आपलं गीत म्हणजे गीता आहे भगवान गार हे गाऊन सांगायला लागले म्हणून हे कोणाचं वर्णन चालू आहे अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो नायम हंती न हन्यते हन्यमाने शरीरे हे आपलं वर्णन आहे अछद्यो अयम अदाह्यो अयम अक्लद्यो अशोष्य एवच मी अग्नीनं जळत नाही पाण्यानं सडत नाही वाऱ्यानं हलत नाही वासानं मलन पृथ्वीनं मळत नाही वाऱ्यानं हलत नाही अशी आपली हालत आहे म्हणून आपण पवित्र परमात्मा आहोत दिव्य परमात्मा आहोत ही तुमची आमची सगळ्यांची एक काय आहे ओळख आहे हे प्रमाणपत्र आहे आपलं म्हणून वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव तयाविन ठावरिता कुठे का सांगितलं जायला तीर्थयात्रात कारण तिथं देव आहे म्हणून तीर्थाला गेल्यावर देव कळत असतो तुकोबराय सांगतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी सज्जनामध्ये रोकडा देव केवळ देव कळत असतो मग काय तीर्थामध्ये फक्त धोंडे आहेत आणि पाणी आहे आता हे आपल्याला पटत नाही पण पट थोडासा विचार केल्यावर बरोबर पटतं कारण तीर्थयात्रेला गेल्यावर काय होत असतं आई सांगते बाळाला उठी विगी जाई पुत्रा तीर्थे रे तू हिंड तेथे तुझला साधू संत भेटती उदंड तया माझी आत्मज्ञानी झोन बोले वितंड त्याच्यामध्ये सुद्धा जे आत्मज्ञानी आहेत जे केवळ अद्वैत तत्वज्ञानच तुला सांगणार आहेत ते तुझं भुजवितील प्रचंड कारण तो त्रिविध तापानं तापलेला आहे तुझा तवा तापलेला आहे आणि त्या तव्यावर ज्ञानामृताचा बोधामृताचा वर्षाव करून तुला ते शांत करते कारण गरम तवा असल्यावर भाकर टाकली तर भासती का नाही आणि तवाच भाजला नाही तर मग भाकर टाकून काय उपयोग तसं धुपती गौरी वैराग्य वैराग्य तापला सप्रेमे निवाला ठेवा जो लाधला शांती सुख म्हणून वैराग्य व हे मन काय झालेलं आहे तुझं होरपळून निघालेलं आहे संसाराच्या दुःखाने म्हणून तू आता इथं थांबू नको तो तीर्थयात्रेला जा आणि तेथे असे देव उभा कैसी समचरणाची शोभा संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत तेथे असे देव उभा उभा आहे म्हणजे झोपलेला नाही आडवा आहे म्हणल्यावर झोपलेला आहे उभा आहे म्हणल्यावर स्थिर आहे आणि चलत नाही म्हणल्यावर रजोगुण नाही झोपलेला आहे म्हणल्यावर तमोगुण नाही उभा आहे म्हणल्यावर स्थिर आहे म्हणजे सत्वगुण आणि सत्वात संजायते ज्ञानम म्हणून वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी उतावळा झालेला आहे देव आपल्याला ही आपल्याकडे कव्हा येईन ही ही केस आपल्याकडे कधी येईन आणि मी ह्याला कधी हॅन्डल करू कारण रिझल्ट लावायचा ना ह्याला काय करायचं ह्याला गुन्ह्यातून सोडवायचं का शिक्षा कमी करायची का गुन्हा सिद्ध होऊ द्यायचा नाही कोणतं आवडतं आपल्याला बरं कोणतं खरं आहे कोणतं बरं आहे कोणतं सोपं आहे कोणतं आवडतं की एक वकील गुन्हा कमी कर म्हणजे शिक्षा कमी करतो पण गुन्हा दाग लागलाच ना एक काय करतो गुन्हा सिद्ध झाला तर ते शिक्षा कमी करतो आणि एक गुन्हा सिद्ध होऊ देत नाही तुमच्यावर दागच लागू देत नाही कोणता चांगला आहे बोला पटपट बोला हा जे दाग लागू देत नाही ते बरा आहे म्हणून तुकोबरा आहे तुमची गॅरंटी घेतात जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाग तुम्हाला जन्मत नाही असं छाती ठोकपणे तुकोबरा आहे सांगतात म्हणून वेदांत केशरी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी हे पंढरीच्या वाळवंटामध्ये तुळशीची माळ हातात घेऊन असं उघड चॅलेंज करायची की तुम्ही हा 3.5 हाताचा देह आहे असं सिद्ध करून दाखवा आम्ही तुमचे शिष्य होतो नाहीतर तुम्ही स्वतःला आम्ही तुम्हाला तुम्ही न मरणारे परमात्मा आहे असं सिद्ध करून दाखवतो तुम्ही आमचे शिष्यही होऊ नका काय ओपन चॅलेंज आहे म्हणून आणि ज्ञानोबराय सुद्धा आव्हानात्मक भूमिका वापरतात तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडायका हे प्रतिज्ञा घेऊन बोलायला लागलो है कोई ऐसा मुर्शद मौला जो तन में खुदा दिखावेगा 52 हरफ के मायने बताकर भेद भरम को मिटावेगा आए कोई ऐसा माइका लाल आय आव्हाने कबीरदासांची आहे कोणी असं की माझ्या अंतकरणातले संशय विपर्यास दूर करून आत्ता इथं दृढ अपरोक्ष ज्ञान मला लक्षात आणून देणार आहे का कोणी तर सद्गुरु काय करतात आपल्या अंतकरणातले संशय विपर्यास विकल्प दूर करून संशयाची म्हणजे इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीची ना हे इंद्रचंद्र ब्रह्मदेव आपल्या अंतकरणातले संशय दूर करायला समर्थ नाहीत म्हणून फक्त सद्गुरु भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशय क्षियंते चाश्य कर्माणि तस्मिन दृष्टे परावरे म्हणून हे काम फक्त सद्गुरु करतात म्हणून इथं तीर्थाला जायला सांगितलेलं आहे कारण तीर्थामध्ये देव साधुसंत लक्षात आणून देतात आणि परंतु इतकं जरी झालं तरीही याचा उपयोग कुठपर्यंत आहे एकदा मी कळाला की त्याचं काम संपलं सोला घेतल्यानंतर टरकलं काय करायचे केळीच्या आतला गाभा घेतल्यानंतर सालपटं काय करायचे फेकून द्यावं लागते तसं मी तीर्थ नाही न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ मी वेद सुद्धा नाही असं इथं
2: खाली पेपर पडले
0: हां इथं सांगतात की मी वेद नाही तर वेद म्हणजे अपौरुषेय आहेत वेद कसे आहेत अपौरुषेय आहेत याच्यामध्ये पुरुष बुद्धीचा दोष नाही म्हणून ग्रंथ म्हणजेच वेद आहे ग्रंथ या शब्दाचा अर्थ ग्रंथी म्हणजे गाठी संशयाच्या गाठी ज्यामुळे सुटतात व जीवास ज्ञान होते त्याला ग्रंथ म्हणतात याचे 3 प्रकार आहेत कृतग्रंथ दुसरा स्मृतग्रंथ आणि तिसरा विनिर्गत ग्रंथ आता कृतग्रंथ त्यांना म्हणतात की माणूस स्वतःच्या बुद्धीने कल्पनेने प्रतिभाशक्तीने जे वाङ्मय लिहितो त्याला कृतग्रंथ म्हणतात म्हणजे कृत केलेलं आहे ते उदाहरणार्थ कादंबरी नाटक कथा वगैरे याला आणि स्मृतग्रंथ म्हणजे देवाचा साक्षात्कार झाल्यानंतर प्रभूने अथवा संतांनी आशीर्वाद दिल्यानंतर मुखातून जी प्रासादिक वाणी निर्माण होते त्याला स्मृतग्रंथ म्हणतात यामध्ये शास्त्रे आहेत पुराणे आहेत ज्ञानेश्वरी गाथा वगैरे हे संत वाङ्मय आहे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे म्हणून इत्यादी साहित्य हे अतिशय परमार्थाला पोषक आहे। साधकांनी कृतग्रंथ न वाचता स्मृतग्रंथ वाचायला पाहिजे। वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी आमच्या जनाबाई सांगतात। म्हणून आता विनिर्गत ग्रंथ फक्त वेदांना म्हटलेला आहे, कारण हे कोणी निर्माण केलेले नाही, म्हणून हे अपौरुषेय आहे, याच्यामध्ये पुरुष बुद्धीचा दोष नाहीये। वेद देवाच्या श्वासातून निर्माण झालेले आहे। जयाच्या निश्वासी जन्म झाले वेद राशी। जो हा वेदार्थ सागुरु जया निद्रिताचा भूरु तो स्वये सर्वेश्वरु प्रत्यक्ष अनुवादला। वेद ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही तर सामान्यांना कधी कळत? ब्रह्माडोळ साते वेदार्थना कळे तेथे हे आंधळे व्यर्थ होती। तात्पर्य साधकांनी या भानगडीत पडू नये, याविषयी आदर ठेवायला पाहिजे, कारण चार वेद आहेत, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद, आणि त्याचे चार महावाक्य ब्रह्मवाक्य म्हणतात त्याला। अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे। अयम आत्मा ब्रह्म, हा आत्मा ब्रह्मरूप आहे। आणि प्रज्ञानम ब्रह्म, बुद्धीला आणि बुद्धीच्या विषयांना प्रकाशन करणारा त्याचा अधिष्ठान रूप परमात्मा ब्रह्म आहे। आणि तत्त्वम असी ते ब्रह्म मी आहे, अशी एकता ह्यामध्ये। आता या सहा शास्त्राचे सहा कर्ते आहेत, ते पूर्व मीमांसा याचे कर्ते जैमिनी आहे, उत्तर मीमांसा यांचे कर्ते व्यास आहेत, न्यायशास्त्र गौतम आहेत कर्ते, सांख्य शास्त्र याचे कर्ते कपिल मुनी आहेत, योगशास्त्र याचे कर्ते पतंजली आहेत, आणि वैषयिक यांचे कर्ते कणाद आहेत। गौतमस्य कणादस्य कपिलस्य पतंजले व्यासस्य जैमिनीश्चापि दर्शनानि षडे वही। आपली मुख्य 18 पुराणे आहेत जी सर्व व्यासांनी लिहिलेली आहे। मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम नाली पग्नी पुराणानी कुस्कम गारुडमेव च। मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण, भागवत, भविष्य, ब्रह्म, ब्रह्मांड, ब्रह्मवैवर्तक पुराण, वराह पुराण, वामन पुराण, वैष्णव पुराण, शैव पुराण, नारद पुराण, लिंग पुराण, पद्म पुराण, अग्निपुराण, कुर्म पुराण, स्कंद पुराण, गरुड पुराण, हे आपले सर्व वैष्णवांचे प्रमाणभूत ग्रंथ आहे। चौवेदी जानसाई शास्त्री कारण 18 पुराणे हरीशी गाती। हे सगळ्यातून काय निघालं? एकच सार निघालं की हे सगळे हरीला गायला लागले। मग आपण सुद्धा त्याच्या तालात ताल मिळवून गायला पाहिजे। ताल से ताल मिला कोणाच्या तालात? आपल्याला ना सूर आहे ना ताल आहे, पण त्याच्या तालात, वेदाच्या तालात गायचं आपल्याला। वेद काय सांगायला लागले? तत्त्वम असी ते ब्रह्म तू आहेस। आणि आपण लक्षात घ्यायचं की हे शरीर, श्वास, इंद्रिय, अंतकरण म्हणजे मी आहे का? हे माझे आहेत का? बरं, हे खरं आहे का? नाही ना, हे खरे नाहीत ना। आणि आपण एकटेच खरे आहोत। तुका म्हणे तुझी खरा, येर वावगा पसारा, बाकी सगळा पसारा आहे ना। मग एवढं राशी किकडं पडतील, भूस एकीकडं पडतं, मग भूस एवढं मोठं आहे, मग ते नेतात का घरी? काहून? हे एक पोते धान्य घेऊन जातात, कारण त्याला माहिती आहे एवढं मोठं भूस आहे ते टाकाऊ आहे आणि हे टिकाऊ आहे। तसं संसार कसा आहे? टाकाऊ आहे। आणि तुम्ही आत्मा टिकाऊ आहे। म्हणून काय सांगितलेलं आहे? वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप। एकच सार आहे, ते नारायण आहे, ते तुम्ही आहे। हे तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे। म्हणून वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, एवढाच अर्थ वेदानं सांगितलेला आहे। विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे। निष्ठापूर्वक नाम गायला पाहिजे, विठोबाला शरण जायला पाहिजे। सगळं शास्त्रांचा विचार अंती इतुकाची निर्धार। सगळ्या शास्त्रांचा जो विचार केलेला आहे ना, तर निश्चय काय करायचा? शेवटी बुद्धी निश्चय, आत्मज्ञान की मी ब्रह्म आहे असा बुद्धीमध्ये निश्चय करायचा। 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाच हेत। 18 पुराणाचा जो सिद्धांत आहे ना, त्याचा हेतू हेच आहे की तुम्ही ब्रह्मरूप आहे। सकळ शास्त्रांचे हे सार, हे वेदांचे गव्हार, हे सगळ्या शास्त्रातलं सार आहे। हे वेदाचं काय आहे? हे तुम्हाला दिलेलं लोणी आहे। पाहता विचार हाची करी जी पुराणे, हे पुराणात सुद्धा हेच सांगितलेले। विश्वास नाही ज्या म्हणे पहावे पुराणी विचारून। मग आपल्याला 28 ग्रंथामध्ये 28 युगे विटेवर उभा असणाऱ्या विठ्ठलाच्या शरणांगतीचा व नामाचा विचार केलेला आहे. आणि आता देवाचे कार्य करणारी तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, सांगितले काम करावे कवित्व, कवित्व करायला सांगितले म्हणून गाथा निर्माण झालेला आहे. आता लौकिकाचा अभाव आहे, ऐसा हा लौकिक कदा राखवेना, लौकिका पुरती नव्हे माझी सेवा, ही निष्ठी लोकापुरती सेवा नाही आहे, ही सगळ्यांसाठी आहे. निष्प्रहता नव्हे वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले, आम्ही कसे आहोत आम्हाला फक्त अर्थ पाहिजे. अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञानी, हे विपरीत ज्ञानानं आपला नाश केला ना, आणि यथार्थ ज्ञानानं आपलं काय होणार आहे, कल्याण होणार आहे. म्हणून पवित्रता पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी, पवित्रते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते. म्हणून हा देश पवित्र आहे, ही भूमी पवित्र आहे, म्हणून ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुख चिवरी होऊ दे या जगा. माझ्या प्रत्येक मराठी बोलणाऱ्या भाषिकाला त्याच्याच भाषेमध्ये मी न मरणारा परमात्मा आहे असं ब्रह्मज्ञान प्रत्येकाच्या अंतकरणात खेळावं अशी माऊलीची इच्छा आहे. म्हणून अनुभव अनुभव आले अंगात या जगात येत असे. संत स्वतःचा अनुभव सांगायला लागलेत की मला मरण नाही, आणि मलाच नाही तर तुम्हाला बी मरण नाही, म्हणून बोंबलू नका. काय म्हणून? मी मरायलो मी मरायलो मी मरायलो म्हणून, कारण तुम्हाला मरणच नाही ना. अमर आहा अमर आहा, खरे की पहा खोटे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळे. तुम्ही मरणाऱ्या देहाला मी माझा आणि खरं समजणं सोडा. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल तोच विठ्ठल आहे. तुका म्हणे चाखुनी सांगे, माझा अनुभव आहे अंगी. तुकोबाराय सांगतात की मी चाखून पाहिलेले. आता मुक्याला साखर दिली आणि बोलक्याला साखर दिली, दोघाला विचारलं कस काय, तिथे एक जण बोलून दाखवतो वा वा वा वा काय मजा आली. आता त्या मुक्याला बी मजा आली, पण ते कसं का असं करते ना, म्हणजे इशाऱ्यातून सांगते, पण गोडी अनुभव कसा आला, सारखाच आला. फक्त वाणीचं माध्यम नसल्यामुळे एकाला सांगता आला नाही, एकाला सांगता आलं. तसं हा अनुभव आहे, आणि तो साधू संतांनी आपल्याला बोलून दाखवलेला आहे. म्हणून आचार्य सांगतात, काय सांगतात,

हम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। मी मंत्र नाही, मी तीर्थ नाही, मी वेद नाही आणि मी यज्ञ नाही। आता कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे। एकदा तुमच्या मुखातून हरी जर म्हटलं तर कोटी यज्ञ केल्याचं काय होते? कोटी यज्ञ झाले तुमच्या मुखातून एकदा हरिनाम घेतलं तर कसं करायचं? म्हणायचं का नाही म्हणायचं? म्हणा मग ऐकणे ते ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मनाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिनः। ज्या यज्ञामध्ये ज्याने अर्पण करायचे ते पात्र सुद्धा ब्रह्म आहे। हव्य पदार्थ म्हणजे तीळ जवस तूप तर ही सुद्धा ब्रह्म आहे। आणि ब्रह्मरूप कर्त्याद्वारा ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देवाची देण्याची जी क्रिया आहे ती सुद्धा ब्रह्मरूपच आहे। म्हणजे ज्या मनुष्याची ब्रह्म कर्म म्हणजे ज्या मनुष्याची ब्रह्मकर्म ही समाधी झालेली आहे त्याच्याद्वारे प्राप्त करण्यायोग्य फळ सुद्धा ब्रह्मच आहे। म्हणजे ही क्रिया आहे ना स्वाहा उदानाय स्वाहा व्यानाय स्वाहा आपानाय स्वाहा ही जी आहुती आहे ना। आणि हे जे श्वास चालायला लागलेत म्हणजे काय 21,600 श्वासांची ही आहुती आहे। आणि हा ज्ञानयज्ञ आहे म्हणून ज्ञानदान परायणम ही साखरे घराण्याची परंपरा कशी आहे ज्ञानदान करण्यामध्ये परायण आहे। म्हणून सगळं दान दानामध्ये श्रेष्ठ दान आहे ज्ञानदान। आता बाकीचे आहेत अन्नदान कन्यादान रक्तदान बरं का हे सगळे दान आहेत पण हे सगळे खालचे आणि सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे ज्ञानदान परायणम। कारण मानवानं मानवावर केलेला उपकार कोणता आहे? केले उपकार सांगू मी काय बाप न करी ऐसी माय धर्मे त्यांच्या देखिले पाय दिले अक्षय अभय दान गा। हे साधू संतांचे आईवडिलाचे सद्गुरूचे उपकार ईश्वराचे उपकार कधी फिटत नाही। आपण या शरीराचं चंदन करून जरी उगाळून लावलं त्याला ओवाळून टाकलं तरी उपकार फिटत नसते ऋणातून मुक्त होता येत नाही। म्हणून तुका म्हणे नेणू युक्तीची या खोली म्हणून ठेविली पाहिजे काय द्यावे त्याशी व्हाया उत्तरायस ठेवी तो हा पाय जीव थोडा म्हणून विन गुपचूप आपण त्याच्या चरणावर मस्तक ठेवणं हेच बरं आहे। मस्तक ठेवणं म्हणजे मला बुद्धी नाही आपली अक्कल तिथं ठेवायची आपण देअकली आहोत असं सरळ मनानं कबूल करायचं। कारण आपल्याला अक्कल आली असती तर आतापर्यंत दुःख भोगलं असतं का? आपण ज्याची दुःख आहे त्याची आपल्याला अक्कल नाही बुद्धी नाही म्हणून हात असून आपण पांगळेत पाय असून लंगडेत डोळा असून आंधळेत म्हणून सहज मी आंधळा गा सहज आपण कसे आहोत आंधळे आहोत मी मा

म्हणून कुठं जरी पाहायला लागलो तर कुठं टेकायला जागाच भेटल, कारण ती ऊट म्हणायला लागलं. तारुण्यावर बसलो, आलं वार धक्के, तारुण्यावर उठलो का नाही, बसलंय म्हातारपणावर. आता म्हातारपणा बी सोडून जाईल का नाही, तिथून उठल्यावर आता पुढे कुठं बसायचं. म्हणून इथं सांगतात आचार्य, सांगतात काय सांगतात, की आता भगवान आपल्या प्राप्तीसाठी वेगवेगळ्या साधनांचा यज्ञरूपाने वर्णनाला आरंभ करतात. वेगवेगळ्या रूपानं वर्णन करायला आरंभ करायला लागलेत भगवान, की संसाराला सत्ताच नाही आणि ब्रह्माशिवाय काहीच नाही. एकम अद्वितीयम ब्रह्म पाही आणि दुसरे काही नाही. आणि आचार्य सुद्धा सांगतात की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. ब्रह्म तत्व सत्य आहे, ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. आणि अनुभवाला येणारा संसार स्वप्नासारखा खोटा आहे, मृग जळवत जाईल लया. म्हणून ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेहिले जाईल लया. तुम्ही पाहणाऱ्याला पहा आणि त्याला पाहिल्यानंतर त्याच्याशिवाय काहीच नाही. म्हणून कर्ता कर्म क्रिया आणि जे पदार्थ आपल्याला अनुभवाला यायलेत ना, ते सर्व ब्रह्मरूप आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म, असा अनुभव म्हणजे ब्रह्मयज्ञ आहे. आता यज्ञाचे प्रकार 12 आहेत बरं का, तर याच्यामध्ये सांगतात दैवमेवा परे यज्ञम योगिना पर्युपासते ब्रह्माग्नाव परे यज्ञम यज्ञेनैवोपजुहती. योगी म्हणजे दैव म्हणजे भगवद अर्पण रूप यज्ञाचे अनुष्ठान करतात हे योगी जे असतात ना. आणि काही योगी ब्रह्मरूप अग्नित विचाररूप यज्ञाद्वारे जीवात्मरूप यज्ञाचे हवन करतात. म्हणजे विचाराचं अग्नी आहे आणि त्याच्यामध्ये जीवात्मरूप म्हणजे जीव आत्मरूप आहे असा यज्ञ करतात. सर्व क्रिया आणि पदार्थ आपले आणि आपल्यासाठी न मानता. पण गंमत कशी, हे सगळं घर कोणाचे, आपले, लेकरं आपले, बायको आपली, हे सगळं प्लॉट, हे सगळा मळा, हे मंदिर, हे सगळं आपलंच आहे. बर, आपलं आहे का पण आपलं नसून आपण आपलं मानायला लागलो. म्हणून मेरा मेरा सब ही मेरा, मेरा ही हे कमायो लख चौरासी गिरकी म्याने यही फल है पायो. लख चौरासी गिरकी म्याने यही फल है पायो. भजोरे मन गोविंदा, भजोरे मन गोविंदा. हे सगळं मेरा मेरा मेरा म्हणून करून काय केलं आपण, माझं माझं का बाडवझन नाही का, माझं आहे का, म्हणून आपली सत्ता चलत नाही तरी सुद्धा. आणि हे सगळं देव आणि देवासाठी मांडणे यालाच काय म्हणायचं, भगवत अर्पण यज्ञ आहे. परमात्म्याच्या सत्तेत आपली सत्ता मिळवणे म्हणजे मीपणा संपवायचा आहे. तर यालाच काय म्हणायचं, अभिन्नता रूप यज्ञ, हा सुद्धा यज्ञच आहे. अहम देवनी शंभू शांभवी झाला, राणाने विष दिया मानो अमृत पिया. राणाने विष दिया मानो अमृत पिया. मीरा सागर में सरिता समाने लगी. वो तो गली गली हरी गुन गाने लगी. महलों में पली बन के जोगन चली. मीरा रानी दीवानी गाने लगी. महलों में पली बन के जोगन चली. बन के जोगन चली, बन के जोगन चली. ही मीरा रानी दीवानी, सात पडद्याच्या पुलीकडं राहणारी महाराणी आहे. आणि ही महाराणी देवाच्या नादामध्ये गल्ली बोळातून ती हरी हरी हरी म्हणून फिरू लागली. असा नाद लागायला पाहिजे. माझे मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद. मीरा सागर में सरिता समान इलन, म्हणजे राणानं विषाचा प्याला दिला मानो अमृत पिया, अमृतासारखं पिऊन टाकलं. आणि मीरा जशी तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आता गंगा वेगळी आणि समुद्र वेगळा असा राहिलं का भाव,
ती सगळं समुद्रच झाली ना. तसं मीराबाई आता सागर में सरिता समाणी लगी म्हणजे देवरूप झाली, म्हणजे मीपणा संपला तिथं. म्हणून निजले तेथे जागा भावे भजन करा, पाहुनी हृदय दृष्टी माझे मी पण हारा. नाथ महाराज सांगते मला,

कारण आपण गाफील निजलेलो आहेत. हे घर मोकळं सोडलेलं आहे आपण. कोणतं हे देहरूपी घर हे मोकळं सोडलेलं आहे ना, आणि चोर बसलेला आहे. कोणता? काळरूपी चोर बसलेला आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणून जागा हो आता, म्हणून जागा हो, जागरे जाग दादा. आपण दादा का ती आपले दादा? काय प्रेम आहे साधू संतांचं आपल्याला. ती आई म्हणती माय एवढा घास खाय ना, आता तू तिची माय का ही तिची माय. पण प्रेमापोटी आई काय म्हणती, काय म्हणती तिला, तिचा तिला कळत नाही, पण ती म्हणती एवढा घास खाय ना माय. तसं देवाचे आपण सगळ्यात लाडके नाथ बाबाचे, म्हणून ते म्हणाले दादा जागा आता, कारण ही जाग होण्याची वेळ आलेली आहे. म्हणून असं जागा. श्रोतादीन इंद्रियान्य संयमाग्नीषु जुहती, शब्दादीन्य निशेनान्य इंद्रियाग्नीषु जुहती. योगी कानादी सर्व इंद्रियांचा संयमरूप अग्नीमध्ये हवन करत असतात. संयमरूपी अग्नी आहे, त्याचं हवन करायचं आता अग्नीमध्ये. आणि दुसरे शब्दादी विषयांचा इंद्रियरूप अग्नीमध्ये हवन करतात. आणि आपल्यासारखे काय करतात? आपल्यासारखे शब्दादी विषय जे आहेत ना, तिथे इंद्रियामध्ये त्याचं हवन करतात. म्हणजे सगळं गोळा करतात, कलेक्शन, हरी कलेक्शन, सगळं रूप कलेक्शन, रस कलेक्शन. आणि एकांत काळामध्ये आपल्या इंद्रियांना भोगात लावू न देणे म्हणजे संयमरूप यज्ञ आहे. एकांतामध्ये आपल्या इंद्रियांना भोगामध्ये लावायचं नाही, त्याला परमात्मा दाखवायचा. व्यवहार काळामध्ये इंद्रियांचा त्याच्या विषयात प्रवृत्त झाल्यावर त्यात रागद्वेष न करणे हा विषय हवनरूप यज्ञ आहे. म्हणून विषयामध्ये प्रवृत्त हे झाले आता इंद्रिय, तर त्याच्यामध्ये रागद्वेष मानायचा नाही. समजा एखादी वस्तू मिळाली तर जास्त आनंद नाही व्हायचा, आणि एखादी मिळाली नाही तर राग नाही मानायचा, चुनू द्यायचा आपले. तर विषय न राहिले तरच हवन होईल. आता विषय जर राहिले नाही तर त्यालाच हवन म्हणेन, यज्ञ म्हणता येईल. कारण हवन तेव्हाच होते ज्यावेळी हव्य पदार्थ राहत नाही. जी तुमचं काय आहे ना, तीळ हे ते राहू नये शिल्लक, म्हणजे पूर्ण यज्ञ झाला. तसं जोपर्यंत हव्य पदार्थाची सत्ता असते तोपर्यंत हवन होत नाही. हे शिल्लक राहिलं ना अजून, मग कसं काय यज्ञ पूर्ण झालं. तसं सर्वाणींद्रिय कर्माणी प्राणकर्माणी चापरी आत्मसंयम योगाग्नो जुहती ज्ञानदीपिती. योगी संपूर्ण इंद्रियाच्या क्रियेला आणि प्राणाच्या क्रियेला ज्ञानाने प्रकाशित करत असतो. याला आत्मसंयम योग म्हणजे समाधी योग रूप अग्नीमध्ये हे हवन करते. मन बुद्धीसहित संपूर्ण इंद्रिये आणि प्राणाच्या क्रियेला रोखून समाधीत स्थित होणे म्हणजे स्थिर होणे, याला काय म्हणायचं? समाधी रूप यज्ञ म्हणायचं. हे असे 12 यज्ञाचे प्रकार आहेत. द्रव्य यज्ञास्त पो यज्ञ योग यज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतया संशित व्रत. तीर्थ व्रत करणारे प्रयत्नशील साधक द्रव्यमय यज्ञ करणारे आहेत. आता कितीतरी तपोयज्ञ करणारे आहेत, कितीतरी योगयज्ञ करणारे आहेत, आणि स्वाध्यायरूप यज्ञ करणारे आहेत. मिळालेल्या वस्तूला दुसऱ्याच्या सेवेत लावणे हा द्रव्ययज्ञ आहे. आपल्याला जे काही मिळाले ना ते दुसऱ्याच्या सेवेत लावायचं, याला काय म्हणायचं? द्रव्ययज्ञ. आणि स्वधर्म पालनामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या हसतमुखाने सहन करणे, याला तपोयज्ञ म्हणतात. आणि कर्माच्या सिद्धी आणि असिद्धीमध्ये किंवा अनुकूल प्रतिकूल जे फळ मिळालेलं आहे त्याच्या प्राप्तीमध्ये सम राहणं, याला योगयज्ञ म्हटलेलं आहे. आणि सतशास्त्राचे अध्ययन मनन नामजप करणे, याला स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ म्हटलेलं आहे. आणि हा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. तरीसुद्धा ह्या ज्ञानयज्ञामध्ये मी ज्ञान आहे म्हणून आपण ज्ञानस्वरूप आहे हे तो धाडीलेव आहे. विषय ज्ञाने होय गगना एवढा. म्हणून शरीर मांस आहे, श्वास हवा आहे, मन वासना आहे, आणि या सगळ्याला जाणणारे आपण ज्ञान आहोत असं निवाडा करायचा. आणि हे सगळे वाण एकमेकाला द्यायचे. आता ती संक्रांती आली आता, म्हणून बरं का, आकाराचं वाण शरीराला द्यायचं मांसाचं, आणि क्रियेचं वाण हे श्वासाला द्यायचं, वासनेचं वाण हे मनाला द्यायचं, आणि ज्ञानाचं वाण आपल्याकडे ठेवायचं. झाली संक्रांत. म्हणून आचार्य सांगतात

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा.

0: संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित अरविंद पारेख यांनी सतारीवर वाजवलेला राग चंद्रकंस।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित अरविंद पारेख यांनी सतारीवर वाजवलेला राग चंद्रकंस. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्री

राम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9 वाजता. याचं पुनःप्रसारण 9 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, ऐकूया शाहीर होनाजी बाळा यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना। संगीत आहे आशीष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55। श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना. संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 वाजता भक्तीसुधावर. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।
2: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुजवीन निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण मनाचे श्लोक पाहत आहोत। विवेके सदा सस्वरूपी भरावे। विवेक या शब्दावर समर्थांचाही भर आहे। विवेक याचा अर्थ सुद्धा आत्मानात्म विवेक। विवेकाने काय करायचं? सदा म्हणजे नेहमी सस्वरूपी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहावं की तोच फक्त आत्मा आहे, बाकी अनात्मा आहे। त्यामुळे विवेकाने अनात्म वर्ग नीर सांडून आत्मरसाचे क्षीर सेविता ती राजहंस, त्यामुळे त्या ठिकाणी आत्मवर्ग त्याला परमहंस म्हटलेलं आहे। उगीच कुणीही परमहंस म्हणून घेण्यात अर्थ नसतो। आपण तसे झालो का बघायला पाहिजे। बरं, स्वरूप आनंद होते, परमहंस माधवनाथ होते, परमहंस आत्मानात्मविवेक जागृत असतो, सारखा जागृत असतो आणि मग अखंड त्याचं अनुसंधान स्वरूपाच्या ठिकाणी असतं। जनी सर्व सुखी असा कोण आहे? मला सुख पाहिजे असं आपण जेव्हा म्हणतो त्या विचार करावा की ह्या जगामध्ये सुखी आणि अखंड सुखी असं कोण आहे? बरं, अगदी प्रभू रामचंद्र झाले, गोपाळकृष्ण झाले, मोठे मोठे अवतारी पुरुष झाले, संत झाले, ज्ञानदेवादी ते काय सदा सुखी होते? तेव्हा कोणीही व्यक्ती पूर्ण सुखी सर्व सुखी असं कोण नाही। ज्यांनी सर्व सुखी असा कोण आहे विचार आहे मना, तूची शोधून हो, तूच विचार कर ना। काही ना काहीतरी दुःख असतं, देहाचं असतं, मनाचं असतं, आपलं नसलं तरी आजूबाजूच्या कुणास्तरी असतं की त्याचं दुःख आपल्याला होत राहतं। जसं घरात एक मनुष्य आजारी असला सगळं घर आजारी होतं, का तर त्याच्याबद्दल चिंता असते, त्याच्यासाठी काही करायचं असतं, सुख वाटत नाही सगळ्यांना, त्यामुळे ते दुःख असतं। असं मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारिके भोगणे प्राप्त झाले। तू विचार कर की जे काय पूर्वसंचित तू केलेलं आहेस ते तुला आता भोगणं प्राप्त आहे। आत्ता तू साधनं करायला लागलास, पण त्याच्या आधी ह्या जन्मात देखील काय काय पापं घडली कुण असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं पाप म्हणजे भगवंताचं विस्मरण, हे सर्वात मोठं पाप। सर्व ठिकाणी भगवंत आहे हा भाव ठेवायच्याऐवजी हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा मला नको, हा मला पाहिजे, पाप। ते तर आम्ही सारखंच करत असतो, जन्मभर आम्ही तेच करत असलो। एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देते, नको मला, कधी एकदाही फुल्या फुल्या घालायच्यामध्ये, हां असं वाटत असतं आपल्याला। आपल्याला काय अधिकार आहे म्हणायचा किंवा मनात तरी येण्याचा? त्याच्या कर्माप्रमाणे तो आहे, ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे जो आहे। आपल्याला हा हवा किंवा हा नको असं म्हणायचं काय अधिकार आहे? जसं समर्थाने काही ठिकाणी म्हटलेलं आहे की घरामध्ये उंदीर असतात, रोळ काय काय नाना प्रकारचे असतात, तेव्हा ते असं म्हणतात की तुम्ही आत्ता आला तिथं राहायला, आमच्या पिढ्यानपिढ्या राहताय तिथे, आणि तुम्ही आम्हाला इथून काढायला बघताय, आम्ही काय म्हणून जायचं? तुम्ही काढलं तर आम्ही दुसरीकडनं येतो पुन्हा। त्यामुळे तो म्हणतो माझं घर, हा म्हणतो माझं घर, सगळे माझं घर म्हणतात, ते खरोखरच आहे का? त्याचबरोबर आम्ही ह्याचा नायनाट केला, अमक्या साथी घालवल्या, तुम्ही कोण घालवणार? येतात पुन्हा त्या, कारण भगवंतांनी निर्माण केलेले आहेत ते, तुम्ही घालवणार किती? तुम्ही प्रयत्न करा घालवायचा, ते आल्याशिवाय राहत नाहीत पुन्हा। हे सगळं जे आहे हे लक्षात घ्यावं की जे जे काही घडतं त्या त्याप्रमाणे आपल्याला भोगावं लागतं। आणि पाप असं सारखंच घडत असतं, क्षणाक्षणाला घडत असतं, आपण मनाला तपासून पाहावं आणि त्याप्रमाणे भोगणं प्राप्त आहे ह्याचा विचार करून शांतपणाने भोगावं, भोगून संपवावं। मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. काय नको? दुःख नको, शोक चिंता नको. म्हणून भगवंताने अर्जुनाला सुद्धा सांगितलं, तू लढ पण शोक संताप रहित होऊन लढ, द्वेषाने लढ, आता लढायचंच आहे ते, पण शोक संताप नको, द्वेष नको. का नको? त्याचं कारण दुःख शोक चिंता मनात जर आले तर मन भगवंतापासून लांब जातं. आणि मन जितकं शांत प्रसन्न आनंदी राहील तितकं ते भगवद्रूप व्हायला, आत्मरूपाशी एकरूप व्हायला मदत होते. म्हणून स्वामीजी देखील आम्हाला नेहमी म्हणायचं, आनंदात राहा, आनंदात राहा. मला नेहमी वाटायचं आनंदात राहा काय म्हणतात. मी तेच विचार करता करता लक्षात आलं आणि स्वामीजीने विचारले की मन जितकं आनंदात राहील तितकं ते आत्मस्वरूपाजवळ नेईल. दुःख शोक चिंता कशामुळे होतं? देहबुद्धीमुळे होती. आणि देहबुद्धी आपल्याला आत्मबुद्धीपासून लांब नेते. म्हणून प्रत्येक गोष्टीचा नीट अर्थ लावला पाहिजे. हे कशासाठी सांगितलं, काय सांगितलं, कुठं पोचायचं. म्हणून ते म्हणतात, मना मानसी दुःख आणू, विवेके देह बुद्धी सोडून द्यावी. पुन्हा विवेकाला, विवेकाने काय करा, देह सोडून द्या म्हणत नाहीत ते. देह साधन आहे, देह हवंच आहे आपल्याला. देह बुद्धी सोडून द्या. मी देह आहे असं जे अज्ञान आहे ती बुद्धी सोडा. विदेहीपणे मुक्तिभोगीत जावी. देहात असतानाच विदेहावस्था, जीवन मुक्त अवस्था असं म्हटलंय. देह टाकल्यावर नव्हे, देह टाकल्यावर ठीक आहे, पण देहात असतानाच मी देह नाही ह्या बोधावर येऊन मी आत्माच आहे इथं दृढ बुद्धी ठेवायची. आणि साहजिकच मग विदेही अवस्था प्राप्त होते, अलिप्त स्थिती प्राप्त होते. म्हणजे दिसताना देहासारखाच दिसतो आहे पण अलिप्तपणाने तो राहतो आहे. त्यामुळे ही अलिप्त स्थिती प्राप्त होणं म्हणजेच विदेही अवस्था भोगणं आहे. म्हणून विदेहीपणे मुक्तिभोगीत जावी. मना सांग पा रावणा काय झाले, बघ बरं काय झालं त्याचं सगळं, सगळं राज्य बुडालं. म्हणून कुडी वासना सांडी वेगळी, कुडी वासना वाईट वासना सारखा काय, रावणाला काय जायचं, काय होतं, कमी होतं त्याला, पण नाही लोभ, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. काय झालं त्याचा परिणाम? काय झाला? नष्ट झालं सगळं. तोही गेला, त्याच्यावर बाकीचेही सगळे गेले. म्हणून लक्षात ठेव की कुणीही जरी झाला तरी काळ हा पाठी लागी, काळ पाठीमागं आहे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेव. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परिशेवटी काळमुखी निमाला. आपल्या पूर्वकर्माप्रमाणे आपल्याला नरदेह प्राप्त झाला, भाग्य समजा नरदेह आपल्याला येतो, पण तो सुद्धा जाणार आहे, काळमुखी निमाला. त्यामुळे जन्माला आल्यापासून जाईपर्यंत जाणार आहेच, कुणाचा झाला तरी जाणार आहे. अवतारी पुरुषांना देखील देह सोडून जावं लागलं. असेपर्यंत आपण काय करतो इकडे लक्ष दिलं पाहिजे. काय केलं असता आपल्या नरजन्माचं सार्थक होईल, इकडे लक्ष पाहिजे. परिशेवटी काळमुखी निमाला. महाथोर ते मोठी मोठी मंडळी मृत्यूपंथेची गेले. किती एक ते जन्मले आणि मेले. लक्षात असं घ्यायला पाहिजे, मोठी मोठी मंडळी झाली तरी तिथील ती सगळी मृत्यूपंथाने गेलेली आहेत. मृत्यू न म्हणे यशवंत, मृत्यू न म्हणे कीर्तिवंत, असं जे म्हटलेलं आहे ना त्याप्रमाणे मृत्यू कुणालाही सोडत नाही. जन्माला आले आणि मेले, जाणारे आहेत. तेव्हा त्याच्याकडे लक्ष ठेवा. बरं केव्हा येणार आहे, काय त्याचं ठरलेलं आहे? अमुक वाजता, अमुक तारखेला, अमुक गाडीनं जायचं असं आहे काय? कोणत्याही क्षणी येची क्षणी मरवणी जाशी तरी रघुनाथी अंतरला असे. माझे माझे म्हणतोस, कशाला माझं माझं म्हणतोस? कुठल्याही क्षणाला जायला लागणार आहे तुला. म्हणायचंच झालं माझं तर भगवंताला म्हण, देव माझा मी देवाचा. झाला धारा. कारण काय आहे, सगळे म्हणतात चिरंजीव हे सर्व ही मानितात. पत्र लिहिता नाही लिहितो चिरंजीव अमका अमका, तो काय चिरंजीव होणार आहे? अकस्मात सांडून या सर्व जाती, केव्हा काय होतं सांगता येत नाही. अहो काल होते, मगाशी भेटले होते मला, हां परवास दोन तीन गोष्टी ऐकल्या, अहो आत्ता बोलून गेले आमच्याशी. अकस्मात सांडून या सर्व, हां देश तिथं सोडला तिथं बाकीचं काय धरणार, म्हणून जाणीव ठेवा. मग काय होतं, मरे एक त्याचा दुजा शोक आहे, पण अकस्मात तोही पुढे जात आहे लक्षात ठेवलं पाहिजे, त्याच्यापासून शिकायला पाहिजे. नुसतं तो गेला म्हणून रडतात, काय उपयोग आहे? अरे तो जाणार तसा मी जाणार बाबा एक दिवस. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते, लोभ नको, कशाचाच लोभ धरू नको, त्यांनी क्षोभ होतो. म्हणोनी जनी मागुता जन्म घेते, त्या लोभाच्या पोटाने पुन्हा वासनेपोटी पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा जन्म घ्यावा लागतो, याचं संतांना दुःख वाटतं. आपल्या वाटतं बरं आहे पुन्हा जन्म घेतला म्हणून, कुठं कशासाठी जन्म नको, छान चाललं आहे की आमचं, जन्म नको असं कशाला म्हणायचं. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, कारण नसतानाच आपण चिंता वाहतो. वास्तविक भगवंताचं चिंतन करावं. आपण संसाराची चिंता वाहत बसतो म्हणून मना मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. अकस्मात जे काय घडायचं आहे ना ते घडून जातं, आपण उगीच चिंता करत राहतो. म्हणून सद्गुरु सांगतात चिंतन करा, चिंता करू नका, परमेश्वराचं चिंतन करा. चिंता करून काय, चिंतेनं आणखी वाढतं, दुःख आणखी वाढतं. म्हणजे सुखाचे जे क्षण असतात तेही हातातून निष्ठून जातात, का भविष्याचं चिंता करतोय. जे झालं त्याचं चिंतन करत बसतो की जे हातातनं गेलेलं आहे त्यात काळ गेला, आणि जे पुढे येणार आहे त्याची चिंता करत बसतो तोही काळ गेला. ते सांगतात आत्ता ह्या क्षणात जगा, लिव्हिंग फ्रॉम मोमेंट टू मोमेंट. आत्ता ह्या क्षणात मी आत्मा आहे, आनंद रूप आहे, बस. म्हणून ध्यानात सुद्धा काय मंडळी म्हणतात ध्यान लागत नाही, तेव्हा मी सांगते बाकी विचार करू नका, असा पक्का धरा की मी आत्मा आहे ह्या ठिकाणी पक्क बसा. मग आत्म्याला ठिकाणी देह नाही, संसार नाही, माझं तुझं नाही, पाप पुण्य नाही, काही नाही आहे. तिथं पक्क धर धरून बसला तर ध्यान लागायला अवघड नाही आहे. ते होतं कुठं, सवय लागली चिंता करायची, म्हणून ते होणे. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्ती सुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज 10:30 या पुनःप्रसारण 5:00.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
2: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भगवंताच्या अशा एक एक लीला चाललेल्या आहेत आणि एक दिवस

0: त्या ठिकाणी एक नववधू आलेली आहे, राघा राणी आली. त्या गावचा नियम होता, कोणची नववधू गावात आली की पहिल्यांदा काय करायचं असेल तर नंदाबाबांच्या पाया पडायचं, मैयाच्या पाया पडायचं आणि मग संसाराला सुरुवात करायची. त्याप्रमाणे नववधू आली. आता राधा राणीच होती, दिसायला काय सौंदर्याची दीप्ती, मूर्तिमंत सौंदर्य प्रकट झालेलं त्या ठिकाणी. त्यांनी तिला जवळ घेतलेलं आहे, मैयाने तिच्या डोक्यावर हात फिरवला, केवढे केस लांब सडक आहेत म्हटले बाई तुझे, किती सुंदर गोरी पान आहेस, बैस म्हणाले आणि सगळे अलंकार तिच्या अंगावर घातलेले आहे, गोट पाटल्या तोडे मंगळसूत्र जेवढे काय झाले असतील, स्त्रियांनी जेवढे म्हणून अलंकार असतील सगळे अलंकार तिच्या अंगावर घातलेले आहेत. मैयाचा तो नियम होता, कुठली नववधू आली तर सालंकृत करायचं आणि मग संसाराला सुरुवात करायची. किती मन मोठं असेल बघा, कृष्णा जो आई व्हायचं म्हणजे इतकं मन मोठं पाहिजे, कुठेही ममत्व ठेवायचं नाहीये, हे सगळं त्याचं देण्याकरता सगळं घरात आलेलं आहे. हा भाव जेव्हा येईल त्यावेळे कृष्ण आपल्या घरी जन्माला येते. भावाला मुख्य महत्व आहे, भावाचे कारण म्हणतात तुकाराम महाराज, भावबळे आकळे एरवी नातळे म्हणतात, भावाचे माणूस तर कळू शकतो. त्याप्रमाणे त्याग आहे, दान आहे, सगळं देऊन टाकलं आणि तिला बघितल्याबरोबर भगवान एकदम रडायला लागलेले आहे, जोर जोरात रडायला लागले, काही केलं थांबे ना. तेव्हा यशोदा मैया म्हणते, अगं राधे बघ बया जरा बाहेर हिंडून आण म्हटलं, जा फार रडायला लागलेलं आहे. ते राधेला तेच पाहिजे होतं, तिने त्या मुलाला पकडलेली घेतलेलं आहे आणि निघाली घरी. घरात गेली ती, सासू बाहेर गेली, नवरा कामाला गेलेला, त्याला घरात घेऊन गेली. घरात घेऊन दार लावून टाकलेलं आहे, कडी कुलूप घातले आणि त्याला पलंगावर बसवले. कारे कान्या, अरे तू म्हणले एवढा लहान आणि मी एवढी मोठी, आपण गप्पा गोष्टी कशा करायचे म्हणले. कारण तू मोठा हो म्हणाले, काही जाते मोठा हो, ठीक आहे म्हणतो तू मोठा होईन तर मोठा होईन म्हणले, पण किती वेळ मोठं व्हायचं म्हणले. काय नाही म्हणले, फक्त एक तास मोठं व्हायचं आणि एक तासानंतर पुन्हा लहान व्हायचं. ठीक आहे म्हणले, तू म्हणशील तसं म्हणले, पण नक्की करार ना आपला म्हणले. हो करार नक्की म्हणले. काना मोठा झाला, एकदम मोठा झाला, पलंगावर बसवलेला आहे त्या ठिकाणी. पलंगावर बसून त्याला आपली साखर लोडी केळी सगळं आणलेलं, फळफळ खायला घालते. असं करता करता एक तास गेला, पुन्हा काना लहान झालं आहे, पुन्हा डोक्यावर कुंची घातली, पकडून घेतलेलं आहे आणि पुन्हा मैयाकडे नेऊन सोडलं. दुसऱ्याची पुन्हा राधा गेल्यावर मूत रडायला लागले, तो काना रडायला लागला. ती मैया म्हणायची, राधेला घेऊन जाग, झालं पुन्हा त्याला घेऊन यायचं. असा यांचा नित्यक्रम सुरू झाला. भिंतरी कान असतात म्हणतात, हळूहळू बातमी पसरली, राजाकडे गेले की काना मोठा होतो म्हणे आणि घरी येताना पुन्हा लहान होतो, अशी बातमी गावात पसरली. ते सासूचे कानावरते गेलं, खरं काय बघायला पाहिजे म्हणले. कान्या राजा आहेत, राधा रोज कान्याला घेऊन होती ही गोष्ट खरी आहे, काय घटना घडती बघू. म्हणून एक दिवस ती राधा राणी आत गेली, दाराला कडी घातलेली आहे, त्याला पलंगावर बसवलेलं आहे, तेवढ्या थाप वाजली एकदम, राधे दार उघड, अंगाला चळकाप सुटला, थरथर कापायला लागली, एकदम स्वेद बिंदू आलेले, घाम आलेला आहे. ते कान्याला म्हणतो, कान्या लहान हो रे बाबा, लवकर लहान हो, माझी सासू आलेली आहे. काना म्हणतो, एक तासाची बोली आपली, एक तासाशिवाय मी काय लहान होणार नाही, काय झालं तरी डोळ्यात पाळी आलं, खळखळ होलो. राजे डोळ्यात पाळी बघितल्या बरोबर का नाही रोड नको म्हटले, मी लहान होतो, एकदम लहान झालेलं आहे, त्याला पाळण्यात तो ठेवलेला आहे आणि दार उघडलं. सासू आत आले एकदम, राजे कुणाशी बोलतो दिसतो, कुणाशी म्हणजे काय, काना कानाशी बोलते, पण तुझ्या मनात संशय आला, पलंगाखाली बघितलं, माळ्या अजून बघितलं, मागे माझगरात बघितलं, पोट्या सगळीकडे बघितलं, कोणीच नाही आहे. कप बसली, पण मनात संशय पक्का आहे की कोणतं कुणाच तरी बोलत होती, मी ऐकलेलं आहे, कानाने ऐकलं आहे, पण बघतो तो काना लहान आहे ठिकाणी, काही बोलता आलं नाही. पुन्हा कान्याला उचललेलं आहे आणि घरी येऊन सोडलं. ते यशोदा मैयाच्या कानावर पण ते गेलं की राधेच्या घरी गेले की आपला काना मोठा होतो असे सगळे लोक म्हणायला लागले. ते दुसऱ्या राजाला सांगेल, राधे उद्यापासून माझ्या घरी यायचं बरं का, लोक काहीतरी बोलायला लागले म्हटले, भलता काहीतरी बोलतोय म्हटले, तुझ्याकडे गेले की म्हटले काना मोठा होतो म्हटले, असं कसं मोठं होईल. ती म्हणते, हो मी पण तेच म्हणते म्हटले. अगं तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण लोक निंदेला का, लोक काही बोलतोय म्हटले, उद्यापासून आमच्याकडे अजिबात यायचं नाही. चला तिला बिचार वाईट वाटलं, आता काय करायचं म्हटलं, उद्यापासून आपल्याला कृष्ण दर्शन होणार नाही, आता सासू काय जाऊ जाणार नाही आणि मैयाने सांगितलं येऊ नको म्हणून, काय करायचं. असे बरेच एक महिना दोन चार महिने गेले, व्याकुळ झालेलं चित्त, कृष्ण दर्शन नाही आहे, अंगस्पर्श नाही आहे, त्याला का मांडू घेता येत नाही, कडेव घेता येत नाही आहे, काय करायचं. आणि एक दिवस राधाराणी, आता भगवान हळूहळू धार काढायला लागले होते, रोजचा नियम होता धार काढायचं आणि मोठं पातळी ठेवलं असायचं, बादल्या बादल्या आणून त्या पातळीला ओतायचं. एक दिवस राधाराणी मागच्या गोठ्याच्या मागच्या बाजूनच चालली होती आणि भगवान धार काढायचा बादली होऊन चालले होते. राधाराणी सहज वाटलं, कृष्ण दिसतात ते बघूया, लांबून दूर काढून दर्शन झालं तर खूप झालं, पण सर्व डोकून आत बघितलं त्यांनी, डोक्यावर घागर आहे, खाके ते घागर आहे, आणि डोकून बघितलं, बघितलं तो काय काना त्या ठिकाणी बादली घेऊन येत होता आणि धार काढायला खाली बसला होता. दोघांची दुष्ट भेट झाली, दुष्ट भेट झाल्याबरोबर चित्तवृत्ती एकाग्र झालेली आहे आणि दोघे स्तब्ध उभारले, दोघांचं देहभाव गेलेलं आहे, स्तब्ध उभारलेले आहेत. तिला माहित नाही आपण डोक्यावर घागर आहे हे विसरली, खाकेत कशी आहे हे पण विसरलेली आहे, चित्तवृत्ती स्तब्ध झालेली आहे. समाधी लागल्याप्रमाणे दोघे चित्ताची एकाग्रता कशी असावी, लगेच एकाग्रता भगवंताला पाहिल्याबरोबर चित्ताची एकाग्रता, सगळा संसार विसरली ती, देहभाव गलित झालेला आहे, शांतपणे उभे ती शांत म्हटल्यावर भगवान शांत बसलेले. ती मैया हातून ओरडते, अरे कान्या धारेची बादली अजून आली नाही. कान्हा म्हणतो मैया जरा गाय दूध जास्त द्यायला लागली आहे, पानवलेली आहे आणि त्यामुळे जरा वेळ लागतोय असं तरी सांगितलं. तर 10 मिनिटं गेली, 15 मिनिटं झाली तरी धारेची बादली आहे ना, म्हणून मैया बघण्याकरता आली. काय चाललंय म्हणलं, गारी अजून बादली काय येत नाही आहे. ऊन बघतो तो काय, कान्हा आपला खाली बसलेला आहे आणि बाहेर बघतो. ती ज्या ठिकाणी आली आणि त्याचा कान धरला कान्याचा, का रे कान्या तुझी गाय दूध किती देणार म्हणली, तू बघ बसतेस कुठे बघ म्हणली. कान्हा गाई खाली बसलाच नव्हता, एक बैला खाली बसला होता आणि त्या बैलाचं गोष्ट धरून बसलेला आहे दूध दूध म्हणून. त्यावर ती म्हणते, अरे गाय तुझी दूध किती देणार होता. तेव्हा कान्हा बघतो तो काय, काय नाही मैया बादली भरती आता भरत आलीच आहे म्हणतो, मैया मागे बघतच नाही, त्याची दृष्टी बाहेरच आहे. तेव्हा तिने मैयाने बाहेर बघितलं, बाहेर बघितल्यावर राधाराणी उभी होती. मैया धावत धावत गेली, कमर हात ठेवले त्याने, का गर आधी तो सांगितलं आमच्याकडे येऊ नको म्हणून, पुन्हा काय आलीस म्हटले, तो सासूला बोलू का म्हणाले, सासूला बोलू का म्हटलं बरोबर जी घाबरली, नको नको मैया मी जाते म्हणून पळत सुटले घरा जाऊन. चित्ताची एकाग्रता कशी, या गोष्टीतून काय शिकायचं आहे, चित्ताची एकाग्रता कशी पाहिजे. कृष्ण म्हटल्याबरोबर डोळ्यात पाणी येतं, पाहिल्याबरोबर रोमांच उभारतात, सगळा संसार विसरून जातो. आपण असं एकरूप झालो, भगवान एकरूप होतो, भगवान म्हणतो यथा माम प्रपद्यन्ते, ती उभी आहे ना मी पण त्याही बसलो म्हणले होतं, तेही विसरले. आपण कुठे बसलो तर ते पण विसरले. भगवंताच्या अशा अनेक लीला संत महात्म्यांनी मोठं वर्णन करून ठेवले, किती सांगावं तेवढे थोडे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. रोज लोक तक्रार येत आहेत की कान्हा काय करतोय, लोणी आज चाळण्यास सांडलं, तूप सांडलेलं आहे, मडक फोडलेलं आहे. एक दिवस भैयाने गणपतीला व्रत केलं, बाबा गणपती माझ्या कान्याला म्हणले सद्बुद्धी दे बाबा, ह्या संकष्टीला मी कि तुला 1000 मोदकाचं नैवेद्य दाखवेन, पण माझ्या कान्याला सद्बुद्धी दे. तू कसा आहेस, बुद्धिप्रदाता आहे, सिद्धी बुद्धीचा देवता आहेस तू, माझ्या कान्याला चोरी न करण्याची बुद्धी दे म्हणून गणपतीला व्रत केले. तेव्हा कान्याने सगळ्या लोकांना सांगितलं, सगळ्या मुलांना सांगितलं, आजपासून म्हणले सगळे बंद म्हणले. का रे कान्या, काय नाही म्हणले, आमच्या आईने म्हणे गणपतीला व्रत केलेलं आहे, मग गणपती बाप्पा रागवेल म्हटले आपल्याला, तेव्हा आजपासून बंद सगळं. बर म्हटलं, बंद तर बंद. त्यावेळेस संकष्ट चतुर्थी आली, मला वाटलं मुलगा सुधारला आपला, सगळ्या चोऱ्यामारे बंद झालेले आहेत, आता मुलगा शाणा झाला, गणपतीने सद्बुद्धी दिली, त्याला मोठा आनंद आला, माझं व्रत म्हणले फळ फळ झालेलं आहे, खाना शाणा झालेला आहे. संकष्टी आलेले, दहाचा चंद्रोदय, मैयाने सोन्या साठामध्ये 1000 मोदक केलेले आहे. कान्या ये म्हटली, यावर नमस्कार कर. कान्या गणपती पुढे बसलेलं आहे आणि पाणी फिरवत, पळीभांडं आणायला पाहिजे, पण मग पळीभांडाला पाणी आणण्याकरता मग उठून गेली. उठून गेल्यावर कान्हा म्हणतो सकाळपासून उपास झालेला आहे, संकष्टी आहे, आणि गणपती हो देवी ते केव्हा करणार तू, आणि म्हणून त्याने एक नैवेद्य मध्ये उचललाय, गणपती सोंडीत ठेवला आणि बाकी सगळे मोदक खाऊन टाकले. त्याने मया तिकडून आले आहोत, काय रे कान्या इथले मोदक काय झाले. मया खरं सांगू का म्हटलंय, ते गणपतीने खाल्ले म्हटले, बघ त्याच्या त्या सोंडीत मोदक काय म्हटलं, बघ त्यानेच खाल्ले म्हणले, त्याचं पोट बघ एवढं मोठं आले म्हणले, माझं पोट बघ त्याचं पोट बघ, आणि मी 1000 मोदक मी खाईन का म्हणले, त्यानेच खाल्ले म्हणले. काय नाही कान्या, नक्की मोदक तूच खाल्ले, खरं सांग म्हणाले. अगदी खरं सांगतो मैया, ते गणपतीला विचार म्हणले त्याने खाल्ले की नाही. आता गणपतीला कसं विचारलं, मैया तू आ करून दाखव म्हणले, आणि त्याने आ करून दाखवलं. आ कसं तिला काय दिसलं आतमध्ये, आतमध्ये गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि एक मोदक खात आहेत, हे तिला दिसलं मैयाला. गणपती दर्शन झाल्याबरोबर मैया अचंबित झाली, अरे खाण्या खरंच घे म्हटले, गणपतीच मोदक खातोय. मैया मी ते सांगतो म्हणले, गणपतीच मोदक खातो म्हणले, मी कुठं मोदक खाल्ले म्हणले, माझ्या शरीरामध्ये सगळे देव आहेत म्हणले, ज्या देवाला हात मारवतो तो म्हणतो खातो म्हणले, मी काही खात नाही. सर्व ठिकाणी निरहंकार होती आहे, मी काही करत नाही म्हणतो, सगळं करून मी काही करत नाही. भगवंताच्या प्रत्येक लीलेमध्ये वैशिष्ट्य आहे, प्रत्येक लीला ही तुम्हाला अंतर्मुख करून ज्ञानाकडून येणार लीला आहे. एकदा मैयाला वाटलं आपल्या हाताने आपण कान्या लोणी करून दिलं पाहिजे. म्हणून भल्या पहाटे उठलेली आहे. हयंगळून म्हणतो, हयंगळून म्हणजे आदल्या दिवशी रात्री विरजण घालायचं आहे, आणि विरजण घातलेलं दही साईचं दही घेऊन सकाळी लगेच लोणी काढ ताजं लोणी काढायचं, त्याला म्हणतात हयंगवी. अशा प्रकारचं लोणी भगवंताला खायचं, लोणी फार आवडतं ना, तो मी माझ्या स्वतःच्या हाताने खायला घालणार आहे असं मनात संकल्प केलेला आहे. आणि पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून यमुन एकदम स्नान करून आले. भगवंत कसे आहेत, मेघश्या वर्ड आहेत, त्यांनी पण निळ्या रंगा शाळू दिसलेला आहे, भगवंताला तो आवडतो म्हणून. आणि मोठ्या रांजण घेतलेलं आहे, मोठ्या 40 लिटरचा मोठ्या वर रांजण होता, त्यात मोठी रवी ठेवलेली आहे, शालू नेसलेलं आहे, आणि दधी मंथन करायला लागली. वर्णन केलं या ठिकाणी, क्षौमं वासहा पृथुकटितटे बिभ्रते सूत्र मध्यम पुत्र स्नेह स्नुतकचुयुगम जातकं पंच सुभ्रूः रज्ज्वाकर शस्त्रम भुजचल कंकणो कुंडले च सिन्नं वक्त्रं कबर विगलन मालते निर्ममंथ. क्षौमं वासहा रेशमी वस्त्र शालू नेसलेलं आहे, सूत्र मध्यम कमरेला सोन्याचा कमरपट्टा मानलेला आहे, तर बारके बारके घुंगरू आहेत आणि ते मंद मंद आवाज करत आहेत. ती रवी ओढ होती, ओढता ओढता ओढल्यामुळे तिचे कानातले जे हे होते कुड्या होत्या कुंडलं होती ती अशी चमचम हलत होती. वेणीला हिसका बसल्यामुळे वेणीमध्ये मोगऱ्याची फुलांची माळ घातली होती, त्यातले एक एक एक एक फूल खाली गळून गळून पडत होत. जणू काय ते फूल म्हणतोय म्हणे, अहो कृष्ण मातोश्री, तुम्ही कान्याचे मातोश्री आहात, कृष्णांच्या मातोश्री आहात, तुमच्या डोक्यावर बसायची आमची योग्यता नाही आहे, तुमच्या पायाशीच आम्ही ठीक आहोत, असं म्हणून एक एक एक एक फूल खाली गळून गळून पडतो. त्या दधीमंथन केल्यामुळे श्रम झाल्यामुळे तिला घाम आलेला आहे, एक एक स्वेद बिंदू तिच्या गालावर मोत्याप्रमाणे चमकून चमकून दिसतोय, अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी दिलं. आणि पुत्र स्नेह स्नुतकचुयुगम, चित्तामध्ये कृष्णा स्मरण झालं आहे, काना अजून उठला कसा नाही आहे, उठल्यावर त्याला लगेच दूध प्यावं लागेल असं म्हणून छातीमध्ये वक्षस्थळामध्ये पाना भरून आलेला आहे. आणि असं कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत ती दधीमंथन करत होती. कसा करतो दधीमंथन करायचं आहे, कान्याला लोणी खायला घालायचं आहे, ते आपल्या हाताने आपण घालायचं आहे, घरात लोणी पुष्कळ आहे, लोकांचं लोणी नको, आपल्या हाताने कष्ट करून आपण लोणी घालायचं आहे, अशी तिची साधना चाललेली आहे. कृष्ण भगवान उठलेले आहेत, रोजच्या पूर्ण आईच्या अंगावर खाट टाकला, आई कुठे पांगणावरती, दूध प्यायची आठवण झाली, आई जवळ नाही आहे, चुळबुळ केली, आई कुठं गेली, आई दिसत नाही आहे, समोर दिसली आई. तसेच भगवान त्या ठिकाणी आलेले, येऊन आईचा पदर धरलेला आहे. साधना अशी करावी, भगवान स्वतः चालत चालत आले पाहिजे. ती एकाग्रतेने दधीमंथन करते आहे, भगवंत करते आहे, साधना चाललेली आहे, भगवान स्वतः आपणून चालत चालत आलेले, पदर धरलेला आहे. आणि मला भूक लागली, दूध दे म्हणाली आई, त्याबरोबर ठीक आहे म्हणले, ती मंथन सोडलेले थोडं राहिले म्हणले, लोण्याचं गोळा वरती आलेलं जाता, फक्त 2-4-5 मिनिटात होणारी गोष्ट आहे. पण मुलाला बघितल्याबरोबर ते सगळं सोडलेलं आहे, त्याला जवळ जवळ मांडू घेतलेलं आहे, त्याच्या पुरळ्या पुरळ्या केशातून हात फिरवती आहे आणि पदराखाली होऊन त्याला दूध पाजते, पुन्हा पुन्हा पुन्हा बघते, पुन्हा पुन्हा मुख्य घेते. कान्याचं प्रेम मोठं विलक्षण. कान्याला वाटलं आपली मैया आपलं खरंच प्रेम करते का काय बघावं, म्हणून त्याने अग्निदाराला सांगितलं, बाबा हात दूध ठेवलेलं चुलीवरती, थोडा मोठा हो. झाला अग्नी पेटला, अग्नी पेटल्याबरोबर ती साय उतुजा लागली, उतुजा लागल्याबरोबर अरे अरे साय उतुजली, साय उतु गेली म्हणून मैयाने त्याला ठेवलं खाली आणि धावत साईकडे गेली. तिकडे साय उतु गेली, शेवटी थांबलीच जाजी, साय उतु गेली. कान्याला राग आला, काय आई म्हणले इतकी वेळ मला पाजत होती, आता बघितल्यावर लगेच साईकडे झुकून दिली म्हटले. काही नाही म्हणले, साईवरचं प्रेम काढलंच पाहिजे म्हणलं काही नाही. म्हणून भगवंतांनी ती आतली रवी काढली आणि त्या रांजणावर मारली. झाला रांजण गेला फुटून, सगळीकडे ताक सांडून गेलं. भगवान बाहेर गेले आणि शिट्टी वाजवली. पुष्कळवर शिट्टी ऐकली नव्हती, भगवंत शिट्टी ऐकल्यावर सगळी पुढे धावत धावत आली. कारखाने आज कुठे यायचं म्हणले, आज कुठे यायचं म्हणले, आज आमच्या घरी डल्ला मारायचं म्हटलं, इथंच तुमच्या घरी, अरे मैया रागवेल की म्हणले. काय घाबरू नका, मी बघतो म्हणलं काय करायचं. झालं मोठ्याच्या मोठ्या एवढ्याच गोळ्या गोळ्या आणलेले आणि पोरानं खाली द्यायला सुरुवात केली. त्याबरोबर मैयाची चाहूल लागली, चाहूल लागल्याबरोबर सगळी मुलं गेली पळू आणि ते आले. तिने बघितलं, अरे आपण एवढं परिश्रम करून काढलेलं दूध लोणी सगळं ताक सांडून गेलेलं आहे, लोण्याचे गोळे कमी झालेले आहेत आणि कृष्णाच्या तर लोण्याचे गोळे गोळा आहे. त्याबरोबर भयंकर लाल झाली ती. मी आज पण ऐकत होते म्हणले की लोणी सांडतो नाश करतो म्हणून, आज प्रत्यक्ष बघितलं म्हणले ह्याला शिक्षा केलीच पाहिजे असं मैयाने निश्चय केला आणि त्याच्या मागे धावायला लागली. आणि तो कुठला सापडायला, तो पटकन उठून सरळ जिन्यावरून गच्चीत गेला. त्यावर मैया पण त्याच्या मागे चालली, तिचा पाय घसरला ते निसरड झाल्यामुळे, त्या ताकात पडली ती, तो शालू सगळा लोण्याने ताकाने भरून गेला. झालं आणि रागाने आणखी जास्त रागवली ती, नवीन शालू घात झाला म्हणून गच्चीमध्ये गेली. बघतो तो काय मरकान भोक्षयती, तिला सगळ्या माकडांनी बोललो होतं आणि सांगतो त्यांना, बाबा रे हे लोणी खा म्हणले, मागच्या जन्मी तुम्ही कशी पाला खाऊन आमची सेवा केलेली आहे, पण या जन्मी मात्र हे लोणी खा. आणि भगवान लोण्याचे गोळेचे गोळे त्या माकडाचे पण टाकतात. माकडे जमा झालेत, मोर जमा झालेत, कावळे आहेत, सगळ्या लोणी खायला घालतात. हे जेव्हा तिने बघितलं तेव्हा फारच रागवली, ह्याला काही समजतच नाही म्हणले, आणि म्हणून त्याच्या मागे लागले. तो कुठलं सापडतोय, तू पुन्हा खाली आला आणि बोला बाहेर पडू. चालू मैया त्याच्या मागे लागली, धावायला लागली. धावा लागल्यावरती गोपी आडव्या आले, अहो मैया कशाला रागवतो म्हटले, जाऊ दे म्हटले, एक दिवस तुमच्याकडे चाललं म्हणे, आमच्याकडे रोज चालले म्हणले, एवढं कशा रागवतो म्हटले तुम्ही, त्याला पकडू नका, शिष्या करू नका. माधव माधाव माधाव माधाव आतपतापित हो माधव माधाव माधाव म्हणतात. हे माधवा धाव नकोस बाबा, बाहेर ऊन पडलेलं आहे, वावंटात तापलेलं आहे, बाबा तुझे पाय पोळतील, म्हणून हे माधवा धाव नको धाऊ नकोस, अशा तर गोपी म्हणतायत. पण मैया कोणाच ऐकायचं अरे, तुम्ही सगळ्या बाजूला म्हणले, त्या मुलाला चांगले शिकवायलाच पाहिजे म्हणले, चोरा करतो म्हणजे काय, शिकवायला नको का म्हणले, आपलं कर्तव्य आहे म्हणून मैया धावत धावत चालले. शेवटी मैया दमून गेली, झाडाखाली बसते स्वस्त. कान्हा म्हणतो, आई दमलेली आहे, सापडायला पाहिजे हातामध्ये, म्हणून समोर उभारलेला आहे, जाऊन त्याला धरलेला आहे आणि घरात आणलं. जाऊन त्याला बांधण्याकरता दोरी आणली, यज्ञानेदम तत् जंगुलम न्यूनम, दोन बोट कमी पडायला लागलं. किती दोऱ्या आणल्या बांधल्या तरी गाठ मारलं गेलं की दोन बोट कमी पडतोय. ते सगळं दोन बोट कोणची ती, दोन बोट आहेत अहंकार आणि ममत्वाची बोट आहेत. ही जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत भगवान मानले जात नाही. ती कमी गेले की भगवान तुमचे रोगे घेऊन बसतात. शेवटी मैया दमली, घामे गुम झाले, सगळं बघितलं बरोबर, भगवान लहान झाले आहेत आणि बांधून घेतलेलं आहे, उखळा मानलं भगवंताला आणि मैया निघून गेले. बस म्हणलं इथं आता मैया गेल्या बरोबर सगळे मुलं धावत धावत आलेले आहे. काण्या अरे आम्ही लोणी खाल्लं आणि म्हणलं तुला बांधून टाकलं, आता काय करायचंय, काही घाबरू नका म्हणलं, बघू पुढे काय होतं ते. आणि काण्याने उखळ ओढत ओढत ओढत मागच्या दारात नेलेलं आहे. मागे दोन प्रचंड वृक्ष होते, अर्जुन वृक्ष, त्याच्यामध्ये गेला, ते उखळ घातलं, घातल्या बरोबर कडकडाट झालेला आहे आणि दोन्ही वृक्ष उन्मळून खाली पडले. त्यातून दोन गंधर्व बाहेर आलेले आहे आणि गंधर्वाने स्तुती केली त्यांनी. वाणी गुणानुकथने शौनौ कथायाम हस्तौ च कर्म सुमनस्तव पाद योर्नवा. भगवंता आता आमची वाणी आतापर्यंत ह्या विषय वासनेचं वर्णन करत होती, पण आता मात्र आमची वाणी कशी होते, तुझं नाव घेण्याकडेच वाणी असू दे बाबा. आमचे हात तुझ्यापुढे नम्र होऊ देत, आमचे पाय तीर्थयात्रा करत जाऊ देत, मनामध्ये कायम तुझं चिंतन असू दे आणि आमचं मस्तक जे आहे तुझ्या मुभूती असणाऱ्या संत महात्म्या चरणावरती आमचं मस्तक लीन होऊ दे, एवढंच मागणं आहे, अशी त्याने प्रार्थना केली. त्यावर त्याने विचारलं, कोण बाबर तुम्ही? ते म्हणून सांगितलं, आम्ही म्हणे कुबेर पुत्र हो, आमच्याकडे जन्मतःच धनलक्ष्मी आहे, आम्ही उन्मत्त आलो होतो आणि जलक्रीडा करत होतो. शेवटी नारद म्हणून शाप दिलेला आहे आणि शापामुळे वृक्ष आलो, पण त्या ऋषीनी आमच्यावर मोठी कृपा केली की भगवंता तुझे चरण कमाला मिळा बघायला मिळाले, तुझा अंगसंग घडला आणि आमचा उद्धार झालेला आहे, असं म्हणून ते दोघं निघून गेले. आवाज ऐकून सगळे धावत बाहेर आलेले आहेत. त्या कान्याला बाहेर काढलं, नंदबाबा रागवले आईला, बघायला म्हणतो त्याला बांधलं कशाला तू, अहो काय करू म्हटले, बघा लोणी सांडलं असं काय, जाऊ दे म्हटले, आपल्या लोण्याला काय कमी केलंय म्हटले, कशा त्या लहान मुला बांधायचं आहे. आणि अशा रीतीने भगवंताची त्या ठिकाणी क्रीडा केली. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. शेवटी सगळे गोप एकत्र बसलेले आहेत. ते म्हणतात, ह्या ठिकाणी त्या बाबाने सांगितल्याप्रमाणे आमच्या कानावर गंडांतर फारच यायला लागले. म्हणले एकदा काय ती पुत्र मावशी आली, एकदा काय ते शकटासूर गाडीखाली वाचला म्हणले, आता काय दोन झाडं पडली त्याच्यामध्ये मेलाने नशिबच आहे म्हणले, तेव्हा आता ही जागा सोडू म्हणले. आपण जायचं कुठं म्हणले, पलीकडं नदीच्या पलीकडं वृंदावन आहे त्या ठिकाणी जाऊ म्हणाले. त्या ठिकाणी गोवर्धन पर्वत आहे, आपल्या गाईला पुष्कळ तराले गवत आहे, दाट झाडी आहे, यमुना खळखळून वाहती आहे, तेव्हा आपण तिथं जाऊ म्हणून त्यांनी सगळं गोकुळ सोडलेलं आहे आणि वृंदावन येऊन बसलेले आहे. आता इथून पुढे वृंदावनात लिहिला भगवंत सुरू झालेले आहेत. भगवान आता मोठे झालेले आहेत आणि म्हणतात, आता आम्ही गाई सेवा करायला जाणार, गाईला चरायला मी जाणार आहो, म्हणून वाळवंटामध्ये गाईला चरायला गेले. त्या ठिकाणी अघासूर नावाचा एक राक्षस होता. कंसान त्यावेळेस सांगितलं होतं, जा बाबा त्या गोकुळातल्या त्या कान्याला मारू नये. त्याबरोबर तो अघासूर राक्षस प्रचंड मोठं अजगराचं रूप घेऊन त्या नदीच्या वाळवंटातून बसला. सगळे मुलं म्हणतात बघा म्हणते केवढा मोठा आहे, केवढी मोठी गुहा आहे म्हणतात ती. त्या गुहेत आपण शिरूया काय बघूया, पण सगळी मुलं ते तोंडात शिरलेले आहे. कान्हा म्हणतो जाऊ नका जाऊ नका, तरी मुलं आत गेली. मुलं आत गेल्यावर मला पण आत गेलंच पाहिजे, पण कान्हा पण आत गेला. आत गेल्याबरोबर त्या आघासवरून तोंड बंद केलेलं आहे. सगळी मुलं घाबरून गेली. कृष्णा काय करायचं म्हणले, कान्हा काय करायचं, काय घाबरू नका म्हणाले. आणि मोठं शरीर केलेलं आहे आणि त्यांचा कंठ फाडून त्या राक्षाला मारून टाकलं आणि तिथून बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर आकाशातून धुंदुवी वाजायला लागले आहेत. एवढा मोठा प्रचंड आघासूर राक्षस, पण भगवंताने त्याला अगदी सहज लिलेमध्ये मारून टाकलेला आहे. देवदानव अजिंक्य असणार राक्षस खरा मारलेला आहे म्हणून मोठा आनंद झाला. तिकडे काना म्हणतो चला म्हटलं आता भूक लागली आहे, आपण सगळे जेवायला बसू. सर्वजण मोठा वटवृक्ष होता त्याच्या खाली येऊन बसलेले आहे. काना प्रत्येकाला म्हणतो प्रत्येकाने जे जे आणलं असेल ते मध्ये आणून ठेवा म्हणले, आपण गोपाल काला करूया. मग कोणी भाकरी आणली होती, कोणी पोळी आणली होती, कोणी पोहे आणले होते, कोणी दहीपात आणला होतं, कोणी लोणी आणलं होतं, कोणी साखर आणलं होतं, ज्याने जे जे काय आणलं होतं हे सगळं त्यांनी मध्यभागी आणून ठेवलंय. सगळे खायला बसलेले. त्या ठिकाणी मधुमंगल नावाचा एक गरीब ब्राह्मणाचा मुलगा होता. त्याचे वडील अयाचित वृत्तीनराचे, कुणाकडे काही मागायचं नाही आहे, कुणी काय आणून दिलं तर तेवढा निर्वाह करायचा, असे अयाचित वृत्तीनराचे. आणि त्याप्रमाणे तो यांच्यामध्ये खेळ होता. सगळ्यांनी काही ना काही आणलेलं आहे, या मधुमंगलाने काही आणलेलं नाही. म्हणून काना म्हणतो मधुमंगला जा म्हणले, मावशीकडे जा आणि काहीतरी घेऊन ये म्हणले, मावशी साल मागितले म्हणून. तो मधुमंगल धावत धावत गेला आणि सांगितलं, आई अलं कान्याने काहीतरी खायला मागितले. तो म्हणतो मावशी काय जी देईल ते घेऊन ये. त्याला म्हणतो ब्रह्मांड आठवलं, म्हणजे कृष्ण भगवान कान्या आपल्याला खायला मागतो आणि आपल्याला काहीच ते घरामध्ये काही ते त्यास दिलं पाहिजे, काही ते घरामध्ये काय करावं शोधा शोध करता करता 8 दिवसापूर्वीच शेतात एका मार्केट ठेवलं होतं. बाबा आपल्याकडे काही नाही आहे, एवढंच आहे, काय असेल तर ते म्हणून सांगितलं होतं नाही. तिने ते मडकं दिलं. वाईट वाटलं तिला, एवढं 8 दिवसापूर्वी शिवाय आपण ढाक ढाक द्यायचं कसं त्याला, पण दे म्हणून सांगितलं काय. मावशी म्हणतो काहीतरी दे असं मागितले त्यांनी. तिने घरात जे होतं ते देऊन टाकलं. तिचं सारं सर्वस्व होतं, ते दुसरं काही नव्हतं. तुम्ही काय दिलं याच्यापेक्षा तुम्ही कोणत्या भावाने दिलेला किंमत आहे. सार सर्वस्व तिने दिलं होतं. ते घेऊन तो मधुमंगल त्या ठिकाणी आला आणि त्यांनी बघितलं सगळे मुलं बसलेले आहे. कोणी लोढी आणलंय, कोणी खडी साखर आणलेली आहे, कोणी साखर आणलेली आहे, कोणी दहीभात आणलेलं आहे, हे सगळं बघितलं त्यांनी. अरे च्या म्हटलं आपलं हे काय आहे, आपलं 8 दिवसापूर्वी शिव ताक आहे त्यात पाणी घालून दिलंय आपल्या आईने, हे कसं काय नाही असं तिकडं. म्हणून तो लांब झाडाखाली उभारला. बस म्हणजे आपण त्यांच्या जायला नको आणि आपलं त्यांना द्यायला नको, हे आपलं आपण गरीब होतं आपल्या जवळ ठेवले हे आपणच पिऊन टाकू. म्हणजे तोंडाला लावलं मडकं आणि तो प्याय लागला. कान्यान ते बघितलं, अरे मावशीने मला दिलेलं आहे आणि हा का पितो. पण उडी मारली धावत धावत आलेला आहे. अरे मधुमंगला काय करतोस म्हणली, ते हे माझ्या करता दिलेलं आहे आणि तू का पितोस असं म्हणून झोंबाझोंबी करता करता ते मडकं फुटलं. ते मडकं फुटलं त्याच्या तोंडात गेले जेवते सगळं काही उभं खाली आलं, छातीतून गळायला लागले साडल्यावरती. काना म्हणतो अरे ब्राह्मणाचा प्रसाद आहे हा कसा वाया घालवायचा, म्हणून भगवान त्याचा आम चाटायला लागले. हा तुझ्या आई एवढ्या प्रेमाने पाठवलेला आहे, भगवान कसे आहेत अंतस्थ भाव भोगत आहे त्याला फक्त आतला भाव पाहिजे. बाबा एवढा प्रसाद मिळालेला आहे हा वाया घालवायचा नाही, पण तुझं आंग चाटायला लागले. इकडे आकाशातून देव दुंदुके वाजत आहेत, पुष्पवृष्टी करत आहेत. तो ब्रह्मदेव विचारतायत काय रे काय झालं म्हणले. काय नाही म्हणले, आज म्हणले कृष्णाने म्हणले एक मोठं संकट निर्माण केलं ना, माक्षा मारून टाकलेलं आहे, देवांचं संकट नष्ट झालं आहे, आकाशुराला मारलेलं आहे, म्हणून दुंदुके वाजत आहे. ब्रह्मदेव म्हणतो कृष्ण कसं काय लीला करतो बघू, म्हणून हावसावर बसून ते त्या ठिकाणी आले. बघतो तो काय कसली लीला चालली आहे जी भगवान त्याचं उष्ट चाटताय. ही लीला बघितली ब्रह्मदेवाने. बघा मनात संशयाला ताबडतो, हा असा कसा कृष्ण म्हणले, असा कसा देवाधिपती हा, लोकांच्या तोंडाचं उष्ट खाली पडले चाटतो याला काय कमी केले म्हणले, पण हा कसा बघतो. शास्त्रकार म्हणतात निर्गुण ब्रह्म करणं एक सोपं आहे, कारण निर्गुण निराकार आहे, त्याला तुम्ही जसं म्हणाल तसं आहे. पण सगुणामध्ये ब्रह्म करणं हे सगळ्यात फार मोठं अवघड आहे, कारण सगुणातले दोष दृष्टीदृष्ट आहात, निर्गुणात दोष नसतातच, मुळे तुम्ही जसं वर्णन करा तसं आहे. सगुणात तसं नसतं, त्याचे गुण दोष दिसले असतात, उपाधिगत धर्म दिसले असतात, आणि अशा अवस्थेमध्ये त्याच्या ठिकाणी निर्गुण बघायचं मोठं विलक्षण आहे. म्हणून निर्गुणापेक्षा सगुणामध्ये ब्रह्म करणं अत्यंत अवघड आहे, गुरुमध्ये ब्रह्म करणे त्याहीपेक्षा अवघड, साक्षात मनुष्य गुण झालेला असतो. सगुणाची लीला मोठे विलक्षण, ब्रह्मदेवाला मोह झाला, भूयंती सूर्य हा शास्त्रकार म्हणतात, मोठ्या मोठ्या लोक तत्ववेत्यांना मोह पडतो. कृष्णा चरित्र असं आहे बघा. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत ब्रह्म वैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या संस्थानात गणपतराव जोशी संगमेश्वरकर या नावाचे एक गृहस्थ राहत होते। त्यांची जहागिरी होती, परंतु ती संस्थानने जप्त केलेली होती। ह्या गणपतरावांवर स्वामींची कृपा झाली आणि स्वामींनीच मालोजी राजांना स्वप्नात प्रेरणा देऊन गणपतराव जोशी यांची जहागिरी परत दिली होती। स्वामींची आपल्यावर कृपा झाली म्हणून वैभवाचे दिवस परत आले आहेत याची सुखद जाणीव गणपतरावांना होती। त्यांना वाटायचं की स्वामींनी आपल्याकडे यावं आणि आपण त्यांची पाद्यपूजा करावी, स्वामींची अखंड कृपा व्हावी, हा त्या पाद्यपूजेमागे गणपतरावांचा अंतस्थ हेतू होता। स्वामींना त्यांनी अनेक वेळेला घरी येण्याविषयी विनंती केली होती। एक दिवस पहाटे स्वामींच्या मनात आलं की आपण गणपतराव जोशींच्या घरी जायचं आणि स्वामी अगदी पहाटे त्यांच्या घरी दत्त म्हणून उभे राहिले। स्वामींना अचानक पहाटेच आलेलं पाहून गणपतरावांना अर्थातच खूप आनंद झाला। घरातल्या देवप्रतिमांना जशी आपण नित्य आंघोळ घालून मग त्यांची पूजा करतो, त्याप्रमाणे आपण स्वामींना केशर मिश्रित पाण्याने छान आंघोळ घालायची आणि मग त्यांची षोडशोपचारे पूजा करायची, असं त्यांनी मनोमनी ठरवलं। गणपतरावांनी स्वामींचं स्वागत केलं, बसायला आसन दिलं आणि स्वामींच्या स्नानाची छान तयारी केली। स्नान घालून झाल्यावर गणपतरावांनी स्वामींना अत्यंत भारी रेशमी पितांबर परिधान करायला दिला, त्यांची पूजा केली आणि नैवेद्य त्यांच्या समोर आणून ठेवला। त्यावेळेला गणपतरावांच्या मनात एक विचार आला, नैवेद्य ग्रहण केल्यावर स्वामी लगबगीने निघून गेले तर आपला भारी पितांबर स्वामींबरोबर जाईल, हा पितांबर स्वामींकडे परत मागायचा कसा। नैवेद्याचं ताट स्वामींसमोर होतं आणि स्वामींना गणपतरावांच्या मनात उमलून आलेले स्वार्थी विचार कळले। गणपतरावांकडे भेदक नजरेने पाहत स्वामी बसल्या जागेवरून ताडकन उठले, कमरेचा पितांबर सोडला, चौरंगावर ठेवला आणि दिगंबरावस्थेत स्वामींनी गणपतरावांचं घर सोडलं। त्यांनी नैवेद्याचा एक घास सुद्धा खाल्ला नाही। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी आज एक गोष्ट अंतःकरणापासून सांगतो की देवपूजा ही तुमच्या अंतःकरणातून उमलून यायला हवी। केवळ नित्याचे उपचार म्हणून आपण कधी देवपूजा करू नये। आपण देवांना जे अर्पण करतो त्या पाठीमागे कुठलीही अभिलाषा असता कामा नये। मनात अभिलाषा निर्माण झाली, शंका निर्माण झाली, स्वार्थाचा सर्प फणा अचानक उभारला गेला तर देवपूजा विस्कटल्याशिवाय राहत नाही। मानवी मनात विचारांचे मोहोळ केव्हा निर्माण होतील हे कधी सांगता येत नाही। साधकांच्या मनात स्वार्थी आणि आपमतलबी विचार उमटताच कामा नयेत, आणि यदा कदाचित उमटलेच तर ते साधकाला तात्काळ परतवून लावता आले पाहिजेत। मनात दाटून आलेला कटू विचार भगवंत अस्तित्वाला विस्कटून टाकतो आणि त्या क्षणी देवपूजा उधळली जाते, हे कदापिही विसरू नका म्हणजे झालं।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया MD पेटकर यांची गीतरचना, संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर लीला कणसे यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा.